मध्यम लहरी 239° आठेक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आम्ही उपलब्ध आहोत. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 2 भाद्रपद शके 1948 अर्थात 24 ऑगस्ट 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

वेदमूर्ती विनायक घैसस आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नारदीय सूक्त आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर प्रभातवंदन कार्यक्रमात सुरुवातीला वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भूपाळी ही रचना शाहीर परशुराम यांची.

विशाल टिळक यांची ही भक्तिरचना ऋषिकेश रानडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकली. प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर वाणी जयराम यांनी गायलेलं संत मीराबाई यांचं हिंदी भजन.

0: प्रभात वंदन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:41 झाली आहेत. आता कृषी वार्ता कार्यक्रमात समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी संकलित माहिती ऐकूया.
1: मंडळे, पिकांचं व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच पिकांचा पोषकपणा वाढून पिकांचं उत्पादन आपल्याला जास्त मिळतं. पिकांपासून गुणवत्तेचं आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाला लागणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्य ही योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं. नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा हा प्रत्येक पिकाला झाला पाहिजे. हा पुरवठा होण्यासाठी मातीचं निदान करणं हे खूप महत्वाचं आहे. एकदा का माती परीक्षण करून घेतलं की त्या अहवालावरून आपल्याला त्या जमिनीत मूळचा अन्नद्रव्य साठा किती आहे हे समजून येतं आणि मग आपण त्या जमिनीत कोणतं पीक घेणार आहोत

0: त्याची अन्नद्रव्याची गरज काय आहे हे शिफारसीनुसार कळल्यावर आपण त्या जमिनीत उपलब्ध असणारे अन्नद्रव्य विचारात घेऊन उर्वरित अन्नद्रव्य त्या पिकाला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिफारशीनुसार त्या त्या पिकाला वरून किती आणि कोणती अन्नद्रव्य घालायची याचा ताळमेळ घालणं म्हणजेच समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन होय. मंडळी, पिकांना समतोलपणे अन्नद्रव्याचा पुरवठा करणं हा अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा मुख्य कण आहे. बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणावर नत्रयुक्त खतं वापरतात. त्यामानानं स्फुरदयुक्त, पालाशयुक्त खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही फारच कमी प्रमाणात वापरली जातात. रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांचा वापर करत नाहीत. शेतकरी पिकांची फेरपालट योग्य पद्धतीने करत नाहीत आणि मग या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे मूळ अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी कमी होत जाणं आणि उत्पादन घटणं. थोडक्यात काय तर जमिनीची सुपीकताही कमी होत जाते. याउलट माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपण समतोल खतांचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा केला तर पिकांची उत्पादन क्षमता वाढते, त्याचबरोबर मालाचा दर्जा, जमिनीतली अन्नद्रव्यांची कमतरता आणि कमी होत जाणारी जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी याची नक्कीच मदत होते. जास्त प्रमाणात खत दिल्यानं पिकांना अपाय होतो, तसंच कमी खत दिल्यानं पिकांची वाढ खुंटते. म्हणून समतोलपणे खतं वापरली तर उत्पादन वाढतं आणि मग खर्च केलेल्या भांडवलापासून आपला आर्थिक नफा वाढतो. म्हणून समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना काही गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्या जमिनीतल्या प्रत्येक घटकाचं निदान करून त्या अहवालानुसार पिकांसाठी त्या जमिनीतल्या मूळ उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचा विचार करून वरून कोणती आणि किती खतं घालायचा याचा तंतोतंत ताळमेळ आपण घालणं अपेक्षित आहे. वेगवेगळ्या विभागात नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे का की पुरेसा साठा आहे याचं परीक्षण करून घेतलं पाहिजे. समतोल खत पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांना साक्षर केलं पाहिजे. बहुतांशी खत पुरवठा ही खाजगी विक्रेत्यांकडून केला जातो. ते शेतकऱ्यांना समतोल खत व्यवस्थापनाविषयीची फारशी माहिती सांगत नाहीत, त्यामुळं केवळ नुसताच व्यापारी दृष्टिकोन शेतकऱ्यांनी देखील ठेवता कामा नये. आपल्या माती परीक्षणानुसार योग्य त्या खतांची निवड करावी. समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी आणि त्याच्या वापराविषयी कृती विस्तार एजन्सींनी जास्तीत जास्त लक्ष घालून शेतकऱ्यांच्या जागृती निर्माण करायला हवी. स्वतः शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश या खतांचा योग्य वापराबद्दल तसंच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यासाठी साक्षर झालं पाहिजे. मंडळी, अशा प्रकारे समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, अन्नद्रव्य व्यवस्थापनातील अडचणींचा समतोल, अन्नद्रव्याची गरज इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यानुसार अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हे खूप महत्वाचं आहे.
1: कृषी वार्ता कार्यक्रमात समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी संकलित माहिती आपण ऐकली. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:45 झाली आहेत.

0: श्रोतहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती.
1: सहानुभूतीपूर्ण शिक्षण अभ्यास नव्हे नाते महत्वाचे. नमस्कार श्रोतहो, आदरणीय शिक्षक आणि पालक बंधू भगिनींनो, आजच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि शिक्षण पद्धतीला नवीन दिशा देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच एम्पॅथेटिक एज्युकेशन. अभ्यास नव्हे नाते महत्वाचे. श्रोतहो, जेव्हा आपण शिक्षण हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जाडजूड पुस्तकं, पाठांतर, गृहपाठ, परीक्षा आणि टक्क्यांची शर्यत. पण विचार करा, केवळ गुणपत्रकावर म्हणजेच मार्कशीटवर मिळालेले जास्त गुण मुलाचे आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करू शकतात का? आजच्या या स्पर्धात्मक जगात आपण अभ्यासाच्या मागं एवढा धावतोय की मुलांच्या मनाशी जोडलं जाणं विसरून गेलो आहोत. म्हणूनच आज सहानुभूतीपूर्ण शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच नक्की काय? सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच मुलाला

0: केवळ एक विद्यार्थी म्हणून न पाहता एक माणूस म्हणून समजून घेणे, त्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या भावना, त्याच्या अडचणी आणि त्याच्या दृष्टिकोन समजून घेणे. जेव्हा शिक्षक आणि पालक मुलांशी प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण करतात, तेव्हा शिक्षण हा ओझा न राहता एक आनंददायी प्रवास बनतो. नाते का महत्वाचे आहे? भयमुक्त वातावरण. जेव्हा वर्गात किंवा घरात मुलाला भीती वाटत नाही, तेव्हा त्याचे मन मोकळे होते. माझा शिक्षक, माझे पालक मला समजून घेईल, हा विश्वास मुलामध्ये प्रश्न विचारण्याची आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण करतो. एखादे मूल अभ्यासात मागे पडत असेल किंवा शांत राहत असेल, तर ते आळशी आहे असे न मानता त्याला काय त्रास होतोय हे समजून घेणे म्हणजे सहानुभूती. आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास. ज्या मुलांना नात्यांमध्ये आदर आणि प्रेम मिळतो, ती मुले भविष्यात अधिक संवेदनशील, जबाबदार आणि सहानुभूती बाळगणारे नागरिक बनतात. हे प्रत्यक्षात कसे आणायचे, यासाठी आपण काय करू शकतो? शिक्षकांसाठी वर्गात प्रवेश करताना केवळ विषय शिकवण्याच्या उद्दिष्टाने न जाता मुलांच्या चेहऱ्यावरील भाव वाचा. एखादे मूल उदास असेल तर त्याला वेगळे बोलवून सर्व ठीक आहे ना एवढी विचारपूस करा. पाठांतरापेक्षा संवादावर भर द्या. पालकांसाठी, मूल शाळेतून आल्यावर आज किती अभ्यास केलास किंवा गणितात किती पैकी किती मार्क मिळाले हे विचारण्याऐवजी आज तुला शाळेत काय आवडलं किंवा आज तुला कसं वाटलं असा प्रश्न विचारा. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी नाते घट्ट करा. श्रोतेहो, शिक्षण हे केवळ पुस्तकातील माहिती डोक्यात कोंबणे नाही, तर हृदयापासून हृदयापर्यंत बांधलेला एक पूल आहे. अभ्यास, परीक्षा आणि करिअर या सर्व गोष्टी आयुष्यात महत्वाचे असतातच, पण त्या नात्यांपेक्षा मुलाचं मानसिक आरोग्यापेक्षा मोठ्या नक्कीच नाहीत. जेव्हा आपण मुलांसोबत आधी नाते जोडू, तेव्हा अभ्यास आपोआप सोपा आणि रंजक होईल. चला तर मग आजपासून आपण आपल्या मुलांचे शिक्षक किंवा पालक असण्यासोबतचे त्यांचे मित्र बनूया आणि सहानुभूतीचे हे रोपटे फुलूया. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण दुपारी 2:05. परिसर श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज ऐकणार आहोत उदगीरचं पठार याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अप्रतिम निसर्ग स्थळाविषयी, ते म्हणजे उदगीरीचं पठार. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या नयनरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेलं उदगीरीचं पठार हे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर वसलेल्या या पठारावरून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम दृश्य प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमची छाप सोडतं. उदगीरीचं पठार हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळं आणि शांत वातावरणामुळं विशेष प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे आल्हाददायक वातावरण असतं, मात्र पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अनेक पटीनं खुलून येतं. हिरव्यागार गवताचा गालिचा, धुक्याने वेढलेले डोंगर, ढगांची सतत होणारी वर्दळ आणि कोसळणारे असंख्य धबधबे हे दृश्य पाहताना पर्यटक निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्याच्या दिवसात पठारावरून चालताना अनेक वेळा ढग थेट आपल्या अंगाला स्पर्श करून जात असल्याचा अनुभव येतो. सकाळच्या वेळी

0: संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत लपलेला असतो, तर सूर्य उगवल्यानंतर हळूहळू उलगडणारे सह्याद्रीचे दर्शन मन मोहून टाकते. उदगिरी पठारावरून चांदोली अभयारण्य परिसरातील डोंगररांगा, दऱ्या आणि जंगलाचा विस्तीर्ण पट्टा पाहायला मिळतो. पठारावरून खाली दिसणारी शिराळा पश्चिम भागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या ग्रामीण जीवनाची ओळख करून देतात. त्यामुळे हे ठिकाण निसर्ग निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला सह्याद्रीचा परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. या पठाराची आणखी एक खासियत म्हणजे येथील जैवविविधता. पावसाळ्यात विविध प्रकारची रानफुले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ गवतांच्या जाती येथे फुलतात. निसर्ग अभ्यासकांसाठी हा परिसर म्हणजे खुली प्रयोगशाळाच आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, पक्षी आणि लहान वन्यजीव यांचे निरीक्षण येथे करता येते. येथे मंजिरी, स्मिथिया, धनगरी फेटा, सीतेची आसवे, कुरडू, बुश कारवी, उदी चिरायत अशा दुर्मिळ वनस्पतींचं दर्शन होतं. पावसाळ्यात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही फुले फुलतात. त्यामुळे मिनी कास पठार म्हणून या पठाराची अलीकडे वेगळी ओळख वाढू लागली आहे. शित्तूर गावापासून नागमोडी वळण घेत पठाराकडे जाणारा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेली हिरवीगार शेती, संत वाहणारी वारणा नदी येथील निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घालते. निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील तर उदगिरीसारखे दुसरे ठिकाण क्वचितच सापडेल. आठवड्याच्या शेवटी आणि पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. उदगिरीचं पठार हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर निसर्गाशी नाते जोडण्याचं, शांततेचा अनुभव घेण्याचं आणि सह्याद्रीचे खरे सौंदर्य पाहण्याचे एक सुंदर ठिकाण आहे. तर श्रोतेहो, जर तुम्हाला धुक्याने भरलेले डोंगर, हिरवाईने नटलेले पठार, स्वच्छ हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सह्याद्रीचं अद्भुत सौंदर्य अनुभवायचं असेल तर एकदा नक्की भेट द्या उदगिरीच्या पठाराला. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अश्फाक अत्तार यांनी उदगीरचं पठार याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम दुपारी 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
3: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक ऐकतो, नको काय म्हणतेस?
4: तात्या, त्याचे दात लई बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालते की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
2: सकाळचे 6:55 झाली आहेत. यानंतर आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रादेशिक बातम्या 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25, 7:40 श्वास हेल्थ केअर आणि 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल हे ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40, 8:55 कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या, लेखिका शिवलीला शिवपूजे, सादरकर्ते किशोर पवार. 9:15 आणि संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ, यामध्ये कवी साहित्यिक महेश कराडकर यांच्या मुलाखतीचा 5 भाग आम्ही प्रसारित करू. 9:35 युवा बिट्स, यामध्ये सायबर गुन्हे, महिला सुरक्षा तसंच वाहतूक सुरक्षा याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम. मार्गदर्शक सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर हळिंगळे. 10 मराठी चित्रपट संगीत. 10:10 विविध कार्यक्रमात सांगली जिल्हा के स्वतंत्रता सैनिकों का इतिहास हे प्राध्यापक रमेश कुमार गवळी यांचं भाषण. एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकाल 10:30, 11 गाता रहे मेरा दिल आणि 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, यामध्ये निसर्गायन ही विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि समाज माध्यमांचा विवेकी वापर याविषयी मीना आगरखेड यांचं भाषण. 1 वाजता हिंदीतून बातम्या. गीतबहार 1:05, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके दुपारी 1:55, यामध्ये आला श्रावण या मालिकेत राणी दुर्वे यांचा ललितबंध आपण ऐकाल. 2 वाजता कृषीवाणी कार्यक्रमात नारळ लागवड याविषयी संकलित माहिती. दोपहर समाचार 2:15, 2:30 नादब्रह्म आणि 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेच्या सुरुवातीला संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी, यामध्ये मैथिली जगताप यांनी केलेलं काव्यवाचन. 6 वाजता हिंदीतून बातम्या. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात पोवाडा सादर करतील देवानंद माळी आणि सहकारी. 6:20 संस्कृत मधल्या बातम्या. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:50. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या. वृत्तविशेष 7:15. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात द्राक्ष शेतीचं तंत्र याविषयी प्रगतिशील शेतकरी हारून रमजान मुल्ला यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि मिरची पिकावर येणाऱ्या किडी आणि त्याचं एकात्मिक कीड व्यवस्थापन ही संकलित माहिती आपण ऐकाल. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 8:05, 8:15 पॉप संगीत. 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दिल्ली केंद्राचे कार्यक्रम. रात्री 10 वाजता आप की पसंत. 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वादन राग गोरख कल्याण आम्ही प्रसारित करू. सभेच्या शेवटी रात्री 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील. आमच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली.

मध्यम लहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. तसंच प्रसार भारतीच्या वेव्स या OTT प्लॅटफॉर्मवरही आम्ही उपलब्ध आहोत. आज दिनांक 24 ऑगस्ट 2026 सकाळचे 7 वाजलेत.

प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा हसबनीस. पावित्र्य, धैर्य आणि दृढता या तीन गोष्टी यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत. स्वामी विवेकानंद.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
2: श्रोते हो, मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमात। शिक्षण सेवेत महत्त्वाचे योगदान देणारे चंद्रशेखर गोब्बी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत। या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
3: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं।
4: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात।
3: कधी दिगमूड होतो आपण,

0: कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा
1: तर कधी असते अपेक्षा।
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

कल्याणजी आनंदजी या संगीतकार जोडीतील कल्याणजी यांचा आज स्मृतिदिन. या जोडीने संगीतबद्ध केलेली काही गाणी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सकाळी 11 वाजता.

0: गाता रहे मेरा दिल आज सकाळी 11 वाजता।
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।

0: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली. आज सकाळी 8:55 कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकाल. धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या, लेखिका शिवलीला शिवपूजे आणि सादरकर्ते किशोर पवार. 9:15 साहित्य सौरभ कार्यक्रमात कवी साहित्यिक महेश कराडकर यांच्या मुलाखतीचा 5वा भाग आम्ही प्रसारित करू.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 असलेले थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
1: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
3: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
0: श्रोते हो, ऐकूया प्रादेशिक बातम्या.
9: आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातमी देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधताना ते बोलत होते. हा संवाद काल भारतीय अंतराळ दिनी प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवून जगभरातील प्रतिभावंतांना आकर्षक वाटेल अशी भक्कम अंतराळ परिसंस्था उभी करावी असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
10: हमें ऐसा एक उम्र खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह

0: खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है।
1: दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला। भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला। त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो। युवा शक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा उत्सव असलेल्या मंथन फॉर युवा या कार्यक्रमाचा समारोप काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला। कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती, कौशल्य विकास, डिजिटल सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवणं हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता। मंथन फॉर युवा कार्यक्रमाचं कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
2: सबसे पहले तो मैं मंथन फॉर युवा को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि हमारे युवाओं की जो बात है उसको सामने लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है और ये जो सारे मेरे साथ बैठे हुए इनक्रेडिबल लोग हैं जिन्होंने अपने जीवन में युवाओं को प्रेरित किया है, इन सभी को इस मंच पर लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है।
1: युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबत विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली। संविधानामुळे लोकशाही प्रगल्भ झाली आहे, लोकशाहीमुळे सामान्य व्यक्तीला मोठमोठ्या संविधानिक पदापर्यंत पोहोचणं शक्य झालं असल्याचं ते म्हणाले। मुलांचा मोबाईल वापर कमी करून त्यांना मैदानाकडे कसं वळवता येईल याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून धोरण ठरवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। गेला महिनाभर सुरू असलेल्या या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। या करारामुळे धर्मादाय रुग्णालय आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे। धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात। या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक पारदर्शक आणि सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकारनं रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। ग्रामीण रुग्णालयांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत कोणत्या स्तरावर कोणते तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, औषधं आणि चाचण्या उपलब्ध असतील हे आता स्पष्ट करण्यात आलं आहे। या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबून शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढेल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातल्या उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि इथल्या उद्योगांचं स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे असं उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्र्यांनी काल तळेगाव चाकणमधल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली तसंच उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते। उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावलं उचलली जात असल्याची घोषणा त्यांनी केली। औद्योगिक क्षेत्रातल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे। रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, पदपथ आणि रस्त्यांवरील दिव्यांसह सर्व

0: प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत भर दिला जाईल असं शिंदे म्हणाले. दरम्यान या औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर अवजड वाहनांच्या पार्किंगवर प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या 50 अधिक अवजड वाहनं हटवण्यात आली असून त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. पुण्यात झालेल्या 16 कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघानं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात हरियाणा संघानं झारखंड संघाचा 2-1 असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल रात्री लातूर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पाऊस असल्यानं कोमेजून चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे काहीसा आधार मिळाला आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अद्यापही पावसाची मोठी तूट कायम आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16 कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:21 होत आहेत. एक गाणे ताजे तवाने.

0: एक गाणे ताजे दवाने, अवधूत गुप्त यांनी गायलेलं सुरेश भट आणि संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

नमस्कार श्रोतेओ, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, संगीत म्हणजे साधना. साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी. आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन, चिंतन, सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025

0: 25 सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 हा पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच, परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला, ज्याचा मी अभ्यास केला, एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीचे अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे, त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचंय, काही काम करायचंय, त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळालाय म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी.
1: बरोबर.
0: आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघेही उत्तम गातात.
0: अच्छा.
1: आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील. व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका, त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले, त्यामुळे तो पाया पक्का होत गेला आणि मग नंतर माझा ओढा हा जास्त सुगम संगीताकडे किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू, तिथे माझा जास्ती ओढा. मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे, पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे, शब्दांचा आहे. आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एमए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे.
0: अच्छा.
1: आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात, आणि मग एका क्षणी मला वाटलं की यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं.
0: अच्छा.
1: कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
0: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत, की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं, तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
1: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी पीएचडी करायला घेतली. म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991

0: झालंय. आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला पीएचडी करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव. कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली.
1: अच्छा.
0: तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले. आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान

0: म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत. आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत.
1: बर,
0: गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो. हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणं कुछ कहना चाह रहा है. तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय आज. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं, कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो. मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भावप्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते, अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत. त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं, कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आता सारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासून ही प्रकटावे, तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो. तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो, कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत, जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोते हो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम करतायत. आणि अलीकडेच त्यांना हा सन्मानसुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोता हो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर आजचा प्रश्न असा आहे की अचानक लागणारी धाप असते किंवा दीर्घकालीन धाप सुद्धा असते, तर हे काय प्रकार आहेत आणि या सगळ्याबद्दल तुम्ही सांगा ना.
4: श्रोते हो, बऱ्याचदा असं होतं की जे ज्येष्ठ व्यक्ती असतात, ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये धापेचा त्रास असतो, दम लागत असतो, आणि पिढी किंवा जनरेशन गॅप म्हणूया किंवा विचार म्हणूया, ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि नको मला तपासण्या करतील, माझा एक्सरे काढतील, माझा सीटी स्कॅन करतील, एंजिओग्राफी करतील, मला नकोच दाखवायला, म्हणून घरात त्यांचा एक नकाराचा सूर असतो, मला ऍडमिट करतील हा एक विचार असतो. खरं तर श्रोते हो की दम लागणं, धाप लागणं हे केवळ फुफ्फुसामुळे होतं असं नाही, हृदयामुळे पण होऊ शकतं, अंगामध्ये रक्त कमी असेल तरी होऊ शकतं. एक 60 वर्षाच्या बाई महिला, त्यांना दम लागत होता आणि त्या अंगावर काढत होत्या, घरातले चला म्हटलं तरी त्या तज्ञांकडे जात नव्हत्या. तात्पुरतं औषध घ्यायचं, फॅमिली डॉक्टरकडून औषध घ्यायचं, गाडी पुढे ढकलायची, पण एक दिवस अचानक त्यांना त्रास झाल्यानंतर ते मग आमच्याकडे आले आणि मग त्यांच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळी झाली होती. श्रोते हो, जसा हार्ट अटॅक येतो तसा फुफ्फुसाचा अटॅक येतो. यामध्ये दोन प्रकार आहेत, की अचानक तयार होणारी गुठळी किंवा दीर्घकालीन रेंगाळणारी गुठळी जी फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये असते. हृदयाकडून फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीला पल्मोनरी आर्टरी म्हणतात आणि ही फार लांब नसते पण ह्याच्या फांद्या लगेच फुटतात. म्हणजे एखादं मोठं झाड लिंबाचं असेल किंवा पिंपळाचं असेल आणि फांद्या मोठ्या मोठ्या असतात, पण आपण घरामध्ये बघतो किंवा एक वेगळ्या प्रकारचा चाफा असतो त्याच्या फांद्या लगेच फुटतात.
3: याबद्दल तुमच्याकडून ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर तुम्ही सांगताय अचानक लागणाऱ्या आणि दीर्घकालीन धाप या दोन्ही बद्दल.
4: तर मी सांगत होते की अचानक ह्या फांद्या फुटतात म्हणजे रक्तवाहिनीची लांबी

0: नाही, पण फांद्या लगेच फुटून रक्तवाहिनी एकदम बारीक होते आणि अशामध्ये रक्तवाहिनीतल्या गुठळ्या ज्या आहेत त्या लगेच अडकतात आणि श्वास थांबल्यासारखी परिस्थिती होते. म्हणजे अशा रुग्णांना दम लाग छातीमध्ये दुखायला लागतं, काही रुग्णांना खोकल्यातून रक्त पडतं. आणि अर्थात अशा रुग्णांचा फुफ्फुसाचा जो अटॅक आहे तो अटॅक जो आहे तो घालवण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची इंजेक्शन द्यावी लागतात आणि याचं निदान होणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा याचं निदान होत नाही. दम लागला किंवा छातीत दुखलं की लोक हृदयावर कॉन्सन्ट्रेट करतात, हृदयाकडे लक्ष देतात, फुफ्फुस मात्र दुर्लक्षित राहतं की या रक्तवाहिनीतल्या गुठळ्या अचानक होतात, तशा त्या दीर्घकालीन सुद्धा असतात आणि यांचं दुखणं छातीतलं सतत बारीक सुरू असतं. यांचंही निदान महत्वाचं असतं. काय होतं की पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम असं या आजाराचं नाव आहे आणि पारंपरिक पद्धतीनुसार जे लोक दीर्घकाळ अंथरुणाला खिळून आहेत, पायाला सूज आलेली आहे, रक्त प्रवाह स्लो झालेला आहे, अशा लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा हे दिसू शकतं. विशेषतः ज्यांच्यामध्ये रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती आहे अशा तरुण व्यक्तीमध्ये सुद्धा पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम होऊ शकतो. हे लक्षात ठेवून तज्ञांचा सल्ला घेतला तर कुठल्याही प्रकारची धाप कंट्रोल मध्ये येऊ शकते आणि त्यावर मात करू शकतो.
1: धन्यवाद सर, ही माहिती सांगितली त्याबद्दल. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन निकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकूया आणखी एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार. ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्युपिटर हॉस्पिटलचे एंडोस्कोपिक स्पाईन सर्जन डॉक्टर प्रमोद लोखंडे सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार मॅडम.
6: आपण ज्या वेळेला एंडोस्कोपिक सर्जरी किंवा स्पाईन रिलेटेड सर्जरी याबद्दल बोलतो त्यावेळेला मणक्याचे बरेचसे विकार आपल्याला आढळून येतात, पण आज प्रामुख्याने आपण स्लिप डिस्क बद्दल बोलणार आहोत किंवा सायटिका बद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा स्लिप डिस्क आणि सायटिका म्हणजे काय हे श्रोत्यांना समजावून सांगा.
7: तर स्लिप डिस्क हा मणक्यांचा आजार आहे आणि मानेचे मणके आणि कमरेचे मणके इथे जास्त प्रमाणात होत असतो. आपल्या मणक्यांची जर घडण बघितली तर ती मानेपासून खाली कमरेपर्यंत असतात मणके. मानेचे मणके, पाठीचे मणके आणि कमरेचे मणके आणि शेवटी माकड हाड. तर या चार एरियांमध्ये फक्त मानेच्या मणक्यात आणि कमरेच्या मणक्यात स्लिप डिस्क नॉर्मली जास्त होते आणि ती कमरेच्या मणक्यात जास्त प्रमाणात का होते कारण त्याच्यावर वजन पडत असतं आणि मुव्हमेंट जास्त तिथे होत असते. आपण या मणक्यांकडे जर बघितलं तर दोन मणक्यांच्या मध्ये एक मऊ आधी असते द्राक्षासारखी. तर हिचं बेसिक काम आहे शॉक ऍब्झॉर्बर आणि जसं आपण काही एक्झर्शन करतो किंवा वजन उचलतो तर त्या गाडीतलं प्रेशर वाढतं आणि कधी कधी ती फुटते आणि ती मागे सरकते. ती मागच्या बाजूला जर सरकली तर कधी कधी मध्यभागी सरकते जेव्हा ती मज्जारज्जूवर प्रेशर करते. अशा वेळी तिचं प्रेशर जास्त असतं आणि मग त्याच्याने लघवीचा कंट्रोल जाणे, दोन्ही पायांना वीकनेस डेव्हलप होणे या गोष्टी सुरू होतात आणि ती जर बाजूच्या बाजू छोट्या नसेवर जर प्रेशर करत असेल तर त्यावेळी तो पाय दुखायला लागतो. कमरेपासून पायामध्ये शूटिंग पेन होतं, त्याला आपण सायटिका म्हणतो.
6: अर्थातच आता म्हणजे हे तुम्ही जे समजून सांगितलं की सायटिका म्हणजे काय किंवा स्लिप डिस्क म्हणजे काय, पण आजकाल आपण बघतो की याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे 10 माणसांमध्ये किमान 4 माणसांना स्लिप डिस्कचा तरी त्रास असतो किंवा सायटिकाचा तरी त्रास असतो. कारण काय आहे त्याची?
7: नक्कीच हे दिसतंय आता बऱ्यापैकी आणि यंग जनरेशन मध्ये खूप जास्त प्रमाणात दिसतंय. याचं मूळ म्हणजे मला वाटतं आपली जी थांबलेली हालचाल, जी काय फिजिकल ऍक्टिव्हिटी असायची पूर्वी, तर आपण शाळेत जायचो चालत 5-5 किलोमीटर लोक चालायची, खाली जमिनीवर मांडी घालून बसायचो, इंडियन टॉयलेट वापरायचो पायावर बसून, तर याच्यामुळे मणक्याची लवचिकता खूप जास्त प्रमाणात असायची आणि ती लवचिकता आणि मसल मास जर स्ट्रॉंग राहिला तर याचं प्रमाण कमी असायचं. पण सध्या काय होतं की बरीचशी लोक ही वेस्टर्न

0: लाईफस्टाईल जगतात.
1: हो बरोबर.
0: आपण खुर्चीवरच बसतो काम करायला सुद्धा आणि जेवताना पण खुर्चीवरच जेवत असतो, त्यामुळे हिपला बऱ्यापैकी स्टिफनेस, लोअर बॅकला बऱ्यापैकी स्टिफनेस येतो आणि तो स्टिफनेस इनव्हेरिएबली कुठेतरी त्या जॉईंट्सवर अफेक्ट करतो. आणि अशा वेळी सडनली काहीतरी ऍक्टिव्हिटी झाली, उदाहरण आपण लांबचा प्रवास करतोय आणि प्रवास संपल्यानंतर गाडीतनं उतरताना मणगा आपला ट्विस्ट होतो बाहेर येताना दारातनं, त्यावेळी सुद्धा ते प्रेशर वाढू शकतं. किंवा कुठेतरी प्रवासात आपण सुटकेस उचलतो किंवा बादली उचलतो घरी पाण्याची, अशा वेळी सडनली प्रेशर वाढल्यामुळे आणि त्या कडेच्या स्नायूंचा कुमकुवतपणा जो आहे त्याच्यामुळे ही चकती फुटून ती बाहेर येऊ शकते आणि नसांवर दाब देऊ शकते.
1: अच्छा, ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-66-37-55-55, 020-66-37-55-55 आणि 020-27-99-27-99, 020-27-99-27-99. सर, जसं तुम्ही म्हणालात की स्लिपडिस किंवा सायटिका कशामुळे होतो, तर आता एकदा झाल्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंटचे काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहे त्याबद्दल सुद्धा सांगा ना.
0: आता साधारणतः एक गैरसमज लोकांमध्ये आहे की प्रत्येक वेळी स्लिपडिस झाली की ऑपरेशन लागतं 100%, तर तसं बिलकुल नाहीये. साधारणतः 100 स्लिपडिसचे पेशंट असतील तर 90-92% लोकांमध्ये ऑपरेशनची गरज नसते. नुसतं इनिशियली औषधं, रेस्ट आणि नंतर रेग्युलर फिजिओथेरपी आणि रुटीनचा व्यायाम या गोष्टीने तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. उरलेल्या 8-10 लोकांमध्ये दोन ऑप्शन्स जास्त प्रमाणात आहेत. ते म्हणजे एक म्हणजे मणक्यातले इंजेक्शन, जिथं चकतीची साईज छोटीशी आहे, दुखणं मीडियम टू मॉडरेट आहे आणि काही कुठे फारसा वीकनेस डेव्हलप नाही झालेला पायाला किंवा खूप काही सेन्सरी डेफिसिट नाही असा मोठा, तर अशा वेळी फक्त इंजेक्शन देऊन त्या नसेला आलेली सूज आपण कमी करू शकतो. प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरजच नाही. आणि या सगळ्या गोष्टी जर आपण करून झाल्या आणि त्यातनं काही रिझल्ट आलेला नाही तर अशा वेळी ऑपरेशनचा विचार करायला लागू शकतो.
1: पण मग जेव्हा पेशंट मध्ये अशा प्रकारच्या सर्जरी केल्या जातात त्यावेळेला त्या सर्जरी नंतर काही रिस्ट्रिक्शन असतात का किंवा काय काळजी घेणं आवश्यक असतं?
0: आता बेसिकली सर्जरी हे वेगवेगळ्या प्रकारची असते. मूळ काय असतं सर्जरीचं प्रिन्सिपल असं आहे की ती जी गादीचा तुकडा, साधारणतः शेंगदाण्याच्या आकाराचा किंवा बदामाच्या आकाराचा तो तुकडा असतो जो नसेवर दाब देत असतो आणि तो काढायचा असतो, त्याने करून ती नस मोकळी होते, डिकॉम्प्रेस होते आणि पेन आपोआप कमी होतं. तर तो तुकडा काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स असतात. तर आता कन्व्हेन्शनली जर बघितलं पूर्वीपासून जे करतात लोक, ती म्हणजे ओपन सर्जरी. ओपन सर्जरीमध्ये काय करतात, एक मोठं आपण पाठीमागे साधारणतः 2-3 इंचाचा कट घेतो, मसल्स आपण कापत जातो आणि मणका जो खूप खालवर रुजलेला असतो, आतपर्यंत डीप असतो तो मणका, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला तो ऍक्सेस तयार करायचा असतो, रस्ता तयार करायचा असतो. आणि तो रस्ता तयार झाल्यानंतर ती नस एक्सपोज करायला मणक्याच्या मागच्या बाजूचा हाड आपल्याला कट करायचं असतं, जेणेकरून ती नस आपल्याला दिसेल. आणि ती नस एकदा दिसल्यानंतर तिला बाजूला सारून तिच्या खाली जी बाहेर आलेला चकतीचा तुकडा असतो तो आपल्याला काढायचा असतो.
1: ओके.
0: तर हे सगळं करताना काय होतं की ऍक्च्युली आजार हा शेंगदाण्याच्या आकाराचा आहे, पण तिथं पोहोचण्यासाठी जो काय खटाटोप करायला लागतो आपल्याला कापाकापी, तर जे काय ऑपरेशन नंतरचे प्रॉब्लेम्स असतात हे त्या कापाकापीमुळे असतात.
1: ओके.
0: त्या कटिंगमुळे काय होतं, पाठीमागचे मसल्स वीक होतात, तिथले लिगामेंट डॅमेज होतात आणि एक प्रकारचा कुंकुवतपणा ऑपरेशन नंतर पाठीमध्ये राहतो कायमस्वरूपी. तर तो जेवढा आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह करूया, उदाहरण एंडोस्कोपिक, एंडोस्कोपिक मध्ये साधारणतः 8 मिलीमीटरचा कट असतो, फक्त स्किनवर एक छोटीशी चिरा करतो आपण आणि त्यातनं दुर्बीण आत सोडतो, मसल कट करत नाही. आणि जिथं तो प्रॉब्लेम असतो ती दुर्बीण इतकी छोटी असल्यामुळे हाड कापण्याचं प्रमाण पण खूपच कमी असतं आणि ती नस दिसते आणि तो तुकडा आपल्याला काढता येतो. तर नॉर्मल टिश्यू डॅमेज हा मिनिमल असल्यामुळे मग एंडोस्कोपी मध्ये रिझल्ट जास्त चांगले असतात आणि म्हणून पेशंट लवकर नॉर्मल ऍक्टिव्हिटीला रुजू होऊ शकतो.
1: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-66-37-55-55, 020-66-37-55-55 आणि 020-27-99.

0: 0927997997 पण मग त्या जसं तुम्ही सांगितलं की ही एंडोस्कोपी ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर मिनिमम इन्व्हेसिव्ह मध्ये ही सर्जरी केली जाते, या वेळेला पेशंटला जे पुढचे सगळे त्रास आहेत हे पण कमी होतात का, त्याच्या पाठीची जी स्ट्रेंथ आहे ती राहते का, याबद्दल काय सांगाल?
1: आता याच्यात कसं असतं की लोकांना वाटतं ऑपरेशन केलं म्हणजे झालं, डॉक्टरांनी माझं काम केलं, माझं म्हणजे त्यात कुठलाही रोल नाही, माझी कुठलीही जबाबदारी नाहीये. तर तसं नाहीये. आता मणक्याची चकती बाहेर येणं हा जो प्रॉब्लेम आहे तो खराब झालेला तुकडा आपण काढण्याचं जे काम आहे ते डॉक्टर करतो, पण ती चकती प्रत्येकात बाहेर येत नाही. काही लोकांमध्ये येते, काही लोकांमध्ये नाही येत. तर ज्या कुठल्या लोकांमध्ये ते येते, तर काहीतरी एक आतमध्ये इनहेरंट वीकनेस असतो त्या मणक्यामध्ये. तो बऱ्याच वेळा मला वाटतं एक बसून राहणे, सतत एका जागेवर फारशी हालचाल न करणे, आणि पाठीचे आणि कमरेचे मसल्स याची ताकद कमी असणे, पोटाच्या मसल्सची ताकद कमी असणे ही मेन कारण आहेत.
0: ओके.
1: तर ऑपरेशन झाल्यानंतर हा जो प्रायमरी रूट कॉज आहे मणक्याची चकती सरकण्याचा, त्याला आपण उद्देशून काही केलं नाही. काही केलं नाही म्हणजे मेनली व्यायाम असतात. तर व्यायाम करून त्या मणक्याची लवचिकता, हिप जॉईंटची लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी आणि मणक्याच्या पाठीमागच्या मसल्सची स्ट्रेंथ आणि पोटाच्या मसल्सची स्ट्रेंथ, तर ही जर रेग्युलरली व्यायाम करून तुम्ही वाढवली किंवा पूर्ववत आणली तर हा आजार परत होण्याची शक्यता अगदीच कमी आहे.
0: आणि ही अशा पद्धतीची उपचार पद्धती ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तेव्हा अशा कुठल्याही प्रकारच्या स्पाईन रिलेटेड सर्जरीसाठी तुम्ही व्हिजिट करू शकता ज्युपिटर हॉस्पिटलला. पुन्हा भेटूयात ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले, पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 0206637555, 0206637555 आणि 0207297997, 0207297997.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
3: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
4: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

श्रोते हो, मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमात शिक्षण सेवेत महत्वाचे योगदान देणारे चंद्रशेखर गोब्बी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

आज सकाळी 9:35 युवा बिट्स यामध्ये सायबर गुन्हे, महिला सुरक्षा तसंच वाहतूक सुरक्षा याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम आपण ऐकाल. मार्गदर्शक आहेत सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर हळिंगळे. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. यानंतर ठीक 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 झाले प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू. आणि छत्तीसगड बिहार ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. पंतप्रधानांनी अलिकडेच अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधला हे आवाहन केलं. हा संवाद काल राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. 2023 भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. पंतप्रधानांनी काल यानिमित्त समाजमाध्यमावर एक ध्वनीचित्रफीत प्रकाशित करत नवीन जागतिक व्यवस्थेतील अंतराळ क्षेत्रात भारताचं स्थान वाढत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
1: हमें ऐसा एक ओरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी

0: आपण ताकद बनू शकता.
1: नवी दिल्ली इथं होणाऱ्या नवव्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत देशभरातील विविध सुरक्षा दलं आणि पोलीस दलांमधील 850 अधिक अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्दे आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करणार आहेत. ही 2 दिवसांची परिषद प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोनही स्वरूपात आयोजित केली जात आहे. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी

दिवसांची परिषद प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही स्वरूपात आयोजित केली जात आहे. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल अधोरेखित केलं. भारताला भविष्यात जहाज बांधणीचं प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उच्च दर्जाच्या देखभाल सेवांची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले. कोलकाता इथं गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या एकंदर 3400 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. जीआरएससी कंपनी जर्मनीसाठी मालवाहू जहाजांची बांधणी करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांना बळ देणारे हे प्रकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपान दरम्यान व्यापार क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीला चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून जपानच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते टोकियो, नागोया आणि ओसाका या शहरांना भेट देणार असून 200 हून अधिक व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश असलेलं व्यापारी शिष्टमंडळही या दौऱ्यावर आहे. यामध्ये उत्पादन, सेमीकंडक्टर्स, स्वच्छ ऊर्जा आणि पोलाद तसंच वाहन उद्योग, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील मुसुनुरू गावाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुसुनुरू इथं भारतातील पहिल्या नॉन जीएमओ अर्थात जनुकीय बदल न केलेल्या तसंच तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या नव्या पद्धतीच्या पॉपकॉर्न मका संकरित बियाणांचं अनावरण करतील आणि शेतकऱ्यांचा सत्कार समारंभादरम्यान कृषी क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रशिया दरम्यानच्या व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी आयोजित 27व्या बैठकीत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आज सहभागी होत आहेत. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांच्याबरोबर ते प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी डॉ जयशंकर काल मॉस्को इथं पोहोचले. महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. या रुग्णालयातील एसएनसीयू विभागात 50 ते 60 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. इराणच्या दक्षिण फार्स प्रांतात एका नवीन वायुक्षेत्राचा शोध लागला असल्याची माहिती इराणचे तेलमंत्री मोहसेन पाकनेजाद यांनी दिली. यामध्ये अंदाजे 7,500 अब्ज घनफूट वायूचा साठा असून याद्वारे त्यातून 5,700 अब्ज घनफूट वायू निर्मिती होण्याची शक्यता आहे. यातून 15 वर्षांपर्यंत वायूचा पुरवठा होऊ शकतो. या संशोधनामध्ये गॅस कंडेन्सेटचाही समावेश आहे ज्यामुळे इराणसाठी नवीन संपत्ती निर्मितीचा मोठा स्रोत निर्माण झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करताना आता इराणला सेवा शुल्क द्यावं लागेल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रिझाई यांनी दिला आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीची सुरक्षा आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी इराणनं कलम 3 धोरणात्मक कृती योजनेला मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात गडेरी नदीच्या तीव्र प्रवाहात अडकलेल्या 9 जणांची पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि गृहरक्षक दलाच्या संयुक्त पथकाने सुखरूप सुटका केली. गेल्या शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अपचंत गुहा परिसरात नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. यामध्ये हे सर्वजण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने दाट जंगल आणि दुर्गम भागातून किमान 4 किलोमीटरची पायपीट करून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य केलं. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं कर्नाटकातील म्हैसूरू इथं आदिवासी भाषा आणि संग्रहालय या विषयावर आजपासून बुधवारपर्यंत 3 दिवसांच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे. एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल रात्री नेदरलँड्समधील एम्स्टलविन इथं झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात दोन्ही संघांना गोल न करता आल्यानं भारतीय महिला संघाचं

0: स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं उत्कृष्ट कामगिरी करत हंगेरीतील नाझिकनिझा इथं सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत प्रणेशनं 7 गुण मिळवत आपला जर्मनीचा प्रतिस्पर्धी वादिम पेट्रोवस्की यावर मात केली. या स्पर्धेतील विजयाबद्दल हंगेरीतील भारतीय दूतावासानं प्रणेशचं कौतुक केलं आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिकलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात आंध्र प्रदेश, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° आठेक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवरही आम्ही उपलब्ध आहोत. सकाळचे 8:40:30 झाली आहेत. प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा सबनीस. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: पाच हजार वर्षापूर्वी याज्ञवल्क्य नावाच्या महान ऋषीनं एक सिद्धांत सांगितला, तो म्हणजे प्रत्येक माणूस स्वतःवरच प्रेम करत असतो। हेच दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे माणूस जीवनावर, जगण्यावर प्रेम करत असतो। जीवनावर प्रेम असल्यामुळं जगण्यासाठी पोट भरणं आणि पोट भरण्यासाठी काम करणं

हे ओघानं चालं. इथं एक प्रश्न निर्माण होतो, तो हा की पोटासाठी काम की कामासाठी पोट. बहुसंख्य लोक असं उत्तर देतील की आम्ही काम करतो ते पोटासाठीच होय, परंतु हे उत्तर चुकीचं आहे. योग्य उत्तर जीवनविद्या याप्रमाणे देते. कामासाठीच पोट असून पोट भरण्यासाठी काम केलंच पाहिजे. आता जीवनविद्येचा हा सिद्धांत स्पष्ट करणं इष्ट वाटतं. जीवनविद्येनं परमेश्वराची व्याख्या याप्रमाणे केलेली आहे. निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. कामासाठी पोट हा नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. याचाच अर्थ असा की काम करण्यासाठीच निसर्ग देवतेनं माणसाला पोट दिलेलं आहे. तात्पर्य, जन्माला आलेला प्रत्येक माणूस पोट भरण्यासाठी काहीतरी काम करतच असतो. पोट भरण्यासाठी विधायक काम करणं याला व्यवसाय असं म्हणतात. अशा प्रकारचे व्यवसाय करणं माणसाला बंधनकारक आहे, कारण माणसानं सदैव कार्यरत असलं पाहिजे हा निसर्गाचा नियम आहे. जे लोक कामाचा कंटाळा करतात किंवा काम करण्यात टाळाटाळ करतात, त्यांच्या जीवनामध्ये सद्भाग्य प्रवेश करण्यास सदैव टाळाटाळ करत असतं. याच्या उलट निसर्ग नियमाला अनुसरून जे आपला व्यवसाय आवडीनं प्रामाणिकपणे आणि आत्मीयतेनं करतात, त्यांच्यावर निसर्ग देवतेची कृपा होऊन ते जीवनामध्ये यशस्वी होतात. निरनिराळ्या प्रकृतीचे आणि आवडीचे लोक पोट भरण्यासाठी निरनिराळी कामं करत असतात. सर्व लोक एकाच प्रकारचं काम करतात असं केव्हाच घडत नाही आणि घडणारही नाही. तात्पर्य, काम करण्यासाठीच पोट दिलेलं असल्यामुळं पोटासाठी कार्य करीत राहणं हेच निसर्गाच्या त्रिकालाबाधित नियमाशी सुसंगतच आहे. या निसर्ग नियमांप्रमाणे काम करण्याचं जे टाळतात किंवा टाळाटाळ करतात, त्यांच्या टाळक्यावर निसर्गाचे लत्ता प्रहार बसण्याचीच दाट शक्यता असते. याच्या उलट या निसर्ग नियमांना अनुसरून जे कार्यरत असतात, त्यांच्यावर निसर्गाकडून कृपेचा वर्षाव होत राहतो. काम करण्यात कसूर न करता जे कसून आणि प्रामाणिकपणे काम करतात, ती माणसं खरोखरीच भाग्यवान होत. म्हणूनच जीवनविद्या सांगते, तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात आहे. इथं मला एक सुंदर संस्कृत सुभाषित आठवतं, ते म्हणजे, कराग्रे वसते लक्ष्मी, मध्यमे सरस्वती, करमुले वसे गोविंदम, प्रभाते करदर्शनम. याचा भावार्थ असा की तुमच्या हातामध्ये लक्ष्मी सरस्वती आणि देव वास करत असतात. हे सत्य स्मरणात ठेवून माणसानं जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याला लक्ष्मी सरस्वती आणि देव प्रसन्न होईल, हे निश्चित. आता काम कशा विशिष्ट पद्धतीनं करायचं आणि आपला उत्कर्ष आपणच कसा घडवून आणायचा, ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. उत्कर्ष घडवून आणण्यासाठी सात पायऱ्या चढून जाणं आवश्यक आहे. या सात पायऱ्या याप्रमाणे: कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करुणा आणि कृतज्ञता. यातली पहिली पायरी कष्ट. माणूस एकदा का जन्माला आला की मरेपर्यंत त्याला कर्म करीत राहणं क्रमप्राप्तच आहे. त्याचं प्रमुख कारण कर्म हा देहाचा स्वभाव आहे. क्रिया आणि त्याची प्रतिक्रिया यांच्या उभ्या आडव्या धाग्यानेच जीवनाचं वस्त्र विणलं गेलेलं आहे. म्हणूनच जोपर्यंत देह धारणा आहे तोपर्यंत माणसाला कर्म चुकवता येत नाही. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की काम करण्यासाठीच पोट ही व्यवस्था म्हणजे निसर्ग देवतेनं मानव जातीवर केलेला फार मोठा उपकार आहे. निसर्गानं पोटच दिलं नसतं तर मानव जातीची पूर्ण अधोगती झाली असती. पोटासाठी काम करणं अत्यंत आवश्यक असून सुद्धा काम करण्यात माणूस शक्यतो टाळाटाळ करतो किंवा काम केलंच तर ते तो रडत रखडत करतो. अशा परिस्थितीमध्ये निसर्ग देवतेनं माणसाला पोटच दिलं नसतं तर माणसानं आपला सर्व वेळ झोपून काढण्यात किंवा एकमेकांशी झगडण्यात घालवला असता. दुसरा मुद्दा असा की काम करण्यासाठीच निसर्गानं पोट दिलं असल्यामुळं माणूस सक्तीनं काम करतो आणि जास्तीत जास्त कार्यरत राहतो. काम न करता स्वस्थ बसायला लागणं ही फार

मोठी शिक्षा असते हे माणसाला तेव्हाच कळतं जेव्हा त्याची नोकरी सुटते किंवा तो निवृत्त होतो तेव्हा. काम नसेल तर वेळ लागण्याची पाळी येते ही वस्तुस्थिती माणसानं लक्षात घेणं आवश्यक आहे. आणखीन एक मुद्दा असा की रिकामपण आणि रिकामटेकडा माणूस या दोन्ही गोष्टी महाभयंकर आहेत. रिकामपण म्हणजे नरक आणि रिकामटेकडा माणूस म्हणजे सैतान असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. रिकामटेकडा माणूस केव्हा काय करेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही. रिकामटेकड्या माणसाच्या मनात काय भयंकर विचार येतील आणि तो ते केव्हा अंमलात आणेल हे त्याला सुद्धा कळणार नाही. रिकामपण आणि रिकामटेकडा माणूस म्हणजे राष्ट्राला लागलेला कलंक आहे. हे रिकामटेकडी माणसंच एका बाजूनं व्यसनांच्या मागे जातात आणि दुसऱ्या बाजूनं दुष्ट आणि दुर्जन लोकांच्या आहारी जातात. अशी माणसं सर्वार्थानं राष्ट्राला घातक ठरतात. ही माणसं स्वतः तर बर्बाद होतातच शिवाय ते इतरांच्या दुःखालाही कारणीभूत ठरतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राष्ट्राचं कल्याण साधण्यासाठी शासनानं तरुण पिढीला बेरोजगारीच्या शापातून मुक्त केलंच पाहिजे आणि त्यासाठी जी काही उपाययोजना करणं आवश्यक आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये केलीच पाहिजे असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. थोडक्यात कामासाठीच पोट हा नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग असल्यामुळं कामाला किंवा कष्टाला पर्याय नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कष्ट केल्याशिवाय माणूस श्रेष्ठ होत नाही. शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे कष्ट माणसाला करावे लागतात. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी किंवा उद्योगाचे घरी लक्ष्मी वास करी हे सत्यच आहे. उद्योग हा सर्वात मोठा योग आहे असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे. नोकरी धंदा व्यवसाय असा कुठलाही उद्योग केल्यास माणसाला लवकर किंवा उशिरा यश मिळतंच. कष्ट करण्यात प्रयत्नांची पराकाष्ठा झाली पाहिजे. प्रयत्नांचं महत्व काय वर्णावं? समर्थ रामदास स्वामी सांगतात प्रयत्न तो देव जाणावा. पण एक पाऊल पुढे टाकून जीवनविद्या सांगते देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय. प्रयत्न हा प्रकारच इतका प्रभावी आहे की प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत प्रयत्न करणाऱ्याला प्रकाश दिसू लागून त्या प्रकाशातूनच त्याला प्रभूचा प्रसाद प्राप्त होतो. प्रयत्न केल्यानं माणसाला काही प्रसंगी यश मिळतंच असं नाही परंतु प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही हे माणसानं सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. मात्र प्रयत्न करून सुद्धा यश न मिळणं हा अपवाद आहे तर प्रयत्न करून यश मिळणं हा नियम आहे हे सत्य माणसानं सदैव स्मरणात ठेवलं पाहिजे. मात्र प्रयत्न योग्य दिशेनं होण्यासाठी ते अभ्यासपूर्वक झाले पाहिजेत. नुसते कष्ट केल्यानं किंवा प्रयत्न केल्यानं यश मिळत नसतं. अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेनं अभ्यासपूर्वक प्रयत्न केल्यानं माणसाला यशाचं शिखर लवकर गाठता येतं. जीवनामध्ये अभ्यासाचं महत्व वादातीत आहे. अभ्यासाचे परिश्रम घेऊनच माणसं मोठी होत असतात. परंतु खेदाची गोष्ट अशी की अभ्यासाच्या बाबतीत टाळाटाळ करण्याचीच प्रवृत्ती सामान्य माणसामध्ये दिसून येते. अभ्यास करून निश्चित ध्येय प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सामान्य माणसं विना सायास इच्छित ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी शॉर्टकट त्वरित फळ देणारे उपाय शोधत असतात. अलीकडच्या काळामध्ये लोकांची प्रवृत्ती पार बिघडलेली दिसून येते. बहुतेक लोकांमध्ये कमी श्रमात कमी वेळात खूप पैसा संपत्ती आणि यश प्राप्त करून घेण्याची अनिष्ट प्रवृत्ती बळावते आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यास न करता उत्तम यश मिळावं असं वाटतं. या अनिष्ट प्रवृत्तीमुळे मोठं यश मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्ग चुकीच्या पद्धतीनं कॉपी वगैरे करून धडपड करत असतो तर खूप संपत्ती मिळवण्यासाठी प्रौढ माणसं अनिष्ट मार्गाचा लाज घेणे वगैरे अवलंब करतात. फास्ट फूड आरोग्याला बाधक असतं असं आरोग्यशास्त्र सांगतं. फास्ट फूड प्रमाणे फास्ट रिझल्ट्स हे सुद्धा जीवनाला घातक असतात. पैसा संपत्ती किंवा यश मिळवण्याचे शॉर्टकट म्हणजे प्रत्यक्षात नेककट असतात म्हणजे आज ना उद्या ते गळा कापणारे असतात. त्याचप्रमाणे फास्ट रिझल्ट्स मिळवण्याचे मार्ग म्हणजे प्रत्यक्षात गळ्याला फास लावून घेण्याचेच प्रकार होत. इल गॉट इल स्पेंट अशी इंग्लिश

0: एक म्हण आहे ती सार्थ आणि यथार्थ आहे. अनिष्ट मार्गाने मिळवलेला पैसा संपत्ती किंवा यश माणसाला कधीही पचत नाही, परंतु या सत्याची जाणीव माणसांना फार उशिरा होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. या संदर्भात जीवनविद्येचा हा सिद्धांत चिंतनीय आहे. अनिष्ट आणि भ्रष्ट मार्गाने मिळवलेला शापित पैसा तो मिळवणाऱ्याला तर बाधक ठरतोच, पण त्याच्या बायका मुलांना आणि त्याच्या काही पुढील पिढ्यांना निसर्ग नियमाप्रमाणे आणि वारस हक्कानुसार बाधक आणि विघातक ठरतो. थोडक्यात, अभ्यासपूर्वक प्रामाणिकपणे काम केल्यानं माणसांना जे धन आणि यश प्राप्त होतं ते त्यांना सुख, शांती, समाधान, यश आणि समृद्धी प्राप्त करून तर देतच, शिवाय त्याचा इष्ट प्रभाव इतरांवरही पडत असतो.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच
1: प्रसारित करीत आहोत. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयित रूपक धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन शिवलीला शिवपूजे. निवेदन स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार. सादरकर्ते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती आहे. धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या.

0: प्रतिभा हे कवीला लाभलेलं निसर्गाचं देणं, ते त्याच्या बरोबरच यावं लागतं. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काहीही संबंध नाही हे माझं आता ठाम मत झालं आहे.
1: प्रल्हाद केशव अत्रे यांचा हा परिमळ अर्थात एका प्रस्तावनेतील हे मनोगत. या प्रस्तावनेत त्यांनी ज्या कवयित्रीसाठी हे गौरवोद्गार काढले आहेत त्यांची प्रतिभा ही अगदी अत्रे म्हणतात त्याप्रमाणे जुन्यात चमकणारी आणि नव्यात झळकणारी अशीच आहे.
0: या आहेत खानदेशातील लेवा गणबोली भाषेतील काव्य प्रतिभेचं 52 कशी सोड अर्थात कवयित्री बहिणाबाई चौधरी,
1: जी निरक्षर होती आणि जिच्या हातांच्या बोटांवर मोजता येणाऱ्या कवितांनी मराठी साहित्य क्षेत्रातलं काव्याचं नभांगण झळाळून उठलं, जिला काव्य प्रतिभेच्या नामवंतांनी भूमिकन्या निसर्गकन्या यांसारख्या पदव्यांनी विभूषित केलं, त्या बहिणाबाई चौधरी.
0: श्रोते हो, बहिणाबाई सगळ्यांची जिवलग कवयित्री. साधे सोपे आणि मोजकेच शब्द, बोली मायमातीची आणि अर्थांना खोली मात्र समुद्राची,
1: हीच वैशिष्ट्ये आहेत बहिणाबाईंच्या कवितांची. बहिणाबाईंच्या कविता या लोक

0: साहित्याच्या कुशीतल्या कविता। गावराण आंबेमोहराच्या सुगंधाला जसा रानभर दरवळण्याचा आशीर्वाद लाभलेला असतो, तसाच वारसा बहिणाबाईंच्या कवितांना लाभला।
1: महाराष्ट्राला कवी म्हणून सुपरिचित असलेले बहिणाबाईंचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या काही कवितेची चोपडे घेऊन ते आचार्य अत्रेंना भेटतात।
0: हे तर 52 कशी सोनं, हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणं हा गुन्हा आहे, अशा उत्स्फूर्त शब्दात आचार्य अत्रे यांनी या कवितांबद्दल गौरवोद्गार काढले।
1: आणि अज्ञानाच्या अंधारात पडलेल्या या काव्यधनाचा साक्षात्कार बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाच्या रूपानं मराठी रसिकांना होतो।
0: आजूबाजूच्या परिस्थितीत घडत गेलेल्या प्रसंगात सजग असणारं चिंतनशील मन, सुखदुःखांकडे अडीअडचणींकडे पाहण्याची सम्यक दृष्टी, शेती माती, कष्टकर्म, प्रयत्नवाद, आशावाद आणि जीवनाचं मार्मिक सार चालत्या बोलत्या भाषेतून शब्दबद्ध करण्याचं कसब, या सर्व गुणांनी त्यांच्यातील काव्य प्रतिभेला खतपाणी घातलं आणि बहिणाबाई नावाचं फुललेलं हे झाड मराठी साहित्यांगणात खोल पाय रोवून उभं राहिलं।
1: श्रोते हो, बहिणाबाईंना कसलीच अक्षर ओळख नव्हती, पण ती गोष्ट त्यांच्या प्रतिभेला कधीच बाधली नाही। अर्थात त्या निरक्षर असूनही शिक्षणाचं महत्व त्यांनी कधीच नाकारलं नाही।
0: माणसा परी माणूस राह तोरे येड जाना, अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाणा।
1: आणि श्रोते हो, विद्येची दैवत सरस्वतीला आपल्या काव्य निर्मितीचं श्रेय द्यायला त्या मागे पुढे पाहत नाहीत।
0: माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली।
1: श्रोते हो, जळगाव शहरापासून अवघ्या 2 मैलावर असलेल्या आसोदे या गावी इसवी सन 1880 मध्ये बहिणाबाईंचा जन्म झाला। वडील उखाजी महाजन तर आई भीमाबाई, या सोबतच 3 भाऊ आणि 3 बहिणी। बहिणाबाईंचा असा भला मोठा परिवार होता।
0: वयाच्या 13व्या वर्षी जळगावच्या नथुजी खंडेराव चौधरी यांच्या सोबत त्यांचा विवाह झाला आणि पुढे त्यांना ओंकार, सोपान आणि काशी अशी 3 मुले झाली।
1: श्रोते हो, बहिणाबाईंच्या कवितांमध्ये त्यांच्यावर गुदरलेल्या अनेक प्रसंगाचेही पडसाद आपल्याला पाहायला मिळतात। लग्नानंतर काही कालावधीतच घरादाराच्या वाटण्यांमुळे विभक्त झालेलं कुटुंब, त्यामुळं कुटुंबावर आलेली आर्थिक आणीबाणी आणि त्यातच दुष्काळ, या खडतर परिस्थितीत अवघ्या 30व्या वर्षी पतीची साथ सुटली आणि बहिणाबाई आपल्या कवितेतून म्हणतात,
0: लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशी सन गेल कुंकू रेखा उघडी पडली।

0: आणि श्रोतेहो, नियती एवढ्यावरच थांबली नाही तर प्लेगच्या साथीत त्यांच्या मोठ्या मुलाला अपंगत्वही आलं. अशा अनेक कठीण प्रसंगातून बहिणाबाईंना जगण्याची वाट काढावी लागली. या वाटेवर त्यांच्या ओठावर येणारं काव्य जीवनाचं मार्मिक सत्व घेऊनच बाहेर पडत होतं.
1: वाऱ्याचं वाहदानं आलं आलं रे मोठ, त्याच्यात झुकीसनी चुकू नको रे वाट. दोन्ही बाजून दर्या धर झुडू पाहती, सोडू नको रे धीर एव संकट

श्रोतेहो, बहिणाबाईंनी आपल्या शब्दांना कधीही परिस्थितीनं हारलेल्या आणि दुःखानं ग्रासलेल्या बोथट भावनांना स्पर्श होऊ दिला नाही. या उलट त्यांच्या शब्दांनी परिस्थितीच्या अग्नीत जळून आशेची, प्रयत्नवादाची आणि कर्त

0: कर्तव्य निष्ठतेची झळाळी प्राप्त केली। त्यांच्या दुःखावेगात आलेल्या शब्दांनाही एक प्रकारची सकारात्मकता त्यांनी बहाल केली।
1: रडू नको माझ्या जीवा तुला रडायाची रे सव, रडू नको माझ्या जीवा तुला रडायाची रे सव, रडू हसव जरा त्यात संसाराची चव।
0: प्रल्हाद केशव अत्रे यांच्या परिमळ या ओघवत्या प्रस्तावनेसोबत प्रकाशित झालेल्या बहिणाबाईंची गाणी या आवृत्तीत एकूण 35 कवितांचा समावेश होता। बहिणाबाईंनी जीवनाच्या तत्वज्ञानाची उकल करून अनेक गुपित आपल्या सहज सुंदर काव्यातून उघड केली। हा अनमोल ठेवा या पुस्तकाच्या माध्यमातून रसिकांसमोर ठेवण्यात आला।
1: त्यानंतरच्या पुढील काही आवृत्त्यांमध्ये बहिणाबाईंच्या आणखीन काही अपुऱ्या कवितांचा, काही स्फुट ओव्यांचा आणि म्हणींचा समावेश करण्यात आला। अशा प्रकारे बहिणाबाईंच्या जवळपास 51 काव्यरचना आज उपलब्ध आहेत।
0: त्यांच्या आणखीन कितीतरी कविता लिहून ठेवण्यात न आल्यामुळे त्या काळाच्या पडद्यावरून पुसल्या गेल्या। ही खरं तर एक दुर्दैवी खंतच म्हणावी लागेल।
1: श्रोते हो, बालपणापासून कृषी संस्कृतीत वाढलेल्या बहिणाबाईंवर ओव्या, भक्तिगीत, कृषिगीत या लोकगीतांच्या मौखिक परंपरांचे संस्कार झालेले होते।
0: त्यामुळं शेती, निसर्ग, तत्कालीन सामाजिक धार्मिक जीवन, खास करून तत्कालीन स्त्रियांचे कष्टपूर्ण जीवन आणि त्यांच्या मनांचे भावबंध अशा विविध अंगाने बहिणाबाईंच्या कविता कधी उमलून तर कधी उन्मळून येतात।
1: देखा संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार, कधी नगद उधार सुख दुःखाचा बेपार।

0: श्रोतेहो, तत्कालीन ग्रामीण स्त्री जीवन मोठ्या कष्टाचं होतं. त्याकाळी मनातील भावभावनांना वाट मोकळी करून देण्याची सोय सुविधा नव्हती. अशा वेळी या स्त्रियांनी आपल्या कष्टाचं गाणं केलं, ते ओव्यांच्या रूपानं, खास करून जात्यावरच्या ओव्यांनी.
1: खानदेशातील लेवा गनबोली भाषेत जात्याला घरोटं म्हणतात. बहिणाबाई सुद्धा हे घरोटं ओढत आपल्या स्वरचित ओव्या गायच्या. जात्याच्या दोन्ही पाळ्यांमधून धान्य भरडून त्याचं पीठ होतं. अगदी तसंच परिस्थितीच्या रेट्यातून माणूस भरडून निघाला की त्याला अनुभवाचं सत्व गवसतं.
0: बहिणाबाईंच्या ओठी आलेले अनुभवाचे हेच सत्व आपल्यालाही त्यांच्या कवितेच्या रूपानं गवसलं आहे.
1: अरे घरोटा घरोटा तुझ्या तून पडे पिठी, तस तस माझ गाणं पोटातून येत व्हटी.
0: श्रोतेहो, बहिणाबाईंच्या कवितेतील नातीही मार्मिक संबंध उलगडून दाखवतात. प्रस्थापिताकडेही वेगळ्या पद्धतीनं बघण्याचा त्यांच्या नजरेला आणि त्यातून अवतरणाऱ्या त्यांच्या शाब्दिक कारागिरीला मग दाद दिल्याशिवाय राहवत नाही.
1: देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.
0: जीवनावर उपदेश करणाऱ्या बहिणाबाईंच्या मौलिक आणि तात्विक कविताही कुठेही जड वाटत नाहीत. उलट दैनंदिन व्यवहाराचा त्या आपल्या साध्या सुध्या शब्दांनी अर्थगर्भित वेध घेतात.
1: आला सास गेला सास जीवात तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका सासाच अंतर.
0: क्षणभंगूर आयुष्याचं इतकं मार्मिक वर्णन इतक्या सहज आणि मोजक्या शब्दात बहिणाबाईच करू शकतात. या क्षणभंगूर आयुष्याचं मोल कसं जपावं याचंही त्या सोदाहरण वर्णन करतात.
1: जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच, जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच, उच्च गगनासारख धरित्रीच्या रे.

0: मुलाचं।
1: बहिणाबाईंच्या कविता म्हणजे उपदेशाचे मधुर आणि रसाळ वाणीने पाजलेले कटुडोस। नकारात्मकता दूर सारून मनात संस्काराचे भाव जागवणारी, सकारात्मकतेला उभारी देऊन जीवनाविषयक एक स्पष्ट आणि काटेकोर उमज या कविता देतात।
0: निजवते भूक्या पोटी तिला रात म्हणूनही, आखडला दानासाठी त्याले हात म्हणूनही।
1: श्रोते हो, बहिणाबाईंनी उपमा, रूपक आणि अलंकार या आपल्या कवितेत इतके छान ओवले आहेत की त्यांच्या या तुलनांना तुलना सापडत नाही।
0: वसांडली मोट करे धोधो थायण्यात, हुंदडत पाणी जस तान्ह पायण्यात।
1: श्रोते हो, बहिणाबाईंचं जीवन हे ग्रामीण संस्कारातलं जीवन होत। खर तर ग्रामीण जीवन आणि निसर्ग या परस्परावलंबी गोष्टी म्हणूनच निसर्गाप्रती बहिणाबाईंच्या कवितांमधला जिवाळाही पाल्हाळ नाही तर ओघवता, स्वाभाविक आणि प्रांजळ आहे।
0: बिय टरारे भुईत सर्व कोंबे आले भरे, गह्य रल शेत जस अंगा वरती शहारे।
1: कृषी संस्कृतीचा एक धागा संत परंपरेशी जोडलेला आहे। संत परंपरेचा केंद्रबिंदू विठोबाही या बहिणाबाईंचा लाडका आहे। आली पंढरीची दिंडी, विठ्ठल मंदिर, खरा देवामधी देव अशा कवितांमधून त्या पांडुरंगाला आळवतात।
0: माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात सामावत माटी मधी उगवत।
1: श्रोते हो, ईश्वराबद्दलची त्यांची ही दृष्टी प्रांजळ आणि पारदर्शी होती। खऱ्या देवपणाचं स्वच्छ दर्शन घडवताना त्या लिहितात।
0: सदा जगाच्या कारणे चंदना परी घसला, अरे सोता मध्ये त्याले देव दिसला दिसला। अरे

0: कृषी जीवनातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाऊस। बहिणाबाई स्वतः शेतकरी असल्यामुळं कवितेतील पाऊस शेती आणि शेती संबंधित विषयांच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या कवितेतून त्या व्यक्त होतात।
1: आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस, आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस, वरे येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस।
0: श्रोते हो, बहिणाबाईंच्या कवितांनी मराठी साहित्य विश्वाला खानदेशामधील लेवागण बोली भाषेची जी शब्दसंपदा बहाल केली आहे ती क्वचितच रसिकांच्या अभिरुचीला काही अनोखी वेगळी चव बहाल करते।
1: बहिणाबाईंनी रचलेल्या काही स्फुट ओळींना म्हणींचंही स्वरूप प्राप्त झालं। बहिणाबाईंच्या अशा जवळपास 29 म्हणींचा समावेश त्यांच्या बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाच्या नंतरच्या काही आवृत्त्यांमध्ये करण्यात आला आहे।
0: या सर्व म्हणी बहिणाबाईंना परिस्थितीनुरूप अगदी उत्स्फूर्त सुचलेल्या होत्या। जसे की ही म्हण ज्याच्या हाताला घट्टे त्याले देव भेटे,
1: या म्हणीतून कष्ट परिश्रम करणाऱ्यालाच ईश्वराचा साक्षात्कार होतो असं सांगताना बहिणाबाई परिश्रमाचं मोल इथं स्पष्ट करतात।
0: आणि ही म्हण तर बहिणाबाईंच्या अचूक मार्मिक निरीक्षणाचा कळसच म्हणावी लागेल। मस्तकातलं पुस्तकात गेलं, पुस्तकातलं मस्तकात आलं।
1: यासोबतच श्रोते हो, हातामधी घडाय फुकट गेला याय,
0: आरशी झाली पारखी आता मी कोणासारखी,
1: डोयाले आली लाली चष्म्याले औषधी लावली,
0: अशा मोजक्याच शब्दांच्या पण व्यापक आशयाच्या बहिणाबाईंच्या म्हणी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचं प्रमाण देतात।
1: श्रोते हो, जीवनाविषयक सर्वांग सुंदर तत्वज्ञान विदित करणाऱ्या बहिणाबाईंच्या काव्याचं

0: आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संत साहित्य आणि लोकगीतांप्रमाणे या काव्याला एक अंगभूत सूर, ताल, लय आणि गेयता लाभली आहे.
1: गेयता, बोली आणि आशय घनता या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या अनेक कविता संगीतबद्ध करण्याचा मोह जर कोणाला आवरला नसता तर नवलच.

0: श्रोतेहो, बहिणाबाईंच्या अभिजात काव्य प्रतिभेनं प्रतिष्ठापित अनेक समजुतींना गैर ठरवलं. जसं की साक्षरतेशिवाय प्रतिभेला धार लागत नाही. आपल्या स्वतःच्या हातानं कधीही श्री न गिरवू शकलेल्या बहिणाबाईंच्या कविता आज सरस्वती, सारस्वत आणि रसिकांच्या ओंजळीमधले मौल्यवान हिरे बनले आहेत.
1: मराठी साहित्य विश्वाला इतक्या अभिजात काव्याचं संचित बहाल करणाऱ्या बहिणाबाई सामान्यातल्या असामान्य प्रतिभा ठरतात. त्यांच्या या अद्भुत आणि अविश्वसनीय प्रतिभेला मानाचा मुजरा. आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणाऱ्या या कवित्रीस विनम्र अभिवादन. माझी बाय सरस्वती.
2: आताच आपण ऐकलत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयित रूपक धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन केलं होतं शिवलीला शिवपूजे यांनी. निवेदन होतं स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार यांचं. सादरकर्ते होते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला.
4: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
5: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
5: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: प्रसारित करत आहोत साहित्य सौरभ.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार। श्रोते हो, आजही आपल्या सोबत साहित्य सौरभ या कार्यक्रमात कवी, लेखक, कार्यकर्ते महेश कराडकर आहेत। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या या कवितेनं करूया आणि त्यांच्याशी गप्पाही मारूया।
1: मी तुम्हाला एक माती नावाची कविता ऐकवतो।
2: बर,
1: म्हणजे आपण सगळे या पंचेंद्रियांचाच भाग आहे, आपलं शरीर म्हणजे या पंचेंद्रियांपासून बनलेलं आहे असं आपण म्हणतो। तर त्यातून आलेली एक कविता आहे, माती। मी माती, तू माती, मी माती, तू माती, सारी दुनिया माती माती। मी माती, तू माती, सारी दुनिया माती माती, या मातीतून चैतन्याचे झरे वाहती गाती। मी माती, तू माती, सारी दुनिया माती माती, पण या मातीतून चैतन्याचे झरे वाहती गाती। चंद्र ही माती, माती चांदणे, चंद्र ही माती, माती चांदणे, मातीची नक्षत्रे। चंद्र ही माती, माती चांदणे, मातीची नक्षत्रे, इथे तिथे फिरती ती सारी या मातीची गात्रे। इथे तिथे फिरती ती सारीच
2: या मातीची गात्रे।
1: गंध मातीचा घेऊन आली रंगबिरंगी फुले, गंध मातीचा घेऊन आली रंगबिरंगी फुले, फांदी फांदी वर मातीचे किलबिल गाणे झुले। गंध

0: मातीचा घेऊन आली रंगबिरंगी फुले, फांदी फांदी वरमातीचे किलबिल गाणे झुले। ही चमत्कृतींची दुनिया सारी या मातीची किमया, ही चमत्कृतींची दुनिया सारी या मातीची किमया, तुझ्यानी माझ्या मधली नाती या मातीची माया।
1: वा वा,
0: तू माती मी माती, तू माती मी माती तरीही तुला मातीची आण, तू माती मी माती तरीही तुला मातीची आण, घाल गवसणी आभाळा परी पाय मातीचे जाण, घाल गवसणी आभाळा परी पाय मातीचे जाण।
1: वा वा वा, फारच छान। यातल्या शेवटच्या ज्या पंक्ती होत्या त्या पण पुन्हा एकदा तुमची जी एक लकब आहे, स्टाईल आहे कविता लिहिण्याची, तीच जाणीव त्यातून होत होती।
0: काय तर जाणीव करून देतो हा माणूस। मला एक असं वाटतं की हे जग आहे ना, हे सगळं जग जर सकारात्मक झालं, सगळी माणसं जर चांगलं वागायला लागली, नियम पाळायला लागली, तर सगळंच आनंदात होईल ना।
1: हो,
0: पण आपलं काय झालंय की सगळं मलाच पाहिजे, माझ्यातला स्वार्थ मी जास्तीत जास्त मोठा करायला बघतो, आणि मग मी सगळं टाळायला बघतो, सगळं तोडायला बघतो। ह्या सगळ्याला उपाय म्हणून एक गोष्ट आहे, आणि त्यासाठी मी आयुष्यभर काम करायचं ठरवलेलं आहे, आणि ती गोष्ट जी आहे ती म्हणजे सर्जनशील माणसांचं जे काही कलात्म देणं आहे, म्हणजे एखादा चित्रकार असेल, एखादा संगीतकार असेल, एखादा वादक असेल, एखादा गायक असेल, एखादा नर्तक असेल, एखादा कवी असेल, लेखक असेल, एखादा कुठल्याही क्षेत्रात काम करणारा सर्जनशील माणूस असेल, तर त्या माणसानं जे निर्माण केलेलं आहे ते जर आपण समाजापुढे मांडत गेलो तर समाजाचा स्वार्थ, समाजाला आत्म बघायची जी दृष्टी आहे ती थोडी थोडी डेव्हलप होईल आणि हे सगळं संपेल, असा एक माझा भाबडा विश्वास आहे।
1: खरंच आहे, म्हणजे एखादी गोष्ट चांगली बघायची सवय लागली की चांगली ऐकायची सवय, चांगलं वाचायची सवय लागली की विचार पण चांगले होत जातील,
0: असं त्यासाठी मी एक कार्यकर्ता ह्या क्षेत्रात
1: भूमिकेतून,
0: हा म्हणजे या कलेच्या क्षेत्रातला किंवा सांस्कृतिक क्षेत्रातला एक साधा कार्यकर्ता म्हणून मला जगायला आवडतं मग, आणि त्यातून जिथं चांगलं चाललेलं असेल त्या कामात आपण पुढे होऊन काम करायचं हा एक माझा स्वभाव आहे। मी अनेक गोष्टींमध्ये एक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून सतरंजी उचलायला असतो आणि याचा मला आनंद वाटतो। आपण जर काम करत असू तर अनेक लोक आपल्या बरोबर यायला तयार असतात, कुणीतरी एकानं पुढे व्हायला पाहिजे असतं, आणि मी कधी पैशाच्या मागे लागलेलो नाही, की पैसा हा तुम्ही जे काही तुमचं व्यावसायिक काम करत असता त्यातनं मिळतच असतो, पण हे म्हणजेच तुमचं
1: आयुष्य
0: नाही। की माझा जो मित्र होता अनिल शहा, तर तो म्हणायचा तू काय करतोस, तेव्हा मी सांगायचो मी असं असं एक जाहिरात संस्था आहे ती चालवतो। हे झालं म्हणला तुझं उपजीविकेचं साधन,
1: जीविकेसाठी
0: काय करतोस, आणि त्याचं उत्तर आहे ही सगळी कामं जी आहेत ती मी जीविकेसाठी करतो, आणि त्यातून उपजीविका आपोआप चालते, फार काय करावं लागत नाही, तुम्ही करत गेलात की होत राहत।
1: बरोबर बरोबर, म्हणजे तुमची जी भूमिका आहे जी लेखनातून आहे ती तुम्ही जगताय, पण ही अगदी चांगली गोष्ट आहे। कराडकर सर, आपण तुमच्या कविता ऐकत आहोत आणि त्या कवितांविषयी जाणून घेत आहोत, आणि तुमची जी भूमिका आहे ती प्रत्येक वेळी खूप स्पष्ट होत जाते, आणि या सगळ्याची सुरुवात तुमच्या बोलण्यातून जाणवते की खूप पूर्वी झालेली आहे आणि अनेकांचा त्याला हातभार लागलेला आहे, काहींचा नामोल्लेख तुम्ही केलेला आहे।
0: अगदी अगदी अगदी,
1: या क्षणी मागं वळून बघताना काय वाटतंय, काय जाणवतंय?
0: अनेक गोष्टी लक्षात येतात की हे सगळं जाणीवपूर्वक जपून ठेवायला पाहिजे। मला एकानी सांगितलं की 4 ते 16 हे जे तुमचं वय आहे,
1: बरं,
0: ह्या वयामध्ये तुमच्यावर जे संस्कार होतात ते तुम्ही आयुष्यात कधीच विसरत नाही, म्हणजे ते जे वय आहे किंवा त्या काळामध्ये घडलेले प्रसंग आहेत, त्या काळामध्ये झालेले संस्कार आहेत, त्या काळामध्ये तुम्हाला मिळालेलं जे काही इंधन आहे ते आयुष्यभर तुमच्या बरोबर असतं, ते तुमच्या चिरस्मरणात असतं,
1: म्हणून ते संस्कारक्षम वय म्हटलेलं
0: आहे। असंच माझ्या बाबतीत जे काही आकाशवाणी हा एक वेगळा रोल आहे, म्हणजे आकाशवाणी हे एक साधक केंद्र आहे, एक माध्यम आहे असं नाही आहे, कारण आमच्या वेळी आकाशवाणी हे आई आणि वडिलांच्या नंतर किंवा शाळेतल्या गुरुजींच्या नंतरचं सगळ्यात मोठं शिकवणारं साधन होतं, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, मग तो वाटसरूसारखं नाटक असो किंवा त्यातून लागणारे क्लासिकलची जी आवड असते

0: व्यक्ती असो किंवा इतर सगळ्या बातम्या असोत किंवा वेगवेगळे कार्यक्रम असोत, हे आमच्या काळामध्ये अतिशय उत्कृष्टपणे सादर व्हायचं आणि त्या काळात जी माणसं काम करत होती ती माणसं बघण्याचा योग मला आला आणि मी आकाशवाणीशी जोडलो गेलो. कदाचित असं असतं की आपल्याला जे आवडत असतं त्या दिशेनं आपली वाटचाल चालू असते आणि असाच मी कधीतरी माझ्या 20-22व्या वर्षी आकाशवाणीशी जोडला गेलो. महाजन सरांच्यामुळं मी एकदा आकाशवाणीत तपासे साहेबांच्याकडे आलो आणि तपासे साहेबांनी मला एका माणसाची, पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या एका नव उद्योजकाची मुलाखत घ्यायचं काम दिलं.
1: बरोबर.
0: आणि तिथून मी आकाशवाणीशी जोडला गेलो. मग नंतर मी आकाशवाणीत अनाउन्सरच्या परीक्षा दिल्या, त्या बी ग्रेडनं पास झालो. नंतर मी आकाशवाणीसाठी लिहायला लागलो. त्या लिखाणाचा, त्या सगळ्या गोष्टींचा मला भरपूर फायदा झाला आणि जे आपल्या आयुष्यात मला जगण्याचं एक साधन मिळालं, म्हणा नुसतं जगण्याचं नाही तर विचार करण्याचं, ह्या सगळ्या गोष्टींची एक ऊर्जा, हे ऊर्जेचं केंद्र आहे असं मला वाटतं. नुसती आकाशवाणी नाही आहे आणि ती खरोखर आकाशवाणीसुद्धा आहे, कारण ती तितकीच आजही टवटवीत आहे आणि विचार देणारी आहे, प्रेरणा देणारी आहे आणि म्हणून ती आकाशवाणी आहे.
1: बरोबर.
0: तर या ठिकाणी मला गुरु भेटले, प्रभाकर वेलणकरांसारखा माणूस मला भेटला. त्यांनी मला बोट धरून लिहायला शिकवलं, जाहिरात कशी लिहायची, संवाद कसे लिहायचे आणि हे ते अगदी बसवून करून घ्यायचे. ते वेलणकर साहेब असतील, तपासे साहेब असतील, वामन काळे साहेब असतील, चहांदे साहेब असतील, एरंडे साहेब असतील, अनेक अधिकारी आहेत. म्हणजे त्यांनी नुसतं बघितलं की हे बरोबर आहे का, चूक आहे, ती शाब्बासकी ती सुद्धा नजरेतनं असायची आणि ती इतकी प्रोत्साहन देणारी असायची की त्यातून आम्ही घडत गेलो, कळत गेलं जग आणि एक कलाकारांचा ग्रुप त्या ठिकाणी मला मिळाला. मग त्यात प्रकाश गर्दे असतील, सतीश पप्पू असेल, अनेक नाटकात काम करणारी मंडळी असतील, नीना मेस्त्री असेल, असे अनेक मित्र मिळाले आकाशवाणीमुळं. ते आम्ही अगदी एका कुटुंबासारखे आयुष्यभर राहिलो, जगलो आणि या सगळ्यांनी आम्हाला घडवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी युवा अवस्थेमध्ये पॉकेट मनी आहे तो मिळवायला सुद्धा आम्हाला आकाशवाणीनं शिकवलं आणि तो आमच्या बरोबर आज तागायत आहे. आणि एक शाब्बासकी, लोकांचं प्रोत्साहन किंवा ॲप्रिसिएशन, कारण आकाशवाणीमुळं प्रसिद्धी आपोआप मिळत गेली, माणसं ओळखायला लागली. म्हणजे इतकं की माझं लग्न ठरल्यावर आमच्या सासऱ्यांना आमच्या जजच्या एका पाहुण्यानी लिहून कळवलं, ते महेश कराडकर म्हणजे मुक्तांगण लिहितात ते का,
1: अरे वा,
0: असं एक साधं टपाल कार्ड. ह्या गोष्टी आकाशवाणीनं दिल्या, म्हणून आकाशवाणीचं माझ्यावरती प्रचंड ऋण आहे. आकाशवाणीत यायला मला नेहमी आवडतं आणि मी अतिशय उत्सुकतेनं आकाशवाणीत येतो आणि सगळ्यांना भेटतो.
1: फारच छान. आणि आकाशवाणीमध्ये आपल्याला अनेक प्रतिथयश माणसं म्हणजे साहित्यिक असतील, ती पण त्या आकाशवाणीमुळं प्रत्यक्ष
0: भेटली. बरीच मोठी मोठी लोक भेटली आणि ती नंतर आम्हालाही ओळखायला लागली. म्हणजे आपल्याला एक ओळख मिळणं जी असतं, ती ओळख आकाशवाणीनं दिली. हे चार तपांचा हा प्रवास आहे आणि ती सोबत ही खरोखरच प्रेरणादायी आहे, काहीतरी नवं करायला शिकवणारी आहे आणि असंच आकाशवाणीचं कार्य वृद्धिंगत होत राहो ही अपेक्षा व्यक्त करतो.
1: फारच छान. मला वाटतं हे जे संचित आहे ते प्रत्येकाला हवं असतं आणि तुमच्याकडे तर ते खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण अनेक क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात आणि एक दृष्टिकोन जो महत्वाचा असावा लागतो प्रत्येकाकडे तो तुमचा फारच सकारात्मक आहे आणि देणाऱ्याच्या भूमिकेत पण तुम्ही आहात आणि तशीच घेणाऱ्याची, म्हणजे जे जे छान दिसेल ते टिपणाऱ्याची भूमिका पण आहे, त्यामुळे मला वाटतं की हे आनंददायी सगळं सुरू आहे.
0: म्हणजे मी एक गोष्ट सांगतो, कविता ही समजून घ्यायची गोष्ट आहे, जाणिवेची गोष्ट आहे, अनुभवण्याची गोष्ट आहे, अनुभूतीची गोष्ट आहे. कविता ही तुम्ही अनुभवली पाहिजे, ते कविता तुमचाही अनुभव असते, कविता तुमच्या बरोबर पण असते,
1: आपल्या कुठल्या तरी अनुभवाशी आठवणीशी रिलेट
0: करलेली असते आणि एखाद्या तंबोरा जुळावा तशी ती तुमच्याशी रिलेट होऊ शकते. म्हणून कविता ही
1: प्रत्येकाला
0: वाचावी. मग असे कितीतरी छान कवी आहेत आपल्याकडे, तर त्या कवी

0: च्या कविता आपण वाचल्या पाहिजेत, अनुभवल्या पाहिजेत,
1: समजून घेतल्या
0: पाहिजेत. पाडगावकर, नारायण सुर्वे, परत विंदा करंदीकरांच्या कवितांचे कार्यक्रम मी ऐकले. सुनीताबाई त्यांनी केलेला मर्ढेकरांच्या कविता असतील किंवा खानोलकरांच्या कवितांचा त्यांनी केलेला कार्यक्रम असेल, ढसाळांची कविता असेल, चित्रेंची कविता असेल, बासी मर्ढेकरांची कविता असेल, ह्या सगळ्या कविता आपण कधी कधी तरी वाचायला पाहिजेत. कधी तर एखादी कविता काढून वाचायची आणि ती कविता खरोखर आपल्याला इतका आनंद देते, तुम्हाला सांगतो,
1: प्रत्येक वेळी वेगळी वाटते,
0: प्रत्येक वेळी वेगळा आनंद देते. मी तुम्हाला जाता जाता आता माझ्या भरपूर कविता तुम्ही ऐकल्या, पण काही कविता आपल्या मनात घर करून असतात. अशी माझ्या मनात बोरकरांची एक कविता घर करून आहे. बाभो बोरकरांनी प्रेषित नावाची एक कविता लिहिलेली तर ती इतकी छान कविता आहे, तुम्हाला इतकं छान सांगते की आपल्याला जगात घडून गेलेले सगळे जे प्रेषित असतील ते तुमच्या डोळ्यासमोर यायला लागतील.
1: बर,
0: कविता 8 ओळींची आहे. चालले हे उंट कोठे तप्त रेताडातुनी, चालले हे उंट कोठे तप्त रेताडातुनी, स्वार झाल्या प्रेषितांना कोण हाकी कोठुनी, चालले का सोडूनी हे बायका पोरे घरे, चालले का सोडूनी हे बायका पोरे घरे, ना जरी रस्त्यात कोठे पान पाणी पाखरे, पाणी आला पाठमोरी कोणती यांची तृषा, पाणी आला पाठमोरी कोणती यांची तृषा, आणि डोळे बांधणारी कोणती यांची दिशा, आणि डोळे बांधणारी कोणती यांची दिशा.
1: फारच लाजवाब.
0: आणखी एक बोरकरांची कविता आहे, ती मला फार आवडते. निसर्गाने आपलं जे नातं आहे त्याच्याविषयीची कविता आहे. पर्जन्याची पिसे सांडली पिसावलेल्या उन्हात, पर्जन्याची पिसे सांडली पिसावलेल्या उन्हात, तुझे नि माझे लग्न लागले विसावलेल्या मनात, तुझे नि माझे लग्न लागले विसावलेल्या मनात. तुझे नि माझे म्हणजे निसर्गाचं आणि माझं लग्नच लागले आणि हा पाऊस अक्षता टाकतो. पर्जन्याची पिसे सांडली पिसावलेल्या उन्हात, तुझे नि माझे लग्न लागले विसावलेल्या मनात, क्षणात झुलल्या मंगलाक्षता पाना सुमना तृणात, रत्नांच्या गहिवरात नकळे कोण हरवले कुणात.
1: साधे शब्द पण तरीही
0: किती त्यांना अर्थ जो आहे तो अर्थाचा त्याचा आवाका त्याचा परिघ आपल्या दृष्टीच्याही पलीकडे गेलेला आहे. इतके मोठे कवी मराठीत आहेत, ते आपल्या संत कवींनी तर खूप छान लिहिलेलं आहे सगळं. आपण वाचायला पाहिजे, आपण चित्र बघायला पाहिजेत, आपण नाटक बघायला पाहिजे, आपण प्रत्येक कलाकाराकडून काही ना काही घेऊ शकतो,
1: शिकायला पाहिजे.
0: अनेक गोष्टी आहेत. आज मी बघतोय की कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही गेलात तर 85 पुढचेच लोक असतात. यंग जनरेशननं सुद्धा यात थोडा रस घ्यायला पाहिजे आणि त्यांना मिळालेला जो नवा मीडिया आहे त्यामध्ये ह्या जुन्या लोकांनी केलेला जो काही कला प्रवास आहे तो ब्लेंड केला पाहिजे, तो पुढे नेला पाहिजे. ती आपली संस्कार देणारी आपली जननी ठरेल आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आणि माणूस अधिक समृद्ध होईल असं मला वाटतं.
1: खरं, अगदी खरं. कार्यक्रमाचा शेवट आपण एका कवितेनं करूया आपल्या.
0: हे माझ्या मना, हे माझ्या मना मलाच प्रसन्न हो ना, हे माझ्या मना मलाच प्रसन्न हो ना, अरे अवघ्या विश्वाचं भलं चिंतण्याचं व्यापकत्व मला लाभू दे, अवघ्या विश्वाचं भलं करण्याचं भलं चिंतण्याचं व्यापकत्व मला लाभू दे, अवघा अंधार प्रकाशानं झळाळू दे, अवघा दर्प सुगंध होऊन दरवळू दे, अवघा विकल्प प्रकल्प होऊ दे, अवघं छद्म ओवी अभंग होऊ दे. हे माझ्या मना प्रत्येक प्रश्नाला सतसत उत्तरांचा आशय बनव, हे माझ्या मना प्रत्येक प्रश्नाला सतसत उत्तरांचा आशय बनव, माझ्या किंतू परंतूंचा पर्वत राई राई एवढा होऊ दे, माझ्या किंतू परंतूंचा पर्वत राई राई एवढा बनव, ये होऊन सुखाचा परमावधी प्रत्येक जीवाला जगाच्या आईसारखं बनव, प्रत्येक जीवाला जगाच्या आईसारखं बनव, मला नच स्पर्शो, मला नच स्पर्शो लेश स्वार्थाचा क्लेश अर्थाचा दंश व्यर्थाचा, माझ्या मना मला जीवाभावाच्या आर्ततेचा स्वरांश बनव, मला जीवाभावाच्या आर्ततेचा स्वरांश बनव. हे मना

0: अन्न हो, सृष्टीच्या चैतन्याचे आसन हो, संतांच्या दिव्य समतेचे पसायदान हो, हे माझ्या मना असा प्रसन्न हो ना।
1: फारच छान। आपल्याकडं अनेक कार्यक्रमांचा जो शेवट असतो तो पसायदानानं केला जातो, मागणं मागून आणि सगळ्यांसाठी।
0: अगदी अगदी तसंच,
1: तशीच कविता आहे आणि याच कवितेनं आपण आपल्या कार्यक्रमाचा शेवट करूया। सर, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात आलात, आकाशवाणीत आलात आणि इतक्या छान कविता श्रोत्यांना ऐकवल्या, त्यामागची कहाणी असेल, त्यामागचा विचार असेल, भूमिका असेल, ती सगळी सांगितलीत, खूपच छान वाटलं आम्हाला। मनापासून आभार, नमस्कार,
0: धन्यवाद।
2: महेश कराडकर यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पाचवा भाग आपण ऐकला आणि याबरोबरच आजचा कार्यक्रम समाप्त करत आहोत। पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या। नमस्कार।

महेश कराडकर यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पाचवा भाग आपण ऐकला. आणि याबरोबरच आजचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज संध्याकाळी 6:30
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो आणि नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
2: मग चालते की?
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

0: हे कस्टमर केयर उठे। हाँ मैडम
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
0: बस
1: बस
0: समजलं।
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।
3: कार्यक्रम प्रसारित करत आहोत युवा बिट्स।
4: हाय, हॅलो आणि नमस्कार। सांगली आकाशवाणी केंद्र निर्मित युवा बिट्स या कार्यक्रमात मी शांभवी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर आज आपण ऐकणार आहोत सांगली सायबर पोलीस ठाणे आयोजित सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परिणाम, महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षा याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम। या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सायबर पोलीस ठाणेचे सपोनी माननीय डॉक्टर श्री चंद्रशेखर हळिंगळे सर। भाग पहिला, हा कार्यक्रम बाह्य ध्वनी मुद्रणावर आधारित आहे।
5: आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर उपस्थित आपण सर्वजण, आज सांगली जिल्हा पोलीस कार्यालयातर्फे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे व्यसन आणि म्हणजे सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थ विरोधी अवेअरनेस यानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। यासाठी खास करून या सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, संजयनगर पोलीस ठाण्याचे पी आय सतीश कदम सर, सायबर क्राईमचे पी आय स्नेहा गिरी मॅडम, या ए बी पी एस स्कूलचे चेअरमन श्री समीर बिरनाळे सर आणि उपस्थित असलेले टीचर्स, फॅकल्टी मेंबर्स आणि विद्यार्थी मित्र, आजचा विषय जो आहे तो हा मोठा विषय आहे। आपण सर्वजण जाणतो की आज यंग जनरेशनमध्ये मोठे कॉम्पिटिशनचं युग असं म्हणतो, पण याच्यामध्येही महत्त्वाचा जो विषय आहे की आपलं जे ध्येय अचीव करत असताना, गोल अचीव करत असताना अडथळे निर्माण होतात, त्यापैकी एकच आहे की आज यंग जनरेशनमध्ये वाढणारे ॲडिक्शन किंवा व्यसनाधीनता आपण असं म्हणू शकतो। व्यसन म्हटलं तर फक्त आपल्या डोळ्यासमोर येतं ना ते फक्त दारू, पण दारू सोडून पण अनेक पदार्थांचं व्यसन आज यंग जनरेशनमध्ये आढळतं असं म्हणू शकतो समाजामध्ये आहे। दारू सोडून निकोटीन म्हणजे तंबाखूजन्य पदार्थ जे आपल्याला माहीत आहे, तंबाखू, गुटखा, मावा, खैनी, तपकीर, सिगारेट, असे बरेच जे टोबॅको रिलेटेड जे प्रोडक्ट्स आहेत यांचं पण ॲडिक्शन आढळतं। याही पलीकडे जर उच्चभ्रू

समाजामध्ये पण काही ॲडिक्शन आढळतात आणि खालच्या थोडा लोअर क्लासमध्ये पण ॲडिक्शन आढळतात. त्यापैकी जर विचार केला तर तो म्हणजे कॅनॅबिस. कॅनॅबिस म्हणजे भांग, गांजा, चरस, ह्याचं पण ॲडिक्शन आज दिसतं. ब्राऊन शुगर तुम्ही ऐकलं आहे, जे हायर कम्युनिटीमध्ये आढळतं, पण ते आज सांगली, कोल्हापूरमध्ये पण पोचलेलं आहे. ब्राऊन शुगर यालाच अफू असं म्हणतात. मॉर्फिन किंवा आपण ओपिओइड ग्रुप म्हणतो, इंजेक्शन जे आपण ट्रॅमेडॉल म्हणून ऐकलेलं आहे, फोर्टीनचं ॲडिक्शन, फोर्टीन इंजेक्शनचं ॲडिक्शन, हा सगळा ब्राऊन शुगरचा ग्रुप आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर कोकेन, LSD, ॲम्फिटॅमिन, आपण सांगलीमध्ये पण ऐकलं बघा की मध्ये पेपरमध्ये न्यूज आली होती, MD पावडर, मेफेड्रॉन, ह्या सर्व प्रकारच्या ॲडिक्शन्स आज, अंमली पदार्थांचं ॲडिक्शन आज दिसतं. इंजेक्शन्सचं पण ॲडिक्शन, जसं आपण टर्मिन नावाचं जे इंजेक्शन आहे ते आजकाल रेसलर्समध्ये दिसतं, म्हणजे झोपेच्या गोळ्यांचं ॲडिक्शन दिसतं. वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिक्शन्स आज समाजामध्ये दिसत आहेत. याच्या पलीकडे जर बघितलं तर आज सोशल मीडियाचं ॲडिक्शनचा पण उल्लेख आज येतो आहे. फेसबुक, इंटरनेट, व्हॉट्सअप, याचं सोशल मीडिया ॲडिक्शन पण हा प्रकार आज यंग जनरेशनमध्ये दिसतो. मग मला सांगा, हा प्रकार जो सध्या दिसत आहे सर्व जनरेशनमध्ये, सर्व प्रकारच्या, म्हणजे काय म्हणू शकतो की लहान मुलांच्यामध्ये पण आहे, गटामध्ये हा आढळतो, मग नक्की कारणे कोणती असू शकतात या ॲडिक्शनबद्दल? सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे की आज मुलांच्यामध्ये जे सुरुवात होते ॲडिक्शनची, त्याचं रिझन म्हणजे अनुकरण, इमिटेशन आम्ही असं म्हणतो. अनुकरण आपल्याला ना, जे मुलं आहेत त्यांच्या घरामध्ये जर वडील किंवा आई किंवा कुणीही सिनियर सिटीजन असेल, काका, मामा किंवा कुठलाही रिलेटिव्ह असेल, ते कुठली तरी नशा करत असतील ना, तर अनुकरण करण्याची इच्छा होते, अनुकरण करतात, इमिटेशन ते करतात, तर आपण करायला काय हरकत आहे. दुसरं आहे क्युरियॉसिटी, म्हणजे कुतूहलता म्हणतो आम्ही, म्हणजे की नक्की घेतल्यानंतर काय फिलिंग होतात, त्यात चकाकणारं जे पाकिट आहे त्याच्यामध्ये काय आहे, नाकातून धूर कसं काढतात, अशा पद्धतीनं हे क्युरियॉसिटी होते आणि सुरुवात करतात. जरी पैसे नसतील तरी आमच्याकडे आता एवढे पेशंट आहेत की त्यांनी त्यांना विचारलं की तू सुरुवात कधी केलास, तर ते सांगतात की बाहेर आम्हाला थोटकं पडलं होतं सिगरेटचं, तेच आम्ही पुन्हा एकदा पेटून आम्ही एकदा ओढून बघितलं. इथून ती सुरुवात होते, म्हणजे दुसरं आहे ते क्युरियॉसिटी. तिसरा ग्रुप असतो तो पीअर प्रेशर, म्हणजे आम्हाला ना, माझ्या मित्राने सांगितलेलं आहे, आता तुम्ही तर स्कूल गोईंग स्टुडंट्स आहात, कॉलेजमध्ये गेल्यानंतर सिनियर ग्रुप जो असतो तो प्रेशर आणतो, म्हणजे कसं, तुला ना एकदा घेऊन बघायलाच पाहिजे, तुला आमच्या ग्रुपमध्ये यायचं असेल ना एकदा ओढून बघायलाच पाहिजे, अभ्यास करायचा आहे, असं म्हणतात की रात्री जागरण करायचं आहे, एकदा सिगरेट ओढून बघ, झोपच येत नाही. आणि इथून मग ही सुरुवात होऊ शकते. ही सुरुवात जी आहे ही आमच्याकडे जेव्हा पेशंट आलेले आहेत पाहिलं तर 7th 8th स्टँडर्डला पण ही सुरुवात झालेली आहे, असं पण झालं. मग फर्स्ट इयर, सेकंड इयरला जेव्हा इंजिनिअरिंगला, मेडिकलला किंवा इतर कुठल्याही प्रोफेशनलमध्ये, प्रोफेशनमध्ये जेव्हा ॲडमिशन घेऊ तेव्हा ही सुरुवात ही होऊ शकते. आणखी एक ग्रुप आहे की मी मगाशी म्हटलं की टेन्शन दूर करण्यासाठी, मजा म्हणून, चैनी म्हणून, खुश झाला तर सेलिब्रेशन करण्यासाठी सुरुवात करतात. टेन्शन आलं तर टेन्शन दूर करण्यासाठी नशेची सुरुवात होते. बरेच जण असं म्हणतात की टेन्शन दूर होतं, पण लक्षात घ्या, दारू किंवा व्यसनामुळं टेन्शन दूर होत नाही, तर उलट हे टेन्शन वाढवतच. त्यामुळे काय होतं की टेन्शन दूर झालं असं वाटत असतं, पण ते तात्पुरतं असतं. वाटणे वेगळं आणि असणे वेगळं, त्यामुळे वाटू शकतं, पण ॲक्च्युली जर बेस जर बघितला तर ॲडिक्शनमुळं हा टेन्शन हे वाढतच असतं. म्हणजे ही सगळी कारणं झाली. आता आमच्याकडे व्यसनमुक्ती केंद्र आहे, तर आम्ही विचारत असतो नेहमी की का दारू पितोस, तो म्हणतो टेन्शन आहे. मग आता जो सिनियर ग्रुप आहे मिडल एजचा, त्याला विचारलं की का पितोस, तिच्या त्रासाला कंटाळून, म्हणजे बायकोच्या त्रासाला कंटाळून, असं पण म्हणतात. मग लग्न होऊन किती वर्ष झाली, 10 वर्ष झाली, आणि पहिल्यांदा दारू कधी पिलं होतं, 15 वर्षापूर्वी. म्हणजे लग्न झालं नव्हतं तरीही तो दारू पित होता, आणि लग्न झालं त्यानंतर पण पित असतो. मग काय होतं, ह्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल कोण आहे, जबाबदार कोण आहे, तर ती व्यक्ती या ॲडिक्शनला जबाबदार असते, दुसरं कुणीही नसतं. फक्त सांगताना त्याच्यामुळे, याच्यामुळे असं आपण ब्लेम करत राहतो, आणि इथूनही सुरुवात होऊ शकते. आता आमच्याकडे जर दर महिन्याला स्टुडंट्स येतात, फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे स्टुडंट्स येतात, आणि इंजिनिअरिंग असेल, मेडिकलला असेल, कुठल्याही लॉला असेल, तर ते फर्स्ट इयर, सेकंड इयरला या ॲडिक्शनच्या जाळ्यामध्ये अडकतात आणि पुढं करिअर थांबू शकतं, किंवा त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. जो 4 वर्षाचा कोर्स आहे, 5 वर्षाचा कोर्स आहे, त्यांचा तो 6-7 वर्ष होतो, फेल होतात, मागे पडतात, इरेग्युलर असतात कॉलेजमध्ये, आणि इथून मग हा व्यसनाचे परिणाम हे चालू होतात. इफेक्ट होतो की नाही व्यसनाचा

फायदा कोणता? पूर्ण जर कॅल्क्युलेशन केलं तर व्यसनाचा काहीही फायदा होत नाही. व्यसनामुळे हे प्रचंड हे नुकसानच होतं. नुकसान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. ॲज अ डॉक्टर किंवा सायकॅट्रिस्ट आम्ही नेहमी किंवा डॉक्टर कुठल्याही शारीरिक व्याधीबद्दल बोलतात की फिजिकल इफेक्ट हे व्यसनाचे होत असतात. दारूमुळे फिजिकल इफेक्ट तर होतो, मनावर पण परिणाम होतो, फायनान्शियल इश्यूज पण येतात, समाजामधल्या जे काही सोशल ऍस्पेक्टचे रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात तिथे अडथळा निर्माण होतो. पण विचार केला तर कुठल्याही ॲडिक्शनचा डोक्यापासून पायापर्यंत कुठल्याही अवयवावर इफेक्ट होऊ शकतो. मेंदूची झीज होते, स्मरणशक्तीचे इश्यू येतात, कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असतो, लॉंग टर्मला आपण जे रक्तवाहिन्यामध्ये दोष निर्माण होतो, स्ट्रोक किंवा लक्वा पॅलिसिसचे अटॅक येऊ शकतात, मेमरीचे इश्यूज मी मगाशी सांगितलं, म्हणजे मेंदूचे विकार होऊ शकतात, कॉन्सन्ट्रेशनचे विकार होऊ शकतात. त्याच्यानंतर जो येतो तो लिव्हरवर इफेक्ट, म्हणजे अल्कोहोल्स रिलेटेड लिव्हर, म्हणजे काय म्हणू शकतो, हिपॅटायटीस किंवा सिरोसिस, थर्ड स्टेजमध्ये लिव्हर जातं, पोटामध्ये पाणी होणे, कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि लिव्हर जर थर्ड स्टेजमध्ये गेला तर लाईफ थ्रेटनिंग हे असू शकतं, लिव्हर बदलण्याशिवाय पर्याय नाही असं असू शकतं. स्वादुपिंडाला सूज होते, म्हणजे आपण पोट विकार म्हणतो आपण, की गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकबद्दल जी आय रिलेटेड जे इश्यूज होऊ शकतात. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं कॅन्सर पण, आता कॅन्सर जर तंबाखूटका जर असेल तर कॅन्सर कुठल्याही अवयवाचा होऊ शकतो. ठीक आहे, तंबाखूटकामुळे तोंडाचे, जिभेचे, गालाचे कॅन्सर होऊ शकतात, पण कन्सिडर केलं तर रिस्क फॅक्टर ही कुठल्याही अवयवावर राहू शकते, म्हणजे कॅन्सर होऊ शकतो. फायनान्शियल इश्यू जर बघितलं तर रोज हे पैशाचं नुकसान करत असतात, 500 to 1000 rupees खर्च करत असतात, म्हणजे महिन्याला 15 to 20,000 rupees खर्च करत असतात. ब्राऊन शुगरची व्यक्ती महिन्याला 3 to 5 lakh खर्च करत असते, कोकेन घेणारी व्यक्ती 10 to 15 lakh खर्च करतात. म्हणजे या लेवलला हे ॲडिक्शन आहे आणि त्या पद्धतीने हे खर्च करत असतात. मग खोटं बोलतात, इरेग्युलर असतात, फायनान्शियल इश्यू येतात, कर्ज काढतात, घरात घर विकतात, जागा विकतात, जमीन विकतात, मग अशा पद्धतीनं हे सगळं नुकसान होत असतं. म्हणजे पैशाचं नुकसान आहे, घरात भांडण वाद होतात, आईवडिलांचं मध्ये वाद निर्माण होतात, समाजामध्ये नाव ठेवलं जातं, समाज ॲक्सेप्ट करत नाही, हे सगळे इफेक्ट जे आहेत ते होतातच. पण स्टुडंट म्हणून जर तुम्ही जर हे ॲडिक्शनची सुरुवात झाली, फर्स्ट इयर सेकंड इयर रिस्की आहे, आत्ता पण 8, 9 standard, 10 standardच्या मुलांना पण इच्छा होऊ शकते घेण्याची, बघतात, पण ती सुरुवात ही नंतर लॉंग टर्मला ती इफेक्ट आपल्यावर परिणाम करू शकते. तर मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअरवर हा अडथळा हा निर्माण होऊ शकतो. म्हणजे हे इफेक्ट आहेत हे सगळं आहे. मग याच्यातून बाहेर पडू शकतो का आपण? तर आज वेगवेगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर एखाद्या व्यक्तीला ॲडिक्शन झालं असेल तर काउन्सिलिंगचा इफेक्ट आहे आणि ड्रग्ज पण अवेलेबल आहेत. म्हणजे क्रेविंग करतात, काही ड्रग्ज रिॲक्शन निर्माण करतात, तलब कमी करतात, इच्छा कमी करणारे मेडिसिन्स आहेत, त्यामुळे याच्यातून सुटकाही होऊ शकते. कोणत्या ॲडिक्शनला आज रिसर्च एवढं छान झालेलं आहे की मेडिसिन्स अवेलेबल आहेत. मग इथं हा जो आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे, इथं हेतू जो आहे तो आपण आम्ही नेहमी म्हणतो की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. होऊच नये याच्यासाठी काहीतरी करायला लागेल आपल्याला. मग काय करू शकतो आपण? तर होऊ नये याच्यासाठी मग मी काहीतरी ठरवायला पाहिजे. लक्षात आलं? तर काय करू शकतो? तर पहिल्यांदा जेव्हा आत्ता तुम्ही 8, 9, 10th असाल, 11, 12th असाल, किंवा जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल, त्यावेळी से नो टू ड्रग, एनी ड्रग. कुणीही तुम्हाला आग्रह केला तर नाही म्हणायला शिकायचं, कोणत्याही परिस्थितीमध्ये नाहीच म्हणायचं. कुणीही जबरदस्ती करत नाही. आम्हाला नेहमी म्हणतात की मित्रांना आग्रह केला, पण लक्षात घ्या, कुणी आपल्याला हात पाय बांधून किंवा नाक बंद करून कुठल्याही वेळेस आपल्या नशेचा तो पदार्थ दिला जात नाही. ते म्हणतात घेऊन बघ, आणि आपण शेवटी म्हणतो नको नको आणि होय म्हणतो. तर त्यामुळं नाही म्हटलं तरच छान आहे. एकदा घेतला तर मग परत तो म्हणतो की मागच्या वेळी घेऊन बघितलास, आता काय हरकत आहे. मग अशी ती सुरुवात होते आणि मग आपण त्या ट्रॅकमध्ये अडवतो. दुसरं आहे, चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा असं म्हणतात. पण ॲज अ सायकॅट्रिस्ट मी म्हणेन ओके, हा चांगला पॉईंट आहे, पण चांगले मित्र आहे की नाही हे कधी कळणार? तर तो आपल्याशी कनेक्ट होणार, जवळ जाणार, आणि थोड्या कालावधीनंतर कळणार की त्याच्यामध्ये गुण चांगले आहेत की नाही आहेत. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की ठीक आहे, चांगले मित्र आपलं करिअर पण घडवतात आणि बिघडवतात पण. पण एखाद्या व्यक्ती किंवा एखादा मित्र माझा जवळचा आहे, सगळं चांगलं चालू आहे, आणि त्याच्याकडे समजा वाईट गुण आहेत, तर आपल्याला हे कळलं पाहिजे की त्याचे चांगले गुण आपण घेऊ शकतो. म्हणजे व्यक्ती चांगली आहे, सवय वाईट आहे, तर आपण चांगल्या सवयी घेऊ शकतो, वाईट सवयीकडे दुर्लक्ष करू शकतो. लक्षात आलं? आपण

जगाला सांगू शकतो की करू नको व्यसन करू नको, पण माझ्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा मी स्वतः स्वार्थ बघितला पाहिजे आणि मी त्याला बळी पडू नये याच्यासाठी आपण हे लक्ष दिलं पाहिजे. दुसरं आहे की टेन्शन आल्यानंतर काय करायचं, तर मी मगाशी म्हटलं की परीक्षेचं टेन्शन आलं की सिगरेट घे किंवा एकदा तंबाखू घे किंवा एकदा ड्रिंक करून बघ अशी सुरुवात करतात, म्हणजे रिक्वेस्ट करतात मित्र सिनियर आणि तिथून अडकतो, सुरुवात होऊ शकते. तर टेन्शन दूर झाल्यानंतर आपल्याला फक्त ॲडिक्शनच मदत करते असं नाही तर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत, म्हणजे योगा, प्राणायाम, मेडिटेशन आहे, एक्झरसाइज एक मोठा फॅक्टर आहे की जिथं आपल्याला व्यसन म्हणजे व्यसन हेल्पफुल नाही आहे, पण व्यायाम हा सर्वात महत्त्वाचा आपल्याला रोल याच्यामध्ये असतो टेन्शन दूर होण्यासाठी. त्यामुळे या टूल्सचा आपण वापर करू शकतो. टेन्शन आल्यानंतर काय करू असं जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या सिनियरशी, टीचर्सशी, पॅरेंट्सशी, काउन्सिलरशी, सायकॅट्रिस्टशी मदत घेऊ शकता. म्हणजे टेन्शन आलं हे जर रिझन असेल व्यसनाच्या मागे तर मात्र आपण आपल्याला दुसरे टूल्स अवेलेबल आहेत, तिथं आपल्याला हे याचा वापर करावा लागेल. आपल्या भावना एक्सप्रेस करा, फिलिंग एक्सप्रेस करा, जेणेकरून हा स्ट्रेस हा कमी होऊ शकतो. म्हणजे की डायव्हर्ट होण्यासाठी हे सगळे आहेत, म्हणजे गोल अचीव होण्यासाठी मीच जबाबदार आहे आणि ते गोल कसं अचीव होईल हे आपण बघू शकतो. मग आजचा जो आमचा जो उपक्रम आहे याच्यामध्ये की आज एक स्टडी पण केला गेला की मुलांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण किती आहे. आम्ही 15-20 इयर्स बॅक जेव्हा आम्ही बघितलं होतं त्यावेळी 7-10% मुलांच्यामध्ये ॲडिक्शन होतं, कॉलेज गोईंग स्टुडंट्स. आता त्याचं पर्सेंटेज जवळजवळ 25-35% झालेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडिक्शनचा आज मुलामध्ये दिसत आहे. त्यामुळे त्या ग्रुपमध्ये आपण असणार आहे का हा सगळा विचार करण्याची ही गोष्ट आहे. हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे याच्यामध्ये प्रिव्हेन्शनचा रोल आहे, प्रतिबंध करण्याचाच हा मागे हेतू आहे. मी एकटा काय करू शकतो तर असं काही नाही, प्रत्येकाचा रोल आहे आणि याच्यात आपण सहभागी होऊन काहीतरी समाजाला आपण मदत करू शकतो. ते कसं तर एक गोष्ट आहे, एक गोष्ट अशी आहे की एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये बरेच पक्षी प्राणी अतिशय आनंदानं गुण्यागोविंदानं राहत असतात. आणि होतं काय की त्या जंगलाला लागते आग आणि त्यामुळे सगळे पक्षी प्राण्यांना आता धोका निर्माण होतो की आपला आता लाईफ डेंजरमध्ये आहे किंवा डेंजर झोनमध्ये आहे, तर काय करू शकतो. ते म्हणतात नाही, आपल्याला काहीतरी करायचं असेल तर आपल्याला स्वतःहून प्रयत्न करायला पाहिजे. मग सगळे पक्षी प्राणी धडपड करतात ती आग विझवायचा. मग काय करतात तर ते जिराफ येतो बकेटमध्ये वाळू घेतो तो टाकायचा प्रयत्न करतो, हत्ती घेतो सोंडेतनं पाणी घेऊन टाकायचा प्रयत्न करतो, असे प्रत्येक पक्षी प्राणी प्रयत्न करत असतात. त्यावेळी एक चिमणी असते आणि त्यामध्ये चिमणीनं ते पाणी घेऊन ते आग विझवायचा प्रयत्न करत असतात, तिची एवढीशी चोच आणि तेवढंसं पाणी आणि ते आग विझवायचा प्रयत्न करत असते. होतं काय की सगळे पक्षी प्राणी हसायला लागतात की अगं चिमणे तुझी एवढीशी चोच आणि एवढंसं पाणी, तर मग तुझ्या एवढ्या हेल्पनं मत्तीनं ही आग विझणार आहे का. तर बघा चिमणी काय उत्तर देते बघा. ते चिमणी म्हणते की हत्ती दादा मला माहीत आहे की मी ही जी आग लागलेली आहे या आग विझवून ही आग विझवण्यासाठी माझ्या एवढ्या माझ्या एकटीचा रोल नाही आहे, पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल की आग विझवण्यासाठी कुणी कुणी मदत केली त्यामागे शेवटी का होईना माझं नाव नक्की असणार. लक्षात आलं? तसं हे व्यसनमुक्तीची जी आत्ता जी आग आहे म्हणू शकतो किंवा जो आत्ता समाजाला घातक ठरलेला आहे, तर ते व्यसनमुक्तीची चळवळीसाठी प्रत्येकजण त्यात जरी चिमणी एवढा जरी आपण रोल जरी निभावला तरीही समाजामध्ये व्यसनमुक्तीचं जे वाढतं प्रमाण आहे ते कमी होईल किंवा आळा आपल्याला घालतं आहे. लक्षात आलं? तर आज या निमित्त आपण आज संकल्प करूया. ठीक आहे, सर्वांनी हात वर का शपथ घेऊया. हां, तर म्हणू शकता मी आज शपथ घेतो की आजपासून मी कोणत्याही अंमली पदार्थांचा दारू, तंबाखू, गुटखा, मावा किंवा भांग, गांजा, चरस, इतर कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन करणार नाही. मी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मित्रांना, नातेवाईकांना जर व्यसन करत असतील परावृत्त करेन. मी चांगला जबाबदार निर्व्यसनी भारताचा नागरिक बनण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, थँक्यू. लक्षात आलं? तर हे सगळं ठरवलं की मी माझ्या करिअरकडे लक्ष देणार, ध्येय अचीव करण्यासाठी अडथळा निर्माण होणार, मग

0: हा प्रवास आहे आणि हा प्रवास सक्सेसफुली मलाच पूर्ण करायचा आहे. लक्षात आलं? ठीक आहे. मग असं आता किती जणांनी ठरवलं आहे? हात वर करा की मी आता अजिबात आयुष्यामध्ये कधीच व्यसन करणार नाही. ठरवलं आहे? गुड, छान. हात खाली करा. थँक्यू. माझा एक प्रश्न शेवटचा, त्याच्या अगोदर एक 2 मिनटं, लास्ट 2 मिनिट्स एक प्रश्न आहे सर्वांसाठी. तुम्ही हुशार विद्यार्थी आहातच, पण त्यातमध्ये एक प्रश्न आहे. एक झाड आहे आणि त्या झाडावर ना 10 पक्षी राहत असतात आणि अतिशय आनंदानं गुण्यागोविंदानं राहत असतात. आणि काय होतं की एकदा त्या झाडाला म्हणजे पाणी मिळायचं बंद होतं, दुष्काळ पडतो, मग ते झाड वाळायला लागतं. मग 10 पैकी 5 पक्षी म्हणतात की आता पाणी मिळणार नाही तर आपल्याला दुसऱ्या झाडावर जायला पाहिजे, काहीतरी धडपड करायला पाहिजे. मग 10 पैकी 5 पक्षी दुसऱ्या झाडावर जायचा निर्णय घेतात. 10 पैकी 5 पक्षी दुसऱ्या झाडावर जायचा निर्णय घेतात. तर किती शिल्लक राहतील? 5. दुसरं कोणाचं उत्तर आहे? 10. छान. काय नाव तुमचं? वैष्णवी. ओके, वैष्णवी उत्तर दिलं 10. प्रश्न पडला असेल आता 10 कसं काय, कोण सांगू शकेल? येस वैष्णवी सांगा. येस वैष्णवीला कळलेलं बघा. 10 पैकी 5 पक्षी दुसऱ्या झाडावर जायचा निर्णय घेतात. ते गेले का? ते गेले का? मग किती राहिले? 10. बरोबर. आता तुम्ही म्हटला मी आयुष्यात कधीही आता व्यसन करणार नाही. तुम्ही आता काय केलं? निर्णय घेतला. निर्णय घेऊन काय उपयोग नाही. लक्षात आलं का? ॲक्शनच पाहिजे, वागायलाच पाहिजे. आणि लाईफ लाँग हा हे तुमचं वागणं राहिलं तरच आपण आपलं ध्येय गोल हे अचीव करू शकतो. लक्षात आलं ना? तर फक्त निर्णय घ्यायचं नाही तर आपल्याला ते वागायचं आहे आयुष्यभर. आणि आपण शपथ पण घेतलेला आहे तो आपण ते आपल्याला पाळायचं. लक्षात आलं? तर मी इथं थांबतो. पुन्हा एकदा पूर्ण आयोजकांचा मी मनपूर्वक आभार मानतो. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी तुमचं जे ध्येय आहे ते गोल अचीव हो, तुम्हाला त्यामध्ये यश मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू.
1: तर फ्रेंड्स, सांगली आकाशवाणी निर्मित युवा बिट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकले सांगली सायबर पोलीस ठाणे आयोजित सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परिणाम, महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षा याविषयी माहिती. निर्मिती सहाय्य शांभवी बांदिवडेकर, सादरकर्त्या तेजा दुर्वे. हा कार्यक्रम बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित होता. तर जरूर ऐका या कार्यक्रमाचा पुढचा भाग येत्या सोमवारी. आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी तुमची रजा घेते. बाय बाय.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: श्रोते हो, मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमात शिक्षण सेवेत महत्वाचे योगदान देणारे चंद्रशेखर गोब्बी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
4: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglialakashwani@gmail.com. sanglialakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला शांता शेळके यांची गीतरचना, संगीत रचना रुधनाथ मंगेशकर यांची आणि महानंद

0: हे कस्टमर केयर उठे। मैडम
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचे डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता।
0: बस समजलं।
1: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।

0: महा चुखयु तूय रंग महा।
1: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविधा.

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, काही संगीतकार केवळ गाण्यांना चाली देत नाहीत तर ते त्या सुरांना भावनांचा श्वास देतात, शब्दांना जिवंतपणा देतात. हिंदी चित्रपट सृष्टीतील अशाच प्रतिभावंत संगीतकारांमध्ये कल्याणजी आनंदजी यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. आज कल्याणजी यांचा स्मृतिदिन, ऐकूया या जोडीने संगीतबद्ध केलेली काही गीतं आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. कार्यक्रमाची सुरुवात उपकार चित्रपटातल्या या गीतानं.

श्रोतेहो, संगीतकार कल्याणजी यांचं बालपण मुंबईमध्ये गिरगावात गेलं. वडिलांचा किराणा व्यवसाय होता, पण कल्याणजींचं मन सुरांमध्ये रमलं होतं. तरुणपणी त्यांनी स्वतःचा संगीत मेळाही काढला होता. गणेशोत्सव, नवरात्र यासारख्या उत्सवांमध्ये कल्याणजी गाणी सादर करत, इतर संगीतकारांकडे वाद्य वाजवत त्यांनी संगीत क्षेत्राची बाराखडी गिरवली आणि पुढे याच अनुभवातून हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाली

श्रोते हो, कल्याणजी आनंदजी यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे नागिन चित्रपटामधलं मन डोले मेरा तन डोले या गाण्यातला बीनचा आवाज. हा आवाज प्रत्यक्ष बीनचा नव्हता, कल्याणजींनी क्ले व्हायोलिनवर बीन सदृश आवाज निर्माण करून अनोखा प्रयोग केला. याच प्रयोगातून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आणि निर्माता सुभाष देसाई यांनी त्यांना सम्राट चंद्रगुप्त या चित्रपटाची संधी दिली. पुढे निर्मात्यांचे संगीतकार म्हणून त्यांची ओळख झाली. कथा, प्रसंग आणि निर्मात्याची अपेक्षा यानुसार संगीत देणं ही त्यांची खासियत होती. छलिया, ब्लफ मास्टर यासारख्या चित्रपटांनी कल्याणजी आनंदजी यांच्या संगीताला नवी दिशा दिली आणि प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा त्यांचा गुण पुन्हा पुन्हा सिद्ध झाला. ऐकूया छलिया चित्रपटातलं हे गाणं.

रसिका हो जब जब फूल खिले हा चित्रपट म्हणजे कल्याणजी आनंदजी यांच्या संगीत प्रवासातला निर्णायक टप्पा. यापूर्वीही त्यांनी अनेक प्रयोग केले, पण या चित्रपटानं त्यांच्या संगीताची पोहोच अधिक व्यापक बनली. काश्मीरची पार्श्वभूमी, प्रेमकथेमधली निरागस्ता आणि व्यक्तिरेखांची भावविश्व यांचा विचार करून त्यांनी संगीत निवडलं. त्यामुळं गाणी केवळ लोकप्रियच झाली नाहीत, तर त्या कथेचा अविभाज्य भाग बनली. लोकसंगीताचा बाज, सहज गुणगुणता येणाऱ्या चाली आणि काळाची नाडी ओळखणारं ऑर्केस्ट्रेशन, या सगळ्याचा सुंदर मेळ त्यांच्या संगीतात दिसला.

जब जब फूल खिले या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोत्या हो, 1960 दशकाच्या उत्तरार्धात उपकार, सरस्वती चंद्र, हसीना मान जाएगी, बंधन अशा अनेक चित्रपटांना कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलं. त्यांच्या सुरांमध्ये लोकसंगीताचा बाज होता, शास्त्रीयतेची शिस्त होती आणि बदलत्या काळानुसार बदल करण्याची उर्मी होती. म्हणूनच त्यांचं संगीत कुठल्याही विशिष्ट चौकटीत अडकलं नाही. देशभक्ती, रोमॅन्टिक, विरह, मानवी मनाच्या प्रत्येक भावनेला त्यांनी स्वतंत्र संगीत भाषा दिली आणि या लोकप्रियतेला सरस्वती चंद्र या चित्रपटासाठी मिळालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं प्रतिष्ठेची मोहर उमटवली. ऐकूया याच चित्रपटात लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं हे गाणं.

सत्तरच्या दशकामध्ये अमिताभ बच्चनच्या ॲक्शन प्रधान सिनेमांनी हिंदी चित्रपटसृष्टीची भाषा बदलली. जंजीर, मुकद्दर का सिकंदर आणि डॉन या तीन महत्वाच्या चित्रपटांना कल्याणजी आनंदजींच्या संगीताची साथ मिळाली. अमिताभच्या ॲक्शन पर्वातली ही गाणी त्याच्या अँग्री यंग इमेजला शोभतील अशी ही गाणी. कल्याणजी आनंदजींनी हा समतोल साधला आणि अमिताभ बच्चन यांच्या स्टारडमला एक वेगळीच खोली दिली.

श्रोते हो 24 ऑगस्ट 2000 कल्याणजी यांच्या आयुष्याचा प्रवास थांबला, पण त्यांच्या सुरांचा प्रवास हा आजही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तसाच अविरत सुरू आहे. कलाकार चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ऐकूया.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावधारा. सुरुवातीला साधना सरगम यांनी गायलेलं इलाई जमादार यांचं हे गीत.

भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात. आता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: बातमीनं श्रोते हो, आता आपण ऐकूया निसर्ग यान, सामाजिक कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. माणसाचा सगळ्यात मोठा गुरु हा निसर्ग असतो असं म्हणल्यास वावग ठरणार नाही. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतुचक्रात निसर्ग आपलं रूप विविधांगाने पालटत असतो. कधी भरभरून देतो तर कधी अचानक रौद्र रूप धारण करतो. मनुष्य स्वतःच्या उपभोगासाठी निसर्गातील अनेक स्रोतांचा सढळ हस्ते वापर करत असतो आणि याच निसर्गाला परत काहीतरी देण्याची वेळ येते तेव्हा मनुष्य कमीच पडतो. निसर्गायन हा असाच एक पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन यांची सांगड असणारा प्रकल्प. निसर्गायन या आपल्या अद्वितीय प्रकल्पाविषयी बोलण्यासाठी आज आम्ही विद्याधर वालावलकर सर यांना आमंत्रित केले आहे. सर, आपलं मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार.
1: निसर्गायन टिटवाळा हा पर्यावरण दक्षता मंडळ, एन्व्हायरो व्हिजिल आणि श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर टिटवाळा यांनी संयुक्तपणे विकसित करण्यात येत असलेला पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन असा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पावर विद्याधर वालावलकर सर गेली 25 वर्ष काम पाहत आहेत. सर, निसर्ग

0: आपल्या प्रकल्पाविषयी आज आम्हाला जाणून घ्यायचंय, तर ही संकल्पना कशी काय सुचली?
1: पर्यावरणाकडे चला असं आपण म्हणतो, किंवा निसर्गाकडे चला, तर हा निसर्गाकडे जाण्याचा एक मार्ग आहे असं समजू. आणि निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, तर आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा. म्हणजे जी ज्या स्थितीला आज आहे त्या स्थितीला, म्हणजे प्रत्येकाचं पर्यावरण वेगवेगळं आहे. म्हणजे तुमच्या घराचं पण पर्यावरण आहे, तुम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहता त्या बिल्डिंगचं पर्यावरण आहे, तुमच्या परिसराचं, म्हणजे परिसराचा अभ्यास करून त्या परिसराशी जुळवून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे पर्यावरणाचा प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. परंतु ते सगळं बघायला आपण ज्या परिस्थितीत राहतो त्या परिस्थितीपेक्षा निसर्गाकडे वेगळं काय आहे किंवा निसर्गाकडे मूळ काय आहेत, या पण अनेक शहरी विद्यार्थ्यांना गोष्टी मिळत नाहीत बघायला. तर त्या एकत्रितरित्या कुठेतरी बघायला मिळाव्यात. किंवा निसर्गाचं शिक्षण, म्हणजे लोकांना असं वाटतं कचरा निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण, तर कचरा निर्मूलन ही मानवाने निर्माण केलेली समस्या आहे, तिचं निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण नाही, ती माणसाला चांगली राहण्यासाठी केलेली एक प्रकारची सोय आहे. परंतु सगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आणि झाडं जगणं, त्यांनी योग्य प्रकारे वाढणं, त्यांनी स्वतंत्रपणे वाढणं आणि नीट पद्धतीने त्यांचा सांभाळ होणं, त्याच्यावरची फळं फुलं वगैरे यांचा सगळ्यात चांगल्या प्रकारचा आस्वाद घेता येणं, हा सगळा निसर्ग आहे. आणि याच्यावरती ते सगळे करणारे कोण, तर फक्त माणूस नाही तर सगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी यांना तो आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे जगातली जैवविविधता जी आहे ना, ती जर टिकली तर इतक्या प्रकारे जी निसर्गाने निर्मिती केली आहे ना, त्या सगळ्या प्रकारच्या निर्मितीला काहीतरी न्याय मिळेल. आणि त्या सगळ्याचा एकमेकाशी संबंध आहे हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे निसर्गाकडे जाणीवपूर्वक पाहणं. आणि हे करण्यासाठी अशा प्रकारचं एक टूल उभं करावं, म्हणजे सगळ्यांना वर्गामध्ये बसून धाडे शिकवले आणि चांगलं वागा म्हणून सांगितलं, पण ते चांगलं कशासाठी वागा ह्याची प्रेरणा देणारं काहीतरी स्थान असावं. म्हणजे जसं आपल्याला, आपण लहानपणी जर एखाद्या खेडेगावात वाढलो असलो तर खेडेगावातल्या प्रत्येक गोष्टीची परत एकदा आठवण येते, आणि तिथे बघितलेले प्राणी पक्षी छोटे कीटक यांच्याशी आपलं एक नातं जमलेलं असतं. तशा प्रकारचं नातं जमवण्याचा केलेला छोटा प्रयत्न असं आपण निसर्गायणला म्हणू शकतो.
0: पण मग या निसर्गायणचं काम कशा प्रकारे चालतं?
1: कसं आहे की मधल्या काळात ज्यावेळेला पर्यावरण शिक्षण सुरू झालं ना, तेव्हा त्यांच्या सिलेबसमध्ये एक गोष्ट अशी आली की तुम्ही निसर्ग सहल नेली पाहिजे. तर आम्ही अभ्यास असा केलात की आम्ही जवळजवळ, म्हणजे ज्या दिवशी हे पर्यावरण शिक्षण सुरू झालं त्याच्या अगोदरच आम्ही पर्यावरण शाळा सुरू केलेली होती, आणि आम्ही सगळ्या वयोगटातल्या लोकांना शिकवायचो. त्यावेळेला असं झालं की आम्ही जे शिकवतोय लोकांना किंवा मुलांना, किंवा त्या तत्पूर्वी हा विषय पर्यावरण म्हणून कधी शिकवला गेला नव्हता ना, तर त्यामुळे लोकांना माहितीच नव्हतं की या पर्यावरणात काय असावं म्हणून. त्यामुळे तो सिलेबस शिकवणं, त्याच्यानंतर जे टीचर्स झाले त्या टीचर्सना शिकवणं की तुम्ही पर्यावरण कसे शिकवा, अशा प्रकारची प्रगती त्याच्यामध्ये झाली. परंतु त्यांना जेव्हा सहलीला न्यायची वेळ आली त्यावेळेला ती कुठे न्यायची सहलीला, कारण तिथे ऑर्गनाईज स्वरूपामध्ये पर्यावरणाची माहिती देणारी स्वतंत्र यंत्रणा उभी पाहिजे ना, ती नेमकी नसल्यामुळे मग त्याच्यात इतकी विकृती आली की पर्यावरणाची सहल म्हणजे ते वॉटर पार्कला जायला लागले, का तर तिथे पाणी आहे म्हणून. म्हणजे स्ट्रक्चर्ड स्वरूपामध्ये कमर्शियल फॉर्मॅटमध्ये जर एखादा माणूस सांगायला लागला की हे त्याला ऑल्टरनेटिव्ह आहे, तर ते बोकाळतं ना. त्याच्या स्वरूपामध्ये झालेलं जवळजवळ आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केलं तेव्हा 100 पैकी 27 किंवा 28 शाळा फक्त वॉटर पार्कमध्ये सहली न्यायच्या, त्याला निसर्ग सहल म्हणायच्या. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की नुसतं बोलून नाही चालणार. त्यांनी विचारलं मग कुठे जाऊ आम्ही, तर त्यांना ऑल्टरनेटिव्ह सांगता आला पाहिजे, तो आपण उभा केला पाहिजे. म्हणून आम्ही ही सगळी चळवळ उभी केली. त्यात एक निसर्गायण नावाचा प्रकल्प मुरबाड रस्त्यावरती उभा केला, तो साधारणपणे 4 एकर मध्ये होता. त्याच्यामध्ये आमच्या बाजूने वाहणारा एक प्रवाह होता, त्याच्यावरती आम्ही चांगल्या प्रकारचे बांध घातले. ते पाणी कसं अडवायचं याच्यामध्ये प्रात्यक्षिक होतं. ते पाणी हळूहळू जात असल्यामुळे त्या मुलांना पाण्याचा प्रत्यक्ष स्पर्श आणि अनुभव, आणि पावसाळ्याच्या वेळेला जे खळाळणं असं ते सुद्धा तिथे अनुभवायला मिळालं. आमच्या बाजूला घनदाट जंगल होतं मस्त, त्या जंगलामध्ये आम्ही नेऊन त्यांना केवळ त्या जंगलामध्ये काही स्क्वेअर फीट मध्ये किती बायोडायव्हर्सिटी असते हे त्यांना बघून दाखवलं. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष बघायला सांगितलं, सगळ्या प्रकारच्या झाडांचा परिचय करून दिला, अगदी रानभाज्या ज्या असतात ना त्या कुठे उगवतात हे पण आम्ही त्यांना दाखवलं. आणि हे बघायला इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जसे यायला लागले तशी मोठी माणसं पण यायला लागली, आणि त्यातनं ते निसर्गायण नावाचं केंद्र आमचं उभं राहिलं. परंतु दुर्दैवाने आता जो काय कल्याण मुरबाड नवीन रेल्वे जी येणार आहे ना, त्या रेल्वेमध्ये आमची ती जागा चालली, आमची जागा आमच्या बाजूचं जंगल सगळंच चाललंय त्याच्यामध्ये. आणि तेव्हा आम्ही या अशा स्वरूपाचा काही प्रयत्न करत होतो.
0: दरम्यानच्या काळात कोणत्या वर्षी या प्रकल्पाची मूर्त मेढ रोवली?

0: 6-7 वर्षापूर्वी त्यांनी ती अॅक्च्युअल जागा डिक्लेअर केली, म्हणजे त्यांनी रस्ता डिक्लेअर केला आणि त्या रस्त्यामध्ये येणाऱ्या सगळ्यांना नोटीसेस दिल्या. कोविडच्या अगोदरच आम्हाला ती नोटीस मिळाली आणि आम्हाला असं सांगितलं की तुमची ही जागा आहे तिथे अक्वायर करणार आहे, इव्हन त्यांच्या झाडांवरती त्यांनी नंबर लावलेत आणि ती झाडं आता सगळी जवळजवळ काही हजाराच्या संख्येत ती झाडं आहेत, ती
1: सगळी
0: आपण एवढं निगुतीने ते सगळं उभं केलं आणि आता ते सगळं त्याच्यामध्ये जाणार आहे. पण ठीक आहे, तिथल्या लोकांना ती काय त्यांच्या विकासाची कॉस्ट ती त्यांना द्यायला लागणार असं आहे जवळजवळ. परंतु त्याच वेळेला आम्हाला आम्ही एक रुंदा नावाच्या गावाच्या जवळ टिटवाड्याच्या जवळ सरकारच्या एका प्रकल्पामध्ये 50 एकर जमीन सरकारकडनं घेतलेली आणि त्याच्यावरती आम्ही एक मोठं जंगल उभं केलं, त्याला देवराई असं नाव दिलं आणि त्या देवराई नावाच्या जंगलात 28,000 नवीन झाडं आम्ही लावली आणि जवळजवळ 22,000 जुन्या झाडांना आम्ही तिथे चांगल्या प्रकारचं वातावरण उत्पन्न करून
1: दिलं. झाडं होती
0: ही सगळ्या, म्हणजे जवळजवळ माझ्या मते ती 128 प्रकारची झाडं होती, 128 स्पीसीज. म्हणजे पहिल्यांदा ती झाडं सिलेक्ट करताना सुद्धा आम्ही त्या परिसरात फिरून त्या परिसरामध्ये कुठली कुठली झाडं आहेत त्यांची सगळ्यांची नोंद केली आणि मग त्याच झाडांची बेसिक छोटी छोटी झाडं तयार करण्यासाठी त्याच्या आयदर बिया मिळवणं किंवा त्याच्या फांद्या मिळवणं अशा सगळ्या प्रयोग करून एक नर्सरी उभारली.
1: पण या सगळ्याचा तुमचा वनस्पती शास्त्राचा अभ्यास होता की?
0: आमच्या बरोबर जवळजवळ 6 जण प्राध्यापक आहेत आमच्या बरोबरचे जे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत, म्हणजे केळकर कॉलेजचे डॉक्टर पारटकर आहेत, ठाणा कॉलेजचे नागेश टेकाले सर आहेत किंवा सुमैया कॉलेजचे डॉक्टर संजय जोशी आहेत, नंतर झुंझुनवाला कॉलेजचे डॉक्टर काळे आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊन त्याचा सगळ्याचा अभ्यास केला. आमच्या अध्यक्षांच्या आहेत डॉक्टर मानसी जोशी, त्या झेवियर कॉलेजला प्राध्यापिका होत्या, तर त्यांनी ठाण्याचा सेन्सस पण केले, ट्री सेन्सस. तर त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आम्हाला जवळजवळ 128-129 स्पीसीज आम्हाला प्रत्यक्ष अवेलेबल झाल्या आणि त्या सगळ्या स्पीसीज आणून आम्ही त्या सगळ्या झाडांना 2 वर्ष आमच्या नर्सरीमध्ये वाढवलं पहिल्यांदा आणि मग ते झाड जेव्हा स्ट्रॉंग झालं तेव्हा ते उचलून मग नेऊन आम्ही जंगलामध्ये लावलं आणि त्या जंगलामध्ये ती झाडं सगळी जवळजवळ 5 वर्ष आम्ही, म्हणजे पहिली 2 वर्ष त्याला पाणी वगैरे द्यायला लागलं नीट आणि नंतर ते आपण आपल्या पद्धतीने वाढवलं.
1: सगळी झाडं
0: प्रचंड, म्हणजे सगळी झाडं आता 18-22 फूट उंच आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 11,000-12,000 बांबू आहेत नुसते. काळू नदीला लागून आहे ते, किनाऱ्याच्या बाजूला धूप होऊ नये म्हणून आम्ही जो बांबू लावला तो 11,000-12,000 बांबू लावलेत नुसते त्याला, म्हणजे तेवढे बांबू आता तिथे असतील. बांबू हे एक झाड कन्सिडर करा का, बाकी सगळी झाडं वेगळीच आहेत 28,000, तर बांबू त्यातला एक झाड आहे असं समजा. अशा प्रकारचं एक मोठं जंगल तिथे उभं राहिलंय, घनदाट आहे पूर्ण. म्हणजे आता तर पावसाळ्यात तिथे आत्मीय शिरणं अशक्य आहे एवढं तिथे दाट सगळं झालं असेल आत्ता पावसाळ्यात. ते बघून मला टिटवाळ्याच्या गणपती मंदिराने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की त्यांना त्यांची एक 12 एकर जागा जी आहे ना ती अशा प्रकारे डेव्हलप करायची आहे. बहुधा सगळं निसर्गाने घडवून आणलेलं असावं की ज्या वेळेला आम्हाला तसा कॉल मिळाला की ते आमचं निसर्गाड नावाचं केंद्र बंद होणार कदाचित काही वर्षांनी, त्याच वेळेला आम्हाला हे नवीन केंद्र मिळालं आणि त्यावेळेला गणपती मंदिराच्या डोक्यात अशी कल्पना होती की एक रिक्रिएशन सेंटर उभं करावं म्हणून. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट अशी केली की त्यांना हे निसर्गाड दाखवलं, आमचं आमची संकल्पना सांगितली आणि त्याच्यामधून असं ठरलं की हे निसर्गाड नावाचं निसर्ग शिक्षण संशोधन आणि पर्यटन केंद्र आपण उभं करावं. त्याच्यावरती म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू गणपती मंदिर, त्या सगळ्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याप्रमाणे त्या जवळजवळ 1-1.5-2 वर्षापूर्वी हे सगळं ठरलं आणि 6-7 महिन्यापूर्वी ऍक्च्युअल त्याच्या बांधकामाला सगळी सुरुवात झाली, सगळ्या प्रकारचे प्लॅन्स मंजूर करून आणि योग्य प्रकारच्या परवानग्या घेऊन. त्याची पहिल्या पायाभरणी समारंभाला तिकडचे महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि आयुक्त सुद्धा आलेले. हे कल्याण टिटवाळा म्हणजे कल्याण महानगरपालिकेत येतात, तर ते प्रत्यक्ष आलेले आणि त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाला म्हणजे या प्रकारच्या उभारणीला सुरुवात झाली.
1: मग ही जशी झाडं तुम्ही लावली म्हणतात तसंच भात शेती हा सुद्धा प्रकल्प तुम्ही राबवत आहात.
0: हा म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना पर्यावरण शिक्षण संशोधन आणि पर्यटन, त्यामुळे याच्यातलं संशोधन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन जसं इम्पॉर्टंट आहे तसं त्यातलं संशोधन पण इम्पॉर्टंट आहे आणि पर्यटन हा त्यातला लोकांना खेचून घेणारा भाग आहे की ज्याच्या निमित्ताने लोकांनी तिथे यावं. तर मग या शिक्षणामध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण येतं, म्हणजे झाड कसं लावावं, म्हणजे कुंडीत झाड कसं लावावं याच्यावरती आम्ही वर्कशॉप घेतो आता आणि वर्गात जाऊन शिकवतो, शाळांमध्ये जाऊन शिकवतो. तर ते तिथे लोकांना बघायला मिळेल, शिकायला मिळेल. तिथपासून ते झाडाची निगा कशी घ्यायची असते, झाड कसं वाढतं, तिथपासून सगळं समजावं. वेगवेगळ्या प्रकारची झाडं कशी असतात ती प्रत्यक्ष बघता यावीत याकरता आम्ही 2 प्रकारची जंगलं उभारलीत तिकडे. एक प्रकारचं जंगल आहे ते ट्रॅडिशनल जंगल आहे जे आम्ही 4 स्तरावरती उभं करायचं ठरवलंय. त्यातले पहिला स्तर आमचा लावून झाला आता पूर्ण, म्हणजे जी उंच वाढणारी झाडं आहेत ना ती जवळजवळ 10-12 फुटाचं अंतर ठेवून ही उंच वाढणारी झाडं ही साधारणपणे 4 एकरमध्ये आम्ही लावली आहेत तिथे.
1: ट्रॅडिशनल
0: जंगल पारंपरिक आणि ही सगळी जवळजवळ 82 प्रकारची झाडं आहेत, 82 टाइप्स ऑफ प्लांट. आणि त्याच्यानंतर मग आता या वर्षी म्हणजे ती लावून झाल्यानंतर जवळजवळ 6

0: किंवा 8 महिन्यांनी आम्ही तिथे दुसरी झाडं जी लावायला सुरुवात केली ती बुशेस, म्हणजे तुम्हाला जंगलामध्ये जी छोटी झाडं दिसतात ना मध्ये किंवा त्याला मध्यम आकाराची असं म्हणा,
1: जी साधारण आपल्या कमरे इतकी
0: किंवा मध्यम आकाराची झाडं ती लावायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही बहुधा सगळ्या प्रकारच्या वेली लावायला सुरुवात करू की ज्या वेली सगळ्या झाडांवरती पसरतील. आणि चौथं वेगवेगळ्या प्रकारचं गवत, असे 4 टाईपचं जंगल, म्हणजे 4 स्तर असलेलं जंगल हे लोकांना तिथे अवेलेबल होईल. त्याला साधारणपणे 2 वर्षाचा काळ ह्या सगळ्याला लागेल. तसंच आता नवीन एक मियावाकी पद्धतीचं जंगल आलंय.
1: ते
0: मियावाकी पद्धतीचं जंगल म्हणजे आता जशी माणसांना गर्दी झाली ना शहरामध्ये, तशी झाडांना सुद्धा गर्दी, म्हणजे त्यांना स्पेस कमी मिळायला लागले, तर कमी जागेमध्ये झाडाला वाढायला परवानगी देणं असं जवळजवळ ते मियावाकी. म्हणजे सगळ्या शहरांच्या मध्ये तुम्हाला आता जे मोठ्या मोठ्या संख्येचे प्रोजेक्ट दिसतात की जिथे मोठ्या संख्येने झाडं लावली आहेत, हे सगळे मियावाकीचे. मियावाकी एक जपानी पद्धत आहे. जपानमध्ये पण लोकसंख्या जास्त आणि जागा कमी असल्यामुळे त्यांनी ते डेव्हलप केले, ज्याच्यामध्ये झाडाला सगळ्या प्रकारची न्यूट्रियंट्स त्यांच्या मुळाजवळ अवेलेबल करून देतात. म्हणजे जसं आपण कुंडी भरतो की नाही, कुंडीमध्ये सगळं खत बीत भरून, तसं सगळी खालची माती काढून घेऊन त्या मातीमध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स आणि खतं घालून त्या मातीचा परत एक स्तर निर्माण करतात. तो शक्यतो सपाट असतो आणि त्याच्यावरती लिटरली 1 ते 1.25 फुटावरती एक झाड, इतक्या जवळजवळ झाडं लावली जातात. आणि ही सगळी झाडं जी आहेत ना, ही सगळी झाडं त्यांना लागणाऱ्या सूर्यप्रकाशाकरता सरळ वाढायला सुरुवात करतात. आणि एकमेकाशी कॉम्पिटिशन करत असल्यामुळे ती गतीने वाढतात, अधिक गतीने वाढतात आणि त्यातनं ते जंगल लवकर उंच वाढतं. असं अर्थात त्या कॉम्पिटिशन मध्ये काही झाडं जी वीक असतात किंवा काही झाडांना जर वाढता नाही आलं तर ती मरून जातात, पण तरी सुद्धा एक घनदाट जंगल उभं राहतं की ज्याच्यामध्ये आत्मे शिरणं सुद्धा अशक्य व्हावं इतकं घनदाट जंगल उभं राहतं. आता हे सगळं यातलं पहिलं स्टेज आम्ही पूर्ण केली आता, म्हणजे जवळजवळ 1 एकरमध्ये 13,000 झाडं लावली आहेत 1 एकरामध्ये.
1: ती साधारण कोणती झाडं असतात?
0: ती पण तशीच आहेत, 28 प्रकारची झाडं आहेत. म्हणजे तुम्ही आत्मे शिरल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा रस्ता केला, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघत गेलात तर प्रत्येक 3 रांगा वेगवेगळ्या झाडांच्या लावलेल्या आहेत. असं बघून तुम्ही चारही बाजूने त्याला फळझाडं लावली आहेत ज्याच्यामुळे त्याला पक्षी अट्रॅक्ट व्हावेत किंवा त्या झाडांमध्ये यावेत अशा स्वरूपाचं. आणि मध्ये मग बाकी सगळी झाडं जी ट्रॅडिशनल झाडं आहेत आपली ती सगळी मध्ये लावली आहेत, औषधी वगैरे ज्या वनस्पती आहेत त्या. असं करून एक मोठं जंगल तिथे आता उभं केलं आहे की ज्या जंगलामध्ये आतमध्ये शिरायला सुद्धा फक्त 2 रस्ते आहेत कि जे आम्ही केलेले आहेत. आणि त्याच्या आतमध्ये एक मध्ये शांततेत बसण्यासाठी एक छोटीशी काय म्हणतात ते कुटी तयार केली आहे, ज्याला तुम्ही ध्यानगृह असं म्हणू शकता. याच्यामध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला चारही बाजूने पूर्ण जंगलच सापडेल. आता हे करताना आमची संकल्पना अशी होती की जवळची जी मोठी महाविद्यालय आहेत, म्हणजे बिर्ला महाविद्यालय जवळ किंवा एस एच केळकर महाविद्यालय, या दोन्ही संस्थांशी आम्ही बोललोय आणि त्यांचे काही विद्यार्थी आता आमच्याकडे यायला तयार आहेत, जे या दोन्ही जंगलांचं जे आता वाढणं आहे ना त्या वाढण्याचा अभ्यास करणार आहेत, म्हणजे त्याच्यावरती संशोधन करणार आहेत. आणि मग त्याच्यामधून आपल्याला कळेल की अशा प्रकारच्या घनवनाचे, घनवन म्हणजे एकत्रित म्हणजे त्या मियावाकी जे आहे ते घनवनाचे फायदे काय तोटे काय, आणि ओपन जे आपण जंगल बांधतो त्याचे फायदे काय तोटे काय. दोन्ही मॅनमेडच आहेत ना आता, दोन्ही पूर्ण सपाट कोरडी जागा होती ज्याच्यावरती आपण हे सगळं तयार करतोय, त्यामुळे हे दोन्ही मॅनमेडच आहेत. पण अशा प्रकारच्या मॅनमेड जंगलामधला कंपॅरेटिव्ह अभ्यास करणारी सिस्टीम आम्ही तिथे उभ्या करतोय आता, त्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल. या सगळ्यांबरोबरच शेती हा पण मूळ त्यातला विषय आहे की नाही. आयडियली शेती जर बघायला गेलं तर मानवाने स्वतःच्या आवश्यकतेकरता निर्माण केलेली गोष्ट, ती काही नैसर्गिक गोष्ट नाहीये. जंगल नैसर्गिक आहे, शेती नैसर्गिक नाहीये, शेती अनैसर्गिकच आहे. कारण शेतीमध्ये मोनोकल्चर एकाच स्वरूपाची झाडं लावली जातात, परंतु त्याचाही जर आपण पर्यावरणात्मक दृष्टीने अभ्यास करायचं ठरवलं आणि त्याचं योग्य प्रकारचं, म्हणजे उदाहरणार्थ केमिकल फर्टिलायझर न वापरणं, पेस्टिसाइड न फवारणं, शक्यतो उपलब्ध असलेल्या ऑर्गॅनिक आणि योग्य प्रकारच्या वस्तूंनी ती शेती वाढवणं असं जर करायचा प्रयत्न केला तर ते असं म्हणणारे ऑर्गॅनिक शेती करणारे असे किती लोक आहेत, तर ते हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत आता. परंतु ते कोणीतरी लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, त्याच्यातले प्रोसेस समजावून सांगितलं पाहिजे, त्याची आवड निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही तिथे सगळ्या मुलांना बरोबर घेऊन तिथे प्रत्यक्ष तशा स्वरूपाने शेती करायचा प्रयत्न करतोय. त्यातली 1 एकर जागा जवळजवळ आम्ही त्या सगळ्या विषयासाठी ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष आता परवा आमच्या इकडे पहिल्यांदा पेरणी झाली, त्याच्यानंतर रोवणी झाली, म्हणजे ते पूर्ण काढून शेत लावायचा, ते चिखल लर्न केलेली त्याच्यामध्ये ते शेत लावायला, त्या सगळ्याला विद्यार्थी म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी झालेले. आता हे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न आम्ही त्या मुलांच्या सहाय्याने करणार आहोत.
1: कमाल.
0: या सगळ्या विषयावरती एकत्रितरित्या मुलांना संधी मिळवून द्यायची असा आमचा प्रयत्न आहे की ह्या सगळ्या संधी, म्हणजे हे सगळे कुठे शिकवलं जातं का, तर शिकवणं तसं कठीणच आहे. म्हणजे ग्रामीण विभागातल्या मुलाला ग्रामीण भागामध्ये ते कदाचित शिक्षण मिळत असेल, पण शहरी भागातल्या मुलाला साधं एक्सपोजर सुद्धा मिळत नाही त्याच्यामध्ये. किंबहुना

फळ झाडावर लागतं तर ते कसं लागतं, तो काजू बोंडामध्ये असतो तो कसा असतो, पेरू झाडावर कसा लागतो, इथपर्यंत मुलांना प्रश्न असतात. तर हे सगळे प्रश्न तिथे सोडवावेत अशा स्वरूपाची आमची संकल्पना आहे. म्हणून हे सगळं प्रत्यक्ष त्या मुलांना अनुभवता यावं म्हणून ते तिथे उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे सगळे मिळून 4 आणि 1.5 एकरवरचं मोठं जंगल, 12 एकरातल्या 5 एकरावरती जंगलच आहे नुसतं मोठं. आणि मग याच्यामध्ये मूळ हेतू आहे तो पंचमहाभूतांची ओळख. आपण आपलं नातं आपल्या परिवाराशी कसं जोडलं जातं, तर परिवारातल्या प्रत्येकाशी आपलं वेगवेगळं नातं असतं आणि सगळ्यांचं म्हणून एक नातं तयार होतं त्याला कुटुंब म्हणतो आपण. तसं आपल्या परिसरातले किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींशी जर आपलं नातं जोडलं गेलं तर आपण त्याला परिवार समजू शकतो. म्हणजे म्हणायला सोपं आहे काय माझा देश माझं घर आहे, पण तो खरंच आहे का? तर ते केव्हा आहे की जेव्हा प्रत्येकाशी माझं नातं आहे तेव्हा आहे. म्हणजे मी अगदी छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. साधारणपणे 25-1 वर्षापूर्वी म्हणजे कंपनी बंद झालेली ना, तेव्हा त्याच्या मागे एक जंगल आहे. जंगलाच्या पाण्याची व्यवस्था जी आहे कंपनीने केलेली आणि त्या कंपनीतलं पाणी उचलून त्या जंगलाला दिलं जायचं. तर वन फाईन मॉर्निंग कंपनीमध्ये टाळेबंदी डिक्लेअर झाली आणि कंपनी बंद झाली आणि वरती जाणारं पाणी बंद झालं आणि ती सगळी झाडं आहेत ती सुकायला लागली. ती लावून काहीच महिने झाल्यामुळे ती झाडं सुकायला लागली सगळी. तर तिथल्या मुलांनी थोडस म्हणजे तिथल्या शाळा बिळांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि ते आमच्याकडे आलेले. तेव्हा आम्ही त्यांना असं केलं की चला म्हणजे सगळेजण जाऊ. त्या वेळेला रक्षाबंधनाचा दिवस होता तर ती सगळी मुलं हातात राख्या घेऊन गेले तिकडे आणि सगळ्या झाडांना त्यांनी राख्या बांधल्या आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ते छापून आलं की शाळेतल्या मुलांनी जाऊन वृक्षांना राख्या बांधल्या आणि त्याला वृक्षबंधन असं नाव दिलं. त्या आपल्या ज्या प्रसिद्ध लेखिका आहेत वीणा गवाणकर, त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याच्यावरती एक लेख लिहिलेला की मुलांनी वृक्षबंधन केलं म्हणून. त्याचा इतका परिणाम झाला त्या वृक्षबंधनाचा की कोर्टाची ऑर्डर सुटली. तिथले तो लॉक उघडलं गेलं, सीईटीपी मध्ये गेलेलं नोसिलचं पाणी उलट यायला लागलं नोसिलमध्ये आणि ते पाणी वरती उचलून परत त्या झाडांना घातलं गेलं आणि ती झाडं जगली सगळी. त्यातनं आम्हाला असं कळलं की म्हणजे जर भावना जोडली गेली ना तर त्यातनं अत्यंत मोठा फरक आढळतो चांगला. आणि म्हणून आम्ही तो जो कार्यक्रम आहे वृक्षबंधन हा संबंध पॉप्युलर केला. तो इतका पॉप्युलर झाला की आता हे ज्या हरित छात्र सेना वगैरे ज्या झालेल ना त्यांचा एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे वृक्षबंधन असा आहे की ती मुलं जी आहेत ती आपापल्या शाळेत किंवा परिसरात असलेल्या झाडांना जाऊन राख्या बांधतात आणि त्यांच्या मताने ते जोडून घेतात झाडांशी. आणि इतके चांगले अनुभव आम्हाला आलेत की काही वर्षांनी परदेशात गेलेली मुलं जेव्हा शाळेत परत येतात गावामध्ये त्यावेळेला त्यांच्या भेटीतली सगळ्यात एक भेट नक्की असते की शाळेच्या जवळच्या त्या वृक्षाला भेटून येऊ. त्यामुळे इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर झाडांशी, इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर आपल्या आजूबाजूच्या सर्व नैसर्गिक गोष्टींशी झाली ती कोणाशी तर ती पंचमहाभूतांशी. त्यामुळे पंचमहाभूतांशी जर माझं नातं असलं ना तर मग मी ते खराब नाही करणार, म्हणजे मी ते पोल्यूट नाही करणार असं आपल्याला म्हणता येईल. थोडासा रिमोट किंवा थोडासा दूरवरचा विचार आहे परंतु तशा स्वरूपाचा विचार आम्ही करायला सुरुवात केला. म्हणजे आता ना आमच्या सगळ्या प्रकल्पाचा मूळ उद्देश तो आहे की पंचमहाभूतांची ओळख करून द्यावी. निसर्गायनमध्ये आलेल्या विद्यार्थ्याला पंचमहाभूतांची ओळख करून मिळाली पाहिजे. म्हणजे आमच्या 12 एकर जमिनीला चारी बाजूने एक वॉल कंपाऊंड आहे. ते वॉल कंपाऊंड आम्हाला त्या मंदिराने बांधून दिले. या वॉल कंपाऊंडला आतल्या बाजूला जे फेस आहे ना त्या फेसेसवरती त्याला 6x6 स्क्वेअर फीटचे असे मोठे वॉल पॅनल्स आहेत. तर आम्ही त्या 6x6 वॉल पॅनल वरती आतल्या बाजूने असलेल्या रस्त्यावरती जो बरोबर 1 किलोमीटरचा रस्ता आहे आतल्या बाजूने चारही बाजूला फिरणारा त्या सगळ्यावरती एक चांगल्या प्रकारची प्रदर्शनी डेव्हलप करतोय की ज्याच्यामधून अशा प्रकारे मुलांना पंचमहाभूतांची ओळख होईल. डे टू डे आपल्या संपर्कात कसं येतं, हवा आपल्या संपर्कात कशी येते, पाणी आपल्या संपर्कात कसं येतं, आपलं नातं काय या सगळ्या गोष्टींशी, ऊर्जेशी आवाजाचं नातं काय, ती कशी डेव्हलप होते, ती मी वेस्ट करतो का वापरतो कशी, पाणी कसं डेव्हलप होतं, कुठून येतं, ते मी वेस्ट करतो का नीट वापरतो, अशा सगळ्या प्रकारची संकल्पना त्याच्यावरती मांडावी अशी आमची एक योजना आहे. आणि त्यातनं त्याला सध्या नवीन टेक्नॉलॉजीला भरपूर वाव आला आहे त्यामुळे त्याच्यावरती एक चांगल्या प्रकारचा बारकोड जर खालच्या बाजूला असला आणि तो स्कॅन त्याच्यावरती त्याची अधिक माहिती जर त्याच्यावरती मिळत असली तर सगळ्या जगाची माहिती मला त्या तेवढ्या पॅनलवरती देता येईल. त्या सगळ्या पॅनलवरती साधारणपणे 1 किलोमीटर तुम्हाला सायकलने सुद्धा जाता येईल अशा प्रकारची सोय केली आहे. वापरायचं तर वाहन सायकल वापरायचं नाही तर चालत जायचं, असं चारी बाजूने चालायला मस्त रस्ता केलेला आहे. हे सगळं त्या मुलांना आवडेल असंच केलेलं आहे. त्यांना प्रत्येक ठिकाणी थोड्या अंतरावरती काहीतरी एक थोडस विश्रांतीचं ठिकाण असेल तिथेही काही त्यांना वेगळ्या विशेष माहिती मिळेल. त्यांना तिथे आतमध्ये मिळेल तर प्यायला मिळणारं पाणी आहे ना ते मी शक्यतो रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं पाणी त्यांना प्यायला द्यायचा विचार करतोय. म्हणजे शक्यतो त्यांना बाहेरचं पाणी तरी तिथे आणायचं नाही असाही एक प्रयत्न करतोय. सगळ्या प्रकारचे नॉर्म्स आहेत अशा सार्वजनिक ठिकाणी काही पाण्यावरती काय ते सगळे पाणी सुद्धा अशा प्रकारचा वेगळे पण म्हणजे त्यांनी बाटली आतमध्ये नेण्याचं कारणच नाही ना. पाण्याची प्लास्टिकची बाटली, प्लास्टिक लागतं कशाला, इथपासून त्याची सुरुवात आहे. आपण आता जर खरं विचार केला तर प्रत्येक 5वी गोष्ट मी स्पर्श प्लास्टिकची आहे आणि प्लास्टिकला आपण आपल्या जीवनातनं बाजूला काढू शकत नाही.

0: परंतु आपल्या जीवनामध्ये ज्या विशेष आवश्यक गोष्टी आहेत त्यातनं जरी प्लास्टिकला बाजूला काढलं तरी भरपूर चांगलं होईल आणि म्हणून आपण प्रयत्न त्याच्यासाठी सगळे हे सगळे त्यांना प्रत्यक्ष अनुभूती यावी अनुभवता यावं त्यांना त्याच्यातनं वेगळे पण जाणवावं याच्यासाठी करतोय. म्हणजे आता आमच्या सगळ्या प्रकल्पाचा पाण्यामधला एक जो भाग आहे ना त्याच्यामध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारची विहीर बांधली आहे जी स्टेप वेल आहे तिला 12 वसं म्हणतात. तर गेल्या 25 वर्षात कुठे ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं 12 उभं राहिलेलं नाहीये. हे 25 वर्षात गेल्या अशा प्रकारची 12 इतिहासात उभी राहिली होती. आता इन्फिस्टम कॉलनीने पुण्यामध्ये नवीन 12 बांधली आणि तेच जे डॉक्टर उमेश मुंडले जे आहेत त्यांनीच आमच्या इथे येऊन ती 12 सगळं डिझाईन आणि हे सगळं केलं आणि पायऱ्यांची विहीर उभी राहिली आहे चक्क. आणि आमच्या सगळ्या 12 एकरच्या प्रोजेक्टचा पाण्याचा स्रोत म्हणून ती विहीर आहे. आता तेच पाणी आम्ही प्यायला वापरणार आहोत शक्यतो. इतक्या चांगल्या प्रकारे जर ते म्हणजे एका छोट्या गावाचं सगळ्या प्रकारचं पाण्याची आवश्यकता शुद्ध हवेची आवश्यकता त्यांना लागणारा ऑक्सिजन त्यांना लागणारी फळफळावळ हे सगळं जर तिथे डेव्हलप होऊ शकतं तर मग असं स्वयंपूर्ण गाव अशीच पूर्वी कल्पना होती ना तर हे स्वयंपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न त्याच्यासाठी चाललाय आणि हे प्रत्यक्ष त्या मुलांनी बघावं असं.
1: हो आणि म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या माणसाने मुलाने प्रत्येकाने निसर्गाशी कनेक्ट होता येईल असा तुमचा खूपच छान प्रयत्न निसर्गायनद्वारे तुम्ही करताय. आणि मग या निसर्गायन या प्रकल्पासाठी तुम्हाला कोणत्या संस्था तुम्हाला प्रत्यक्षात हातभार लावतात का?
0: गणपतीचं जे देऊळ आहे सिद्धिविनायक मंदिर त्यांनी तर सगळ्या प्रकारचं सहकार्य कारण त्यांच्या जागा आहे ती त्यांच्या ट्रस्टचा हा प्रकल्प संयुक्त प्रकल्प आहे आमचा त्यांनी मदत केली आहे. तिथली महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त महापौर सगळे तिथे येऊन गेले. त्यांनी आता आमच्या चारही बाजूचा जो रस्ता आहे ना 1 किलोमीटर त्याला दोन्ही बाजूने 800 झाडं लावायला आणि ती सगळी झाडं ते 20-22 फूट उंच झाडं त्यांनी आता आणली आणि ती लावायचा प्रयत्न ते करतायत त्यामुळे ती झाडं त्याच्यावरती लागतील. त्याच्यानंतर आतमध्ये हे जे सगळं काम मी सांगतोय तुम्हाला त्यातलं प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शनचं काम असेल ते कदाचित लेबरकडनं मी केलंय परंतु झाडं लावणं रस्ते बनवणं खड्डे खणणं हे बहुतांश काम विद्यार्थ्यांनी येऊन केलंय. म्हणजे शाळेतली मुलं तिथे उतरतायत महाविद्यालयीन विद्यार्थी तिथे येत आहेत सगळ्या प्रकारे आम्ही 8 प्रकारच्या बागा करतोय तिकडे. त्या 8 प्रकारच्या बागांच्या ज्या बाउंड्रीज आहेत ना त्या आता आम्ही खणून घेतल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची झाडं ही मुलं येऊन लावतात तिकडे. म्हणजे आम्ही जास्वंदाच्या झाडांची फक्त एक बाउंड्री तयार केली आहे मोगऱ्याच्या झाडाची एक बाउंड्री तयार केली आहे अशा आणि म्हणजे परदेशात ना आणलेली चित्रविचित्र झाडं लावायच्याऐवजी भारतीय झाडं लावून अशा बाउंड्री तयार करता येतात अशा प्रकारचं बायफर्गेशन करता येतं हे पण आम्ही तिथे आता करतो.
1: त्या मुलांना अनुभव विचारला का त्यांना कसं वाटतंय?
0: म्हणजे आमच्यापेक्षा जास्त ते इन्व्हॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये कारण म्हणजे काही काही मुलं तर चिखलात उतरलेली नसतात कधीही. ती परवा जेव्हा ते भात लावायला चिखलात उतरली तेव्हा ती लोळली चिखलामध्ये कारण त्यांना तशी परवानगी पण घरामध्ये कधी मिळाली नव्हती आयुष्यात जी परवानगी त्यांना तिथे मिळाली. हा जो आनंद असतो ना तो आपला बेसिक आनंद आहे ना आपल्याला आपल्या निसर्गात जे अवेलेबल आहे त्याची अनुभूती आपण घ्यावी ती तिथे घ्यायला मिळते त्यांना
1: निसर्गाशी त्यांचं नातं जुळतं.
0: येस आणि आम्ही आता म्हणजे आमचं जे जुनं निसर्गायन होतं ना तिथे आमच्या एका प्राध्यापकाने झुंझुनवाला कॉलेजच्या एका प्राध्यापकाने तिथे बसून रिसर्च केलेला त्याला जवळजवळ तिथे 60 प्रकारची फुलपाखरं आढळली आणि 32 पक्षी त्याला त्या तिथे ऑब्झर्वेशन त्याचे फोटोग्राफ्स त्यांनी सगळे गोळा केलेत. तसंच काहीस इथे होणार आहे. आता हे मॅनमेड आहे आता आम्ही तयार करतोय पण आता पण तिथे जवळजवळ 8-12 प्रकारचे पक्षी आणि खेकड्यांचं तर मोठं आतमध्ये म्हणजे प्रचंड खेकडे आहेत किंवा पाण्यातल्या गोष्टी आहेत आता मासे पण तिथे आहेत हे सगळं तर आता डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आम्ही तिथे एक म्हणजे भाताची खचरं आहेत ना तिथल्या सगळ्यात शेवटच्या खचरामध्ये तलाव करायचा पण विचार करतोय आणि म्हणून आम्ही असा विचार करतोय की आता या पुढच्या 2 किंवा 3 महिन्यामध्ये आम्ही सगळ्या शाळांची आम्ही 300 शाळांची जोडून घेणार आहोत. आम्ही शाळांच्या पर्यंत चाललोय शाळेला सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की बघा हे एज्युकेशनल टूल आहे ना याचा उपयोग तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. तुमच्या विशिष्ट वर्गातली 7वी किंवा 8वी किंवा 9वी किंवा तुम्ही ठरवा त्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला आमच्याकडे आणायचं दरवर्षी आणायचं म्हणजे मग आपोआप तुमच्याकडची सगळी मुलं माझ्याकडे येऊन जातील आणि त्या मुलांना त्यांच्या आयुष्यातला एक चांगला पर्यावरणाचा धडा आम्ही शिकवू शकतो चांगला आणि तो घेण्यासाठी आमची सगळी टीम आहे तिथे मोठी. तिथे जवळजवळ 20-22 लोक असतील ज्या वेळेला ही मुलं येतील तेव्हा त्यांना अटेंड करणारी असतील आणि ते त्यांना सगळ्या प्रकारे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. आता आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ना ते या सगळ्यांच्या सिलेबसचा अभ्यास करतात आणि त्यांच्या सिलेबसमध्ये सध्या पर्यावरण विषय कसा शिकवला जातो माहितीये का त्याला वेगळा विषय नाहीये पर्यावरण म्हणून. सध्या पर्यावरण विषय शिकवला जातो तो तुम्हाला प्रत्येक विषयात जिथे कुठे त्याचा संदर्भ येईल ना त्याचा तिथे त्यांना पर्यावरण म्हणून ते म्हणजे भूगोलामध्ये आला इतिहासामध्ये आला मराठीमध्ये आला तर ते समजावून सांगावं असं त्यांना सांगितलंय. आम्ही त्याचा सगळ्याचा अभ्यास केला आम्ही ते सगळे व्ह्यू पॉईंट शोधून काढलेत आणि ते सगळे आमच्या इथे कुठेतरी प्रत्यक्ष बघायला मिळतील अशा प्रकारची सोय आम्ही आता उत्पन्न करतो. म्हणजे त्यांच्या सिलेबसमध्ये उल्लेख असलेली प्रत्येक गोष्ट आमच्या परिसरात कुठे ना कुठेतरी असली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. इवन काही म्हणजे आता बायोडायव्हर्सिटी म्हणून लोक

0: अनेक गोष्टी बघतात, म्हणजे फुलपाखरं बघतात त्यावेळेला फुलपाखरांचे होस्ट प्लांट असतात, फुलपाखरांचे नेक्टरिंग किंवा त्यांचे फूड प्लांट्स असतात, असं बायफर्गेशन माहिती नसतं. त्याच्यावर ते का जातात याचं कार्यकारण माहिती नसतो. फुलपाखराचं त्या झाडावरचं काम काय असतं ते माहिती नसतं. किंवा त्याच्यातनं मोठा तो गुल्ला तयार होतो ना, त्याला लोक घाबरतात, तो त्या फुलपाखराचा अपरूप आहे हेही माहिती नसतं. हे सगळं आमच्या बटरफ्लाय गार्डन मध्ये बघता येईल प्रत्यक्ष. म्हणजे मुलांना तर नेक्टरिंग प्लांट बघता येतील, मुलांना होस्ट प्लांट बघता येतील, त्याच्यावरती त्यांनी घातलेली अंडी बघता येतील, त्या अंड्यातनं बाहेर येणारी अळी बघता येईल, ती त्या झाडाची पानं कशी खाते ते पण बघता येईल, त्यातनं तो कोश कसा तयार करते आणि कोशातनं जर त्यांचा पेशन्स असेल तर त्या कोशातनं फुलपाखरू कसं बाहेर पडतात ते पण बघता येईल.
1: कमाल.
0: हे बघितल्यानंतर ना निसर्गाबद्दल तुमच्या मनात जे प्रेम निर्माण होईल ना, मग तुम्ही कागदाचा गोळा करून रस्त्यावर टाकणार नाही, सिंपल. मग तुम्ही प्लास्टिकची पिशवी जाळणार नाही कधी, कधी आगच लावणार नाही कचऱ्याला. हे सगळं समजावून सांगण्याचे जे प्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये हा अनुभूती नावाचा जो प्रकार आहे ना निसर्गाची, तो सगळ्यात आवश्यक आहे. म्हणजे गवतामध्ये जर तुम्ही हातामध्ये एक भिंग घेऊन चिरलात ना आणि गवतामध्ये जरा गवत बाजूला करून बघितलं ना, तर तुम्हाला एक स्क्वेअर फीट मध्ये 30 ते 40 छोटे मोठे जीव दिसतात. ते जेव्हा दिसतात ना, त्यावेळेला आपल्याला कळतं ते सगळ्या जीवांचं इथलं अस्तित्वाचं महत्व काय ते कळतं. कारण तो प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये मग्न असतो, तुम्हाला त्रास द्यायसाठी आलेला नसतो, तो तिथेच असतो आणि तो त्याचं काम आयुष्यभर करत असतो. त्याचा जन्म पण तिथे होतो, त्याचा मृत्यू पण तिथे होतो, पण ते तिथे आहे म्हणून आपण जिवंत आहोत. अशा प्रकारचं रिलेशनशिप मुलांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमाने. त्यातलं एक मोठं गार्डन जे आहे ते आमचं अशा प्रकारचं गार्डन आहे, ज्याला बटरफ्लाय गार्डन आम्ही म्हणतोय. त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारचा आनंद मुलांना घेता येईल. आम्ही एक बांबू गार्डन करतोय, बांबूचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं आम्ही अशा प्रकारचं बांबू आणायचा प्रयत्न करतोय की 30-32 प्रकारचे बांबू एका ठिकाणी तुम्हाला बघायला मिळावेत आणि त्याच्यापासून विविध वस्तू बनवता येतात. तर तसे एक आर्टिस्ट पण आहेत जे स्कूल ऑफ आर्ट्सचे रमेश दाते म्हणून आहेत, जे बदलापूर्वी राहतात, वय वर्ष 78 आहे, ते हाताने अशा प्रकारच्या वस्तू बनवतात त्या बांबूच्या. आणि त्या बांबूच्या वस्तू इतक्या त्याच्या राष्ट्रपती पर्यंत त्यांचं नाव त्याच्यामध्ये गेलेलं आहे. त्यांना बरोबर घेऊन आम्ही तिथे लोकांना ते बनवायला शिकवणार आहोत. आम्ही नारळाच्या करवंटी असते ना त्याच्यापासून पण नैसर्गिक ज्या वस्तू आहेत ना त्यांचा उपयोग करून मग त्या फेकल्या गेल्या पाहिजेत किंवा मग त्या सगळ्या जमिनीला मिळाल्या पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. त्यामुळे आपण शाळेमध्ये जे शिल्ड बक्षीस देतो ना ते पण आम्ही नारळाच्या करवंटीने करायचा प्रयत्न केलाय आणि ते आता बहुतेक ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण हे जर आपण लोकांना देऊ शकलो तर अशा प्रकारच्या नैसर्गिक वस्तूवरती आणण्याचा. त्यामुळे ग्रीन शॉपिंग नावाचा आमचा जो प्रकल्प चालतो ना, आम्ही अशा अनेक ऑर्गॅनिक वस्तू ठिकठिकाणाहून, वाड्याच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू किंवा डेफ अँड डम स्कूल असतात त्यांनी बनवलेल्या वस्तू, त्या आणून या अशा प्रकारे विकायचा प्रयत्न.
1: मग आपल्या या प्रकल्पांविषयी माहिती आपल्याला कुठे मिळेल?
0: हा, www.paryavaran.org नावाची आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला ही माहिती मिळेल.
1: बरं, www.paryavaran.org या वेबसाईटवर या निसर्गायन प्रकल्पाची सगळी माहिती आपल्याला पाहायला ऐकायला मिळणार आहे आणि त्याचा अनुभव घेता येणार आहे.
0: बरोबर.
1: आणि आपल्याशी जोडलं जाण्यासाठी काही मार्ग आहे का ज्यांना आपली शेतीचा अनुभव घ्यायचा या सगळ्या प्रकल्पाचा अनुभव?
0: आमचं ठाण्यामध्ये कार्यालय, आमचं डोंबिवलीमध्ये कार्यालय, पर्यावरण दक्षता मंडळ नावाने, तुम्ही पर्यावरण दक्षता मंडळ नावाने शोधल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे म्हणजे इंस्टाग्राम हे ते या सगळ्यावरती आमचे अकाउंट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही आमच्या नंबरवरती फोन केला तरी चालेल, 8879074505 या नंबरवरती तुम्हाला याच्या संदर्भातली माहिती मिळू शकते. तुम्ही केव्हाही संपर्क करू शकता, याच्यातल्या कुठल्याही प्रकल्पाला तुम्हाला जोडता येईल. आणि अजूनही तुम्ही कधीही टिटवाळ्यात गेलात आणि समजा आमच्या या प्रकल्पावरती पोहोचला तर तुम्हाला प्रत्यक्ष हाताने काम करण्याचा अनुभव मिळू शकतो. किमान एक वर्ष अजून तो अवेलेबल आहे, पुढच्या वर्षाच्या एंड पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या प्रकारे या मुलांना आणि या सगळ्यांना उपयोगी पडेल. पण आता तिथे शालेय विद्यार्थी किंवा ग्रुप्स त्यांनी जर आले तर त्यांना साधारणपणे 1 ऑक्टोबर पासून ते 1 मे पर्यंत आम्हाला तलाव खणायला ते मदत करू शकतात. आम्ही ऍक्च्युअल तलाव खणून घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि त्याच्यात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रमदान जर कोणी केलं तर त्यांना किंवा कोणाची तरी आठवण ठेवण्यासाठी आपण झाड आणून लावू शकता, ते झाड सुद्धा तिथे परमनंट राहील. अशा प्रकारच्या तीर्थक्षेत्रावरती आपण लावलेलं झाड पुढचे अनेक वर्ष राहणं हे सुद्धा लोकांना इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तशा स्वरूपाचं झाड सुद्धा तिथे लावू शकता. या सगळ्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, नुसतं भेट देऊ शकता, बघू शकता हे सगळं, त्यामध्ये अनेक सूचना करू शकता, हे सगळ्यासाठी ते ओपन आहे. आणि आपण म्हणजे निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला आपण तिथे निश्चितपणे या आणि आमच्या या प्रकल्पाला भेट द्या.
1: नक्कीच, निसर्गाशी नातं जोडत असताना आपल्या बरोबर आपल्यासारख्याच उत्साही समाज घटकांना घेऊन एक अत्यंत प्रभावी असं पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन जनमाणसात पोहोचवण्याचं अनमोल कार्य आपण सगळे करत आहात आणि आपल्या या कार्य

0: साठी आमच्याकडनं आपल्या सर्व टीमला मनोमन शुभेच्छा. सर, आज आपण इथे आलात आणि पर्यावरणाविषयी तुमच्या निसर्गायन प्रकल्पाविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात निसर्गयान. सामाजिक कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत.

आयुष्यात गुरु हा नेहमी एकच असावा असं आई नेहमी सांगत असे. एकदा आपली गुरुवर नितांत श्रद्धा असली की जगणं सोपं होऊन जातं. कोणत्याही जबाबदारीचं ओझं वाटत नाही. आजी आजोबांपासून ते आई बाबांपर्यंत चालत आलेल्या परंपरा कालानुरूप बदलत गेल्या, पण त्या बदलांचे जुन्या पिढीनेही स्वागतच केलं. कोणतीही प्रथा अर्थासकट एकदा समजली की ती अंधश्रद्धेचं रूप घेतच नाही. त्यामुळे सणांचा आनंद आपल्या पिढीने मन मुराद घेतला. पण आजकाल प्रत्येक सण आला ना की धडकीच भरते, कारण आपले अनेक गुरु आपल्याला सारखे मार्गदर्शन करायला तयार असतात. जणू काही मनातलंच ओळखतात की काय असा प्रश्न पडावा. हे गुरु म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अगदी मकर संक्रांतीपासून ते दत्त जयंतीपर्यंत शुभेच्छा देणारे. या दिवशी काय करावे, याचं महत्व काय, काय केलं तर पाप लागतं, काय नाही केलं तर पुण्य मिळतं, म्हणजे यांचं ऐकून वाचून सामान्य गृहिणी गोंधळून जातात. आपल्यावर झालेले संस्कार, माहीत असलेल्या परंपरा चुकीच्या आहेत की काय असं उगीचच आपण आपल्यावर घेतलेला संशय. तुम्ही बघा ना, आपल्या लहानपणी कधी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत का? नाही ना. तसं बघाल तर सगळ्यांनाच काही ना काहीतरी आयुष्यामध्ये समस्या असतातच, पण या उपायांना बऱ्याच महिला अशा अनाहूत सल्ल्याने गोंधळून जातात. आश्चर्य म्हणजे अजून महिलांमध्ये मोकळेपणाने बोलण्यात संकोच दिसतो. आपल्या समस्या जाणकारांना न विचारता, कोणतीही चर्चा न करता या पडद्या आडच्या गुरूंना सल्ला विचारला जातो. त्यामुळे आपल्याला हे जमेल का नाही याचा विचार न करता बऱ्याच महिला यात फसतात. म्हणजे आपण सारासार विचार न करता आपल्या विचारांची चावीच या सो कॉल्ड गुरूंना देतो. बरं, हे समाज माध्यमातील गुरु फक्त धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करत नाहीत, तर सांस्कृतिक बाबतीत सुद्धा यांचा हस्तक्षेप असतो. मग ते आहार विहाराबाबत सुचवलेली औषधं असो, त्यात आश्चर्य म्हणजे अजूनही या महिला बळी पडत आहेत. त्या दिवशी तर कहरच झाला. माझ्या मैत्रिणीला सांगितले की कारली चिरून त्याच्या रसात पाय बुडवून बसले की मधुमेह नाहीसा होतो. बिचारी 4 दिवस कारली आणून तिने हा उपाय केला, मधुमेह तेवढाच होता. कारल्याचे पैसे मात्र वाया गेले ना. अहो, अन्न आहे ना ते, मग त्याच्यात पाय. सगळेच उपाय सगळ्यांना पचत नाहीत. उष्ण प्रकृतीच्या तब्येतीला मेथी कशी जमणार, अजून उष्णता वाढेल नाही का? आपल्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही ढिसाळपणा उपयोगाचा नाही. आता तर काय, 5 दिवसात 5 किलो वजन कमी होणार कसं शक्य आहे? जे वजन वाढायला महिना लागतो ते एका गोळीनं 5 दिवसात कमी होणार नाही. खरं तर मी कुठेतरी वाचलं होतं की अन्न सेवनाने 17-18 वर्षापर्यंत शरीर उत्तर दक्षिण वाढते, आणि अन्नाच्या अतिसेवनाने मग ते पूर्व पश्चिम वाढते, म्हणजे जाडे होत जाते. हा अतिचा परिणाम आहे म्हणून सांगते माझ्या सख्यांनो, जाग्यावा. कोणीही सांगितलेली सौंदर्य प्रसाधनं वापरू नका, हे खूप नाजूक विषय आहेत. मग कोणत्याही गोष्टीचा शहानिशा न करता अशा सल्लागारांचे ऐकत राहणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. जगभरात जरी क्रांती घडली तरी समाज माध्यमाच्या अतिवापराने मानसिक आरोग्य आणि ताणतणाव वाढतच आहेत. याच्यात चुकीची माहिती, अफवांचे प्रमाण वाढले आहे. वैयक्तिक डेटा चोरी वाढली आहे. सर्वात महत्वाचे तासन तास या स्क्रीन कडे बघून झोपेच्या वेळा बिघडलेल्या आहेत. येत आहे का लक्षात? परवा तर गंमत झाली. मी व माझी बहीण दादरच्या बाजारात असे सिंडत होतो. कधी कधी ना आपण लहानपणापासून ज्या बाजारात जाऊन रमायचो त्या जागी खूप वर्षांनी जाऊन जुन्या खुण्या शोधायला प्रत्येक बाईला आवडतं. अचानक आमची पावलं चालता चालता थबकली. तेथे चपलांचा स्टॉल होता. त्यात चक्क नथीच्या आकाराच्या चपला

होत्या. ताईने तर डोक्यालाच हात लावला. आम्हाला दोघींना आठवलं माझ्या आईकडे एक नथ होती जी तिला तिच्या पणजीकडून मिळाली होती. आजही ही नथ हातात घेताना तीन पिढ्यांचं लेणं आणि परंपरेचा वारसा जपण्याचा निखळ आनंद मिळतो. नथीच्या अस्तित्वाने पणजी आजी आईचा आशीर्वाद मिळतो. पण आता ही नथ नाकात ऐटीत बसणारी पायात बसलेली पाहून काय सांगायचे आपल्या तरुणाईला हा प्रश्नच पडलाय आम्हाला. खर तर आज प्रत्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या जबाबदाऱ्या कुशलतेने हाताळतात. मग स्वतःचे प्रश्न सोडवताना संकोच का? आपल्या होणाऱ्या त्रासाबद्दल अशा अनोळखी लोकांशी बोलण्यापेक्षा जाणकारांशी बोललं पाहिजे. स्वतःच्या पातळीवर उपाय शोधण्यापेक्षा स्पष्ट बोलणे गरजेचे आहे. समाजानेही हे मान्य केलं पाहिजे. चुकीच्या उपायांना विरोध केलाच पाहिजे. भविष्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते, पण त्या नादात कितीतरी लोक आपली सगळी माहिती अशा सो कॉल्ड गुरूंना देतात. लग्न कधी जमेल, नोकरीचं काय, मुलं कधी होतील, अरे काय हे, या सर्व गोष्टी आपल्या प्रयत्नांनीच होणार आहेत ना. आपला प्रत्येक प्रश्न हा सार्वजनिक करायची काही गरज आहे का? आपल्यातला ना संयम संपत चाललाय, म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळवायची सवय लागली आहे. बाजारात नाही का सगळीच फळं 12 महिने मिळतात, त्यामुळे एप्रिल मे मध्ये मिळणाऱ्या आंब्यांचं अप्रूप राहिले नाही, हो ना. आजकाल मला तरुणाईचीही काळजीच वाटते. प्रत्येक गोष्ट आपल्या स्टेटसला व इंस्टाग्रामवर टाकायची स्पर्धा असते, त्यामुळे छोट्या छोट्या आनंदाला ही लोक मुकतात. बघा हा, हॉटेलमध्ये गेल्यावर सुग्रास जेवणाचा आनंद घेण्याऐवजी आधी त्याचा फोटो काढलाच पाहिजे. नुसत्या डोळ्यांनीही आस्वाद घेणारी, ताटामधली रंगसंगती पाहून नाक आणि जिव्हा तृप्त करणारी आमची पिढी या तरुणाईला सांगू इच्छिते, अरे जिथे जाता त्या वातावरणाचा, पदार्थाचा, निसर्गाचा आस्वाद घ्या रे. फोटो काढण्याच्या हव्यासापायी हे सुखद क्षण तुम्हाला मिळतच नाहीत. स्वतः काही फोटो स्टेटसला टाकायचे, मग ते किती लोक बघतात याचा विचार करत बसायचा, जे बघत नाहीत त्याचा राग करायचा. मला तर हे सगळ्यांचे स्टेटस बघत राहणं म्हणजे दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यासारखं वाटत. ओळखीच्या लोकांचेही स्टेटस प्रमाणात बघावे. या तरुणाईला सतत गमावण्याची भीती वाटत असते. आभासी प्रोफाईल लोकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण शेअर करण्याची संधी देतात, त्यामुळे अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. एक प्रकारची अस्वस्थता वाढते, चिंता वाढते, नैराश्य वाढतं, स्वतःबद्दलची तुलना आणि अपेक्षा वाढतात. निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो वेगळा येणारा सुवास, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते. आपलं खाजगी आयुष्य खाजगीच ठेवा, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता. बघा, हे समजायला थोडं कठीण आहे. भगवद्गीता सांगते की आपण आपल्या मनावर कसा ताबा ठेवावा, तर तीन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. एका बाजूला इंद्रिय, मध्ये मन, त्याच्या पुढे बुद्धी. म्हणजे जिभेकडून काही खाण्याची प्रेरणा आली की मन स्वीकारतं. आठवणींच्या मदतीनं त्यावर हो नाही असा शेरा लिहून बुद्धीकडे निर्णयासाठी पाठवतं. मन हा हेड क्लार्क आहे, त्याचा जसा शेरा असेल तसा निर्णय बुद्धी आणि हा साहेब घेणार. पण मनाने जर जिभेची बाजू घेतली तर त्यांची मेजॉरिटी होते, मग बुद्धीचं काही चालत नाही. म्हणजेच प्रत्येक इंद्रियांना मनाची साथ असली तर भल्या भल्यांची बुद्धी भ्रष्ट होते, तिथे आमच्यासारख्या सामान्यांचं काय. पण विचार करा, इंद्रियांवर मनाचा आणि मनावर सतसत विवेक बुद्धीचा लगाम असणं अतिशय आवश्यक आहे. तो जर पॉवरफुल झाला तर या भटकणाऱ्या समाज माध्यमांच्या गुरूंचे काहीही चालणार नाही. माझा एक मित्र एका रिसॉर्टला गेला होता, तर तिथे गेल्या गेल्या मोबाईल घेऊन जायला परवानगी नव्हती, कारण आतला निसर्ग, रंगछटा, झुळझुळणारी नदी, पक्ष्यांचा किलबिलाट हे स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघावं, कॅमेऱ्याच्या लेन्सने नाही, अशी त्यांची इच्छा होती. खरंच असे करण्याची सक्ती करावी लागते, म्हणजे त्याच्या अतिवापराचे परिणाम आहेत. नक्कीच अशा ठिकाणी

जाऊन लोकं मोकळा आनंद आणि ताजेतवाने होऊन बाहेर येत असतील. मग ही सगळी समाज माध्यमे वाईट आहेत का? तर तसं नाही, बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत तिथे, पण अशा गोष्टी बघितल्याच जात नाहीत. चांगली माहिती असते पण ती शोधली पाहिजे आणि त्याचा चांगला वापर झाला पाहिजे. व्यवसाय आणि कलागुण म्हणजे पाककला, लेखन वगैरे, ह्या सगळ्या जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जातात. अनेक सामाजिक विषयांवर येऊन लोक एकत्र येऊन जनजागृती करू शकतात. चालू घडामोडींची जलद माहिती मिळते. विकासासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. दूर राहणारी अनेक कुटुंब एकमेकांशी यामुळे जोडली जातात. आपण या समाज माध्यमा करता आहोत की समाज माध्यम आपल्या करता आहेत, हा ज्याने त्याने आपल्या बुद्धीप्रमाणे विचार केला पाहिजे, हो ना? सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला हवा. वसंताची चाहूल घ्या, कोकिळेचा मधुर आवाज ऐका, श्रावणातील ऊन पावसाचा आनंद घ्या, आपल्या मनातील उत्सुकता जिवंत ठेवा. निसर्गाकडून येणाऱ्या प्रत्येक आश्चर्याचं आपल्या खुल्या डोळ्यांनी स्वागत करा. मोकळेपणाने श्वास घ्या. पटतंय ना?

याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील ऐकू शकता. दुपारचा एक वाजत आहे. ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा या चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आत्ताच आपण नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातलं देवकी पंडित यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं. गजेंद्र अहिरे यांची रचना होती आणि संगीत होतं कौशल इनामदार यांचं.

गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आताच आपण शंकर महादेवन यांच्या स्वरात मंगेश कांगणे यांची ही रचना ऐकली. संगीत शंकर एहसान लॉय यांचं. चित्रपट होता कट्यार काळजात घुसली.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:30 होत आहेत. ठीक, 1:30 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर

इटलीतल्या भारतीय दूतावासानं प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं 450 मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळं मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 बाद 450 धावा झाल्या होत्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या

केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 बाद 450 धावा झाल्या होत्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत भाजलेल्या बालकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ डॉ यास्मीन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मीन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईच्या शीव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत महत्वाचा सहभाग होता. ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयानं आज उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर आणि गाझियाबाद इथं तसंच हरियाणात फरीदाबाद इथल्या 9 ठिकाणांवर करसंबंधित प्रकरणी छापे टाकले. सुमारे 9,63,00,000 बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीने मिळवल्याच्या आणि हस्तांतरित केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाटणा, वैशाली, भोजपूर, बक्सर, भागलपूर, मुंगेर, समस्तीपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांमध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पूरपरिस्थिती गंभीर होत चालल्यानं बिहार सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला फरक्का बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारी भाग, आंध्र प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, गंगेच्या खोऱ्यातला पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, माहे या भागात उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय विभाग हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम ने पटकावलं विजेतेपदक. आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. रायगड जिल्ह्यात होणार 5,500 कोटींची गुंतवणूक. भरत गोगावले यांची रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती. शेकापचा 79वा वर्धापन दिन साजरा. मुंबई गोवा महामार्गाचं काम गणपतीपूर्वी युद्ध पातळीवर करण्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे आदेश. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रायगड जिल्ह्याचे वार्ताहर शोभना देशमुख.
2: राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीस गती देणे, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं अलिबाग येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेचे उद्घाटन करताना रायगडचे

0: पालकमंत्री भरत गोगावले यांनी जिल्ह्यात 73 उद्योगांबरोबर 5480 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्ह्यात नव्यानं होणाऱ्या गुंतवणुकीमुळे 4413 तरुणांना नव्यानं रोजगार मिळणार आहेत. जिल्ह्यात गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या प्रकल्पाबरोबरच लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना आवश्यक त्या सोयी सुविधा देऊन भक्कम पाठबळ दिले जाईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अखेर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून घोषणा होताच त्यांचा महाड आणि जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सत्कार करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुंबई गोवा महामार्गाचा विषय मार्गी लावून जनतेला सुखकर प्रवास करता येईल याची काळजी घेणे ही पालकमंत्री म्हणून आपली पहिली जबाबदारी असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. माणगाव बायपासचा एकेरी मार्ग गणपतीपूर्वी पूर्ण होईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले. पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याने रायगड जिल्ह्यातील जनतेनं आनंद व्यक्त केला आहे. शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात एका पाठोपाठ एक धक्के बसत गेले. अनेक जुने पदाधिकारी पक्ष सोडून गेले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे मोठेच नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर साजरा झालेल्या शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्याकडे जनतेचे लक्ष होते. खालापूर येथे पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार, पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यास जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आगामी निवडणुका शेकापला बरोबर घेऊन लढणार असल्याची ग्वाही दिली. वर्धापन दिनानिमित्त खालापूर लाल बावट्यानं लालेलाल झालं होतं. मुंबई गोवा महामार्गाचे काम गणपतीपूर्वी युद्ध पातळीवर करण्याचे आदेश बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी दिलेले असले तरी माणगाव बायपास आणि तत्सम राहिलेली कामं गणपतीपूर्वी होतील की नाही याबद्दलचा संभ्रम अजूनही कायम आहे. कारण माणगाव बायपासच्या कामाची व्याप्ती आणि कामाची गती बघता गणपतीपर्यंत हे काम होईलच असे छातीटोपणे कोणी सांगत नाही. एकीकडे रखडलेली कामं आणि दुसरीकडे रस्त्याची झालेली चाळण यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. माणगाव बाजारपेठ आणि इंदापूर येथे दररोज वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यातच आता पळसपे ते इंदापूर या 150 किलोमीटरच्या मार्गात तब्बल 17 ब्लॅक स्पॉट म्हणजे अपघाताची ठिकाण महामार्ग पोलिसांनी निश्चित केले असल्याने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना गणेश भक्तांना काळजी घ्यावी लागणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली 17 वर्षे रखडलेले असल्याने कोकणातील जनतेत मोठी नाराजी आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत उल्हास केणी यांच्या स्वरात कल्याण इनामदार यांची ही रचना. संगीत आहे भूमानंद बोगम यांची.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत मीना कुलकर्णी यांच्या स्वरात.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकूयात, ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. सह्याद्रीच्या कडेकपारीत हिरव्या कोणांवर सोनकीच्या पिवळ्या फुलांचे झेले फुलले आहेत. तेरड्याच्या आणि गोंड्याच्या फुलांचे तुरे हिरव्या गालिचातून वर डोकावू लागले आहेत. त्यावर पिवळ्या फुलपाखरांची

0: उफण चालू आहे. सूर्याचा लालसर सोनेरी प्रकाश सर्वत्र पसरलाय. आता हे चित्र कुठल्या कवितेचं म्हणावं तर हमखास कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा वाले कविवर्य तांबे आठवतात. संध्याकाळची शोभा म्हणून प्रसिद्ध असलेली ही कविता श्रावणाचे स्वर्णन करते हे निश्चितच. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे बाहुनिया दूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकेस सोनेरी कुर्णावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर चाळीचे झोके घेते कसेच हुकडे हिरवे गालीचे. हिरव्या गालीच्यानी शेत अगदी सजली आहेत तर येते श्रावणातली पौर्णिमा. गोकुळाष्टमी इतकाच महत्वाचा आणि सर्वांच्या आवडीचा श्रावणातला सण. आठवतं या दिवशी नारळी पौर्णिमेच्या जत्रा खाडीवर समुद्रावर असत आणि लहान थोर सगळेच जत्रेला जायला उत्सुक असत. कुणी मामा काका सगळ्या भाचरणांना घेऊन जत्रेला नाही. ते उल्या छोट्या प्लास्टिक सदृश खेळण्यात पिपाण्यानी परिसर दुमदुमून जाई. अलीकडे कधीतरी गेले होते लहानपणीची आठवण म्हणून, पण फार वेळ रिंगाटा आला नाही कारण तिथे आलेली माणसंच निराळी होती, त्यांचा रवैया निराळा होता. नारळी पौर्णिमेची ती जुनी जत्रा हरवून गेली असं वाटलं होतं. नारळी पौर्णिमेच्या या दिवसाला नारळाचं खास महत्व. या दिवशी पूजा समुद्राची, समुद्राला नारळ अर्पण करावा, समुद्राचीच पूजा आणि त्याला शांत करण्याचा हा दिवस. पावसाचं तेहमान सरलं आहे. समुद्र हा धनाचा व्यापाराचा मार्ग. या दिवशी नारळाचेच गोड पदार्थ करावेत, खास करून नारळी भात करून सण साजरा करावा. हाच दिवस राखी पौर्णिमेचाही भावा बहिणीच्या बंधाचा म्हणूनही साजरा व्हावा. छोट्या गेंडेदार राख्यांचं अप्रूप जाऊन आता लफ्फेदार राख्या आल्या आहेत. पण राखण करणारा भाऊच नाही तर जो रक्षण करता त्याला राखी बांधावी. गावागावातून गावच्या मुख्य जमीनदार माणसास राखी बांधण्यासाठी गावातून त्याची कुळे शेतकरी येण्याची प्रथा होती. रक्षक आणि ज्याचे रक्षण करायचे तो यांचे नाते दृढ करणारा हा दिवस महत्वाचा सण मानला जातो. काही ठिकाणी तर देवांनाही राखी बांधण्याची प्रथा आहे. जलमार्गाने प्रवास केल्याचे उल्लेख ऋग्वेदात अनेक ठिकाणी सापडतात. वरुण देवाची सत्ता समुद्रावर आहे असे मानून ते त्याची स्तुती करीत समुद्रात नाव लोटण्याचा त्या काळी काहीतरी विधीही करत असत. कदाचित त्याचाच धागा आत्ताच्या नारळी पौर्णिमेत येऊन पोचत असेल. हा विधी केल्यानं समुद्रावर सत्ता गाजवणारा वरुण देव तृप्त होऊन मालाची नियाण करणाऱ्या जहाजास इजा पोचवत नाही अशी समजूत होती. पावसाचा भर आषाढात जास्ती असतो, त्यावेळी गलबत समुद्रात घालत नसत. श्रावण पौर्णिमेपासून जलमार्गाने व्यापाराची सुरुवात होते. पावसाचे मान कमी झाल्यामुळे त्या सुमारास वादळाची भीती कमी होते. समुद्रकाठचे व्यापारी व मच्छीमार आपल्या व्यवसायात सुरुवात करतात. नारळ अर्पण करता करता सोन्याचा गोळा समुद्रात बुडतो. सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे अशी अचल फुल पाखरे फुले साळीस जण फुलती साळीवर झोपली जणू ती पाळण्यात झुलती झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती हिरे माणके पाच फुटूनी पंखची गरगरती पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. आला श्रावण, उद्याचा श्रावण पिठोरी अमावस्येचा आणि बैलपोळ्याचा.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, आताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके ऐकला. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, नारळ पिकासाठी जमीन किमान 1 मीटर खोलीपर्यंतची कसदार, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. उत्पादनाच्या दृष्टीनं नारळ लागवडीचं यश बहुतांशी रोपांच्या निवडीवर अवलंबून असतं. रोपं किमान 9 ते 12 महिने वयाची

0: साधारणपणे 5 ते 6 पानांची असावीत. पानातील पाती विलग झालेली असावीत. रोप जोमदार आणि निरोगी असावीत. रोपाचा बुंधा, पानांचा देठ आखूड आणि जाड असावा. कोकणामध्ये नारळाच्या झाडाला माळ असंही म्हणतात. नारळाच्या विविध जाती आहेत, त्यामध्ये बाणवली या जातीपासून 80 ते 100 इतकं उत्पन्न मिळतं आणि याची वैशिष्ट्य म्हणजे याची आयुर्मर्यादा 80 ते 100 वर्ष इतकी असते. 6 ते 8 वर्षापासून फलधारणा होते. खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 68% इतकं असतं. प्रताप या जातीपासून 150 नारळ मिळतात. बाणवली हिरवा गोल प्रकारातून निवड पद्धतीनं विकसित केलेली ही जात असून खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 68% आहे. T into D या जातीपासून 140 नारळ मिळतात. 4 ते 5 वर्षानंतर उत्पन्न मिळतं. खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 70% इतकं असतं. हे याचं वैशिष्ट्य आहे. लक्षद्वीप ऑर्डिनरी या जातीपासून 150 नारळ मिळतात. उंच वाढणारी जात असून खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 72% इतकं असतं. फिलिपिन्स ऑर्डिनरी या जातीपासून 105 नारळ मिळतात. उंच वाढणारी जात असून खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 225 ग्रॅम इतकं असतं. D into T 2 या जातीपासून 121 नारळ मिळतात. 4.5 ते 5 वर्षामध्ये उत्पन्न मिळतं. खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण 67.10% इतकं आहे आणि ही संकरित जात आहे. D into T या जातीपासून 126 नारळांचं उत्पन्न मिळतं आणि 4 ते 5 वर्षात हे उत्पन्न मिळतं. खोबरं 250 ग्रॅम इतकं असतं. तेलाचं प्रमाण हे 68.5% असून ही संकरित जात आहे. ही या जातीची वैशिष्ट्य आहेत. नारळाची लागवड ही 2 ओळीत आणि 2 रोपांमध्ये 7.5 मीटर ते 8 मीटर अंतर ठेवून लागवड करावी. याप्रमाणे हेक्टरी 175 माड बसतात. जमिनीची मोजणी करून योग्य अंतरावर आखणी करून रोपं लावण्याच्या जागी 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणावेत. रेताळ जमिनीतील खड्ड्याच्या तळाशी नारळाच्या सोडण्यांचे 3 ते 4 थर दिले तर तळाशी ओलावा टिकून राहायला मदत होते. शेतामध्ये पावसाळ्यात पाणी साचत असेल तर रोपं खोलवर न लावता जमिनीच्या पृष्ठभागाजवळच लावावीत. पाणी जास्त असलेल्या ठिकाणी रोपं लावायच्या जागी 1 ते 2 मीटर रुंदीचे मातीचे ढिगारे करून त्यावर लागवड करावी. तसंच अशा शेतामध्ये नारळाची लागवड जोराचा पाऊस संपल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये करावी. नारळाची रोपं लावल्यानंतर सुरुवातीचं 1 वर्ष काठीचा आधार द्यावा. तसंच कडक उन्हामुळे पानं करपू नयेत म्हणून पहिली 2 वर्ष ऑक्टोबर आणि उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे महिन्यात रोपांना वरून सावली करणं आवश्यक आहे. नारळाला पाण्याबरोबर पुरेशा प्रमाणात खत दिल्यास माळ लवकर फुलोऱ्यात येऊन नियमित उत्पन्न मिळतं. माळाच्या झाडाला 5व्या वर्षापासून 5 घमेली शेणखत, 2.25 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. लहान माळांना त्यांच्या वयानुसार खताचं प्रमाण कमी करावं. पहिल्या वर्षी बुंध्यापासून 30 सेंटीमीटर अंतरावर सभोवार खत पसरून द्यावीत आणि वेळानं किंवा कुदळीनं मातीमध्ये पसरवावीत. पूर्ण वाढलेल्या माळांना जमिनीच्या मंजुराप्रमाणे 5 ते 10 दिवसातून 1 वेळा पाणी द्यावं. पूर्ण वाढलेल्या एका नारळाच्या झाडाची पाण्याची गरज प्रतिदिन 45 ते 60 लिटर असते.
1: श्रोते हो, आताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच DTH उपग्रह वाहिनीवरून 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतः नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतः कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती.
1: सहानुभूतीपूर्ण शिक्षण अभ्यास नव्हे नाते महत्वाचे. नमस्कार श्रोते हो, आदरणीय शिक्षक आणि पालक बंधू भगिनींनो, आजच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि शिक्षण पद्धतीला नवीन दिशा देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे

0: सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच एम्पॅथेटिक एज्युकेशन अभ्यास नव्हे नाते महत्वाचे. श्रोत्याहो, जेव्हा आपण शिक्षण हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जाडजूड पुस्तकं, पाठांतर, गृहपाठ, परीक्षा आणि टक्क्यांची शर्यत. पण विचार करा, केवळ गुणपत्रकावर म्हणजेच मार्कशीटवर मिळालेले जास्त गुण मुलाचे आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करू शकतात का? आजच्या या स्पर्धात्मक जगात आपण अभ्यासाचा मार्ग एवढ्या धावतोय की मुलांच्या मनाशी जोडलं जाणं विसरून गेलो आहोत. म्हणूनच आज सहानुभूतीपूर्ण शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच नक्की काय? सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच मुलाला केवळ एक विद्यार्थी म्हणून न पाहता एक माणूस म्हणून समजून घेणे, त्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या भावना, त्याच्या अडचणी आणि त्याच्या दृष्टिकोन समजून घेणे. जेव्हा शिक्षक आणि पालक मुलांशी प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण करतात तेव्हा शिक्षण हा ओझा न राहता एक आनंददायी प्रवास बनतो. नाते का महत्वाचे आहे? भयमुक्त वातावरण. जेव्हा वर्गात किंवा घरात मुलाला भीती वाटत नाही तेव्हा त्याचे मन मोकळे होते. माझा शिक्षक, माझे पालक मला समजून घेईल हा विश्वास मुलामध्ये प्रश्न विचारण्याची आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण करतो. एखादे मूल अभ्यासात मागे पडत असेल किंवा शांत राहत असेल तर ते आळशी आहे असे न मानता त्याला काय त्रास होतोय हे समजून घेणे म्हणजे सहानुभूती. आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास. ज्या मुलांना नात्यांमध्ये आदर आणि प्रेम मिळतो ती मुले भविष्यात अधिक संवेदनशील, जबाबदार आणि सहानुभूती बाळगणारी नागरिक बनतात. हे प्रत्यक्षात कसे आणायचे? यासाठी आपण काय करू शकतो? शिक्षकांसाठी वर्गात प्रवेश करताना केवळ विषय शिकवण्याच्या उद्दिष्टाने न जाता मुलांच्या चेहऱ्यावरील भाव वाचा. एखादे मूल उदास असेल तर त्याला वेगळे बोलून सर्व ठीक आहे ना एवढी विचारपूस करा. पाठांतरापेक्षा संवादावर भर द्या. पालकांसाठी, मूल शाळेतून आल्यावर आज किती अभ्यास केलास किंवा गणितात किती पैकी किती मार्क मिळाले हे विचारण्याऐवजी आज तुला शाळेत काय आवडलं किंवा आज तुला कसं वाटलं असा प्रश्न विचारा. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी नाते घट्ट करा. श्रोतेहो, शिक्षण हे केवळ पुस्तकातील माहिती डोक्यात कोंबणे नाही तर हृदयापासून हृदयापर्यंत बांधलेला एक पूल आहे. अभ्यास, परीक्षा आणि करिअर या सर्व गोष्टी आयुष्यात महत्वाचे असतातच, पण त्या नात्यांपेक्षा मुलाचं मानसिक आरोग्यापेक्षा मोठ्या नक्कीच नाहीत. जेव्हा आपण मुलांसोबत आधी नाते जोडू तेव्हा अभ्यास आपोआप सोपा आणि रंजक होईल. चला तर मग आजपासून आपण आपल्या मुलांचे शिक्षक किंवा पालक असण्यासोबतचे त्यांचे मित्र बनूया आणि सहानुभूतीचे हे रोपटे फुलवूया. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा हा पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. ऐकूयात पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकणार आहोत उदगीरचं पठार, याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अप्रत

0: निसर्गस्थळाविषयी, ते म्हणजे उदगिरीचं पठार. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या नयनरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेलं उदगिरीचं पठार हे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. समुद्र सपाटीपासून उंचावर वसलेल्या या पठारावरून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम दृश्य प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमची छाप सोडतं. उदगिरीचं पठार हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि शांत वातावरणामुळे विशेष प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे आल्हाददायक वातावरण असतं, मात्र पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अनेक पटीनं खुलून येतं. हिरव्यागार गवताचा गालिचा, धुक्याने वेढलेले डोंगर, ढगांची सतत होणारी वर्दळ आणि कोसळणारे असंख्य धबधबे हे दृश्य पाहताना पर्यटक निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्याच्या दिवसात पठारावरून चालताना अनेक वेळा ढग थेट आपल्या अंगाला स्पर्श करून जात असल्याचा अनुभव येतो. सकाळच्या वेळी संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत लपलेला असतो, तर सूर्य उगवल्यानंतर हळूहळू उलगडणारे सह्याद्रीचे दर्शन मन मोहून टाकते. उदगिरी पठारावरून चांदोली अभयारण्य परिसरातील डोंगर रांगा, दऱ्या आणि जंगलाचा विस्तीर्ण पट्टा पाहायला मिळतो. पठारावरून खाली दिसणारी शिराळा पश्चिम भागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या ग्रामीण जीवनाची ओळख करून देतात, त्यामुळे हे ठिकाण निसर्ग निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला सह्याद्रीचा परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. या पठाराची आणखी एक खासियत म्हणजे येथील जैव विविधता. पावसाळ्यात विविध प्रकारची रानफुले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ गवतांच्या जाती येथे फुलतात. निसर्ग अभ्यासकांसाठी हा परिसर म्हणजे खुली प्रयोगशाळाच आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, पक्षी आणि लहान वन्यजीव यांचे निरीक्षण येथे करता येते. येथे मंजिरी, स्मिथिया, धनगरी फेटा, सीतेची आसवे, कुरडू, बुश कारवी, उदी चिरायत अशा दुर्मिळ वनस्पतींचं दर्शन होतं. पावसाळ्यात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही फुले फुलतात, त्यामुळे मिनी काच पठार म्हणून या पठाराची अलीकडे वेगळी ओळख वाढू लागली आहे. शित्तूर गावापासून नागमोडी वळण घेत पठाराकडे जाणारा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेली हिरवीगार शेती, संत वाहणारी वारणा नदी येथील निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घालते. निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील तर उदगिरीसारखे दुसरे ठिकाण क्वचितच सापडेल. आठवड्याच्या शेवटी आणि पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात, मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. उदगिरीचं पठार हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर निसर्गाशी नाते जोडण्याचं, शांततेचा अनुभव घेण्याचं आणि सह्याद्रीचे खरे सौंदर्य पाहण्याचे एक सुंदर ठिकाण आहे. तर श्रोते हो, जर तुम्हाला धुक्याने भरलेले डोंगर, हिरवाईने नटलेले पठार, स्वच्छ हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सह्याद्रीचं अद्भुत सौंदर्य अनुभवायचं असेल तर एकदा नक्की भेट द्या उदगिरीच्या पठाराला. धन्यवाद.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अश्वा कत्तार यांनी उदगिरचं पठार याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने कहा, भारत वैश्विक व्यापार के 75% हिस्से को अपने दायरे में लाने के लिए 8 से 9 और देशों के समूहों के साथ मुक्त व्यापार समझौतों पर बातचीत कर रहा है. सर्वोच्च न्यायालय ने जेपीएससी परीक्षा में अनियमितताओं की सीबीआई जांच की मांग वाली याचिका पर केंद्र को नोटिस जारी किया. गृहमंत्री अमित शाह आज शाम नई दिल्ली में आयोजित होने वाले 9वें राष्ट्रीय सुरक्षा रणनीति सम्मेलन में भाग लेंगे. विदेश मंत्री एस जयशंकर आज मॉस्को में व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तकनीकी और सांस्कृतिक सहयोग पर भारत रूस अंतर सरकारी आयोग की बैठक की सह अध्यक्षता करेंगे. और कोलंबो में दूसरे टेस्ट क्रिकेट मैच में भारत की स्थिति मजबूत, ऋषभ पंत ने भारत के लिए विदेशी धरती पर बतौर विकेटकीपर बल्लेबाज सबसे अधिक रन बनाए. वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने कहा है कि आने वाले समय में भारत मुक्त व्यापार समझौते के माध्यम से वैश्विक व्यापार के लगभग 75% हिस्से को अपने

श्रोतेहो प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 झाली आहे. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकणार आहोत प्राजक्ता काकटकर यांनी गायलेला राग मुलतानी. विलंबित आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत कवन देस गई, द्रुत बंदिशीचे बोल आहेत सुरजाना लुगवाकू. त्यानं तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ आहे अभिषेक काठे यांची. ऐकूयात तर प्राजक्ता काकटकर यांनी गायलेला राग मुलतानी.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्राजक्ता काकटकर यांनी गायलेला राग मुलतानी ऐकलात. त्यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ होती अभिषेक काठे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ऍप्स आहेत. 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 3 वाजता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपान मधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते. भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुक्त व्यापारासाठी भारताशी बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल. गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतींनी होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत. देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं.

तज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित वेगवेगळ्या प्रणालींचं एकत्रीकरण करून तयार केलेल्या महा EHRMS प्रणालीचं उद्घाटन आज सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. एखाद्या कर्मचाऱ्यांच्या निवडीपासून निवृत्तीपर्यंत सर्व माहितीचं संकलन या प्रणालीत आहे, तसंच त्याचं अद्ययावतीकरणही वेळोवेळी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. एखाद्या कर्मचाऱ्याच्या माहितीसोबतच राज्याच्या मनुष्यबळ संसाधनाचं व्यवस्थापन सुरळीतपणे होण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल. महा EHRMS प्रणाली ही प्रशासनाला गतिमान करण्यासाठी उपयोगी पडेल असंही ते म्हणाले. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 अर्भकांवर उपचार सुरू असून एका अर्भकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत बाधलेल्या अर्भकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत अर्भकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जीव कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबिन असं होतं. मुंबई शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सिम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरण तज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंग जयस्वाल यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. त्या 83 वर्षांच्या होत्या. महाभारत आणि इतर दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातल्या गोधनी गावातल्या वॉटर ट्रीटमेंट प्रकल्पात क्लोरीन गॅस सिलेंडरमधून वायुगळती झाली. काल मध्यरात्री 1 सुमारास वायुगळतीमुळे आजूबाजूच्या वस्तीतल्या काही जणांना श्वसनाचा त्रास सुरू झाला तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि इतर रहिवाशांना बाधित परिसरातून हलवण्यात आलं. प्रकल्पातले कर्मचारी तसंच NDRFचं पथक आणि अग्निशमन दलातर्फे मदतकार्य सुरू आहे. पहाटे 5:30 सुमाराला वायुगळती कमी झाली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा ब्रुनस्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासाने प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता. वाहनांच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसंच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान ऑनलाईन कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदाराच्या आधार प्रमाणीकरण अनिवार्य असून आधार कार्ड आणि वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरचा तपशील जुळणारा असावा. त्यात तफावत आढळल्यास ती रीतसर अर्ज करून दूर करावी असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे. डिजिटल

महत्व प्राप्त झालेल्या संवाद आणि कनेक्टिव्हिटी या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत भंडारा जिल्हा प्रशासनानं तरुणांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कनेक्ट विथ कलेक्टर हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत 25 ऑगस्टला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सभागृहात कनेक्ट विथ कलेक्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी तरुण तरुणींसह विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. देशभरात सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं चौकशीसाठी काल 2 जणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा संशय ईडीनं व्यक्त केला आहे. या दोघांना काल मुंबईत केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागानं पीएमएलएच्या विशेष न्यायालयात हजर केलं. या प्रकरणी मूळ गुन्हा गोव्यात दाखल झाल्यानं न्यायालयानं त्यांना पणजी इथं नेण्यासाठी परवानगी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इथं प्रस्तावित जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज धडक मोर्चा काढला. सुरजागड इथं नवीन प्रकल्पासाठी तसंच समृद्धी महामार्गासाठी भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यातली शेतजमीन संपादित होणार आहे. आपल्या सुपीक जमिनी भूसंपादनाला द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल नेबाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मनन कुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगाने 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिरक्षता विभागात आग लागल्यानं 3 नर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. आमचे कार्यक्रम यापुढे आपण डीटीएच उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकणार आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण सायंकाळी ठीक 4:58 सुरू होईल. तोपर्यंत आपण आमच्यासोबत जोडलेले रहा एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवर.

मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्जवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्जवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरही आता आम्ही उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. नमस्कार श्रोतेहो. नमस्कार श्रोतेहो. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत.

0: लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या रचनेला संगीत होतं जतीन ललित यांचं आणि चित्रपट जब प्यार किसी से होता है. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठंतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्द

0: सुख देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मैने प्यार किया या चित्रपटातील हे गीत. गीतासाठी आवाज आहे SP बालसुब्रमण्यम, लता मंगेशकर, उषा आणि शैलेंद्र यांचा. गीतासाठी संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. अशद भोपाली यांच्या रचनेला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं आणि चित्रपट मैंने प्यार किया.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
1: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: एफएम बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही.
0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय. कार्यक्रमात आता ऐकूया 1942 अ लव स्टोरी या चित्रपटातील हे गीत. या गीतासाठी आवाज आहे कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांचा. गीताची रचना आहे जावेद अख्तर यांची आणि संगीत आर डी बर्मन यांचं.

कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीताची रचना होती मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीत आनंद मिलिंद यांचं. चित्रपट कयामत से कयामत तक. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात. संध्याकाळचे 5:30 झालेत. आता ऐकूया युववाणी.

आजचं काव्यवाचन हे थोडंसं वेगळं आहे. खरं तर काव्यवाचनमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. मग म्हटलं, आज मी माझ्या कविता का बरं सादर करू नयेत? आणि म्हणूनच मी तुमची मैत्रीण, तुमची सखी मैथिली तुमच्यासाठी आज मी लिहिलेल्या कविता सादर करणार आहे. खरं तर कविता म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर कठीण आहे. कवितेमधला भाव ज्याला उमगला त्याला ती कविता पूर्णपणे भावते. तेव्हा मला वाटलं, अशाच ह्या कवितेवर आपण एखादी कविता केली तर? आणि म्हणूनच त्यासाठी मी सगळ्यात पहिली कविता सादर करतेय, ती म्हणजे कवितेवरचीच कविता. कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. मेंदूसाठी न सुटणारा गुंता पण मनाचा भावनेशी असलेला मेळ. कविता अव्यक्त प्रेमाची कागदावर रेखाटलेली नक्षी. कविता म्हणजे अव्यक्त प्रेमाची कागदावर रेखाटलेली नक्षी. कचरणाऱ्या मनाच्या क्षणाची असते ती एकमेव साक्षी. बेईमानीच्या विळख्यातील इमानी मुख्य प्रवाहात वाहो. बेईमानीच्या विळख्यातील इमानी मुख्य प्रवाहात वाहो. कविता म्हणजे परिस्थितीमधून आलेल्या मूकपणाचा टाहो. होवो सुखांत वा दुखांत, होवो सुखांत वा दुखांत, जखमेवर हलकेच फुंकर. होवो सुखांत वा दुखांत, जखमेवर हलकेच फुंकर. विचारांच्या गर्द झाडीला भावनेचं अलवार झालर. कारण कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. मेंदूसाठी न सुटणारा गुंता पण मनाचा भावनेशी असलेला मेळ. मंडळी, तुम्हाला आठवत आहे का की शाळेत असताना जेव्हा एखाद्या वर्गातल्या मित्राने किंवा मैत्रिणीने एखादी वेगळी वस्तू आणली असेल तर आपल्यालाही वाटायचं की हे माझ्याकडे पण हवंय, किंवा हे मलाही हवंय. किंवा घरात ताईने किंवा दादाने नवीन ड्रेस आणला तर अजूनही वाटतं की अरे ताईला नवीन ड्रेस घेतला, मला पण हवाय. किंवा बरंच असं होतं ना की ही खूप छान गाते, मलाही असं गाता आलं तर. किंवा ही खूपच सुंदर नाचते बाबा, मलाही असं नाचता आलं तर. किंवा ही खूप छान दिसते, मीही इतकी छान दिसले तर. असे एक ना

मला सहजच एक कविता सुचली आणि कागद पेन घेऊन मी ती उतरवूनही काढली. तीच कविता तुमच्यासाठी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मी का नसावं. मी का नसावं म्हटलं विचारांच्या गलबतातून एकदा पाण्यात डोकावून तर पाहावं, तेव्हा कुठे प्रश्न पडला मी का नसावं. समाजाच्या चौकटीतून अलगद बाहेर पडावं, अगदी गुपचूप, ना बंड ना मोर्चा. कुणी हटकलंच तर नजरअंदाज करावं, कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. बाहेर पडलेल्या मी प्रथम स्वतःला सावरावं, भोवतालचा अंदाज घेत दबकच पाऊल टाकावं, मग समरस होताच स्वतःला झोकून द्यावं, कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. वाटेतल्या तिला पाहताच वाटलं मी का न असं दिसावं. परिकथेतील परीसारखं मीही लोभस असावं. तेव्हा लगेच तिजोवर भाळलेल्या मनाला मेंदूने भानावर आणावं, कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. काय ग कुठे हरवलीस, त्या सुंदर रुपड्यात? चौकट मोडणारी तू पुन्हा होणार का कैद? अग विसरतो वरचा देखावा अन डोकाव तुझ्या बिलोरी आईण्यात. निहाळ स्वतःला हलकच आणि म्हण मीही आरसपानी. जे तिचं ठावे ते मज नव्हे, जे तिचे नाही ते मज सवे. भिन्न दोहोंच्या जीवनगाथा आणि कमजला काय हवे? तेव्हा कुठे गलबत किनाऱ्याला लागलं, कारण मला उमजलं मी का असावं.

मित्रांनो, लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या माणसांना भेटतो. त्यातली अनेक माणसं ही काही ठराविक काळापुरता आपल्यासोबत असतात, तर काहींसोबत आपण आयुष्यभराची मैत्री करून बसतो. अशी मैत्री, असं नातं ज्या नात्याची वीण ही कायम घट्ट होत जाते. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एक मित्र किंवा अशी एक मैत्रीण असते जिच्याकडनं, अगदी साध्या सरळ सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, आपल्याला रियालिटी चेक मिळतो. अशी मैत्री ज्याच्यात आपल्याला आरसा दिसतो, आपण कुठे चुकतोय आणि कुठे बरोबर आहोत ह्या सगळ्यांवर परखडपणे व्यक्त करणारी ती व्यक्ती म्हणजे आपला मित्र किंवा आपली मैत्रीण. अशाच निस्वार्थ आणि निखळ मैत्रीवरची एक कविता आता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मैत्री. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझा कायापालट झाला. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझा कायापालट झाला. तुझ्या येण्याने आयुष्याला नवा बहार आला. वरवर पाहता मी खळाळता झरा, तू शांत समुद्र. वरवर पाहता मी खळाळता झरा अन तू शांत समुद्र. पण माझ्यातलं मूकपण आणि तुझ्यातलं वादळ एकमेकींना चुमगलं. आरशाला घाबरणाऱ्या मी जेव्हा तुझ्यात डोकावलं, आरशाला घाबरणाऱ्या मी जेव्हा तुझ्यात डोकावलं, माहित नाही कसं पण हरवलेलं सारच सापडलं. न्यूनगंडातल्या अंधारात मी नुसतीच चाचपडत होते. न्यूनगंडातल्या अंधारात मी नुसतीच चाचपडत होते. तुझ्या मैत्रीच्या प्रकाशाने मात्र धैर्य दिले मोठे. मी आहेच वेंधळी, नुसती धडपडणारी. मी आहेच वेंधळी, नुसती धडपडणारी, कारण मला माहितीये तू आहेस मला सावरणारी. आपलं सगळं जुळतं असं म्हणत झालेली मैत्री, आपलं सगळं जुळतं असं म्हणत झालेली मैत्री, पण आता कधी नाही जुळलं तरी सोबत असण्याची खात्री. काय लिहिणार अजून, शब्द देखील अपुरे तुझ्यासाठी. अगं काय लिहिणार अजून, शब्द देखील अपुरे तुझ्यासाठी. शेवटी एकच म्हणेन, कोणी असो वा

असो तू आहेस ना माझ्यासाठी, कोणी असो वा नसो तू आहेस ना माझ्यासाठी। मित्रांनो, मैत्रीचा पुढचा टप्पा म्हणजे प्रेम। आता कवी म्हणाले म्हणजे प्रेमकविता आलीच, त्यामुळे ही प्रेमकविता खास तुमच्यासाठी। कवितेचं नाव आहे स्वामिनी। त्या मग्न तळ्याकाठी एक जलपरी विसावते, त्या मग्न तळ्याकाठी एक जलपरी विसावते, स्वप्नवत हिंदोळ्यावरी झुलून कशी सुखावते, जलदही बरसती तुझ्या हसऱ्या मुखड्यावरी, जलदही बरसती तुझ्या हसऱ्या मुखड्यावरी, मीन जळी तळमळती केवळ काळसाच्या ठोक्यावरी, एक तू एक मी नाही दुजा सोबती, एक तू एक मी नाही दुजा सोबती, ती पाखरे गुज मनीचे कानी माझ्या सांगती, ते तेज अनलावण्य जणू शरदातील चांदणे, ते तेज अनलावण्य जणू शरदातील चांदणे, आरसपानी रूपा पुढे बघ आभाळ हे ठेंगणे, तू चंचला तू कामिनी तू स्वप्नवत गजगामिनी, तू चंचला तू कामिनी तू स्वप्नवत गजगामिनी, स्पंदने तुझी आहवाली तूच माझी स्वामिनी, स्पंदने तुझी आहवाली तूच माझी स्वामिनी। मित्रांनो, प्रेमात पडलेलं कवी मन हे अगदी मुक्त हस्ताने शब्द सुमन उधळत असत, पण कुठेतरी केव्हा तरी त्या शब्दांना ठेहराव येतो। तो ठेहराव प्रेमाचा असतो, तो ठेहराव त्या समोरच्या व्यक्तीसाठी असलेल्या आपल्या भावनांचा असतो। आणि इथेच खरं तर लेखणी थांबते। तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना ह्या प्रेमापुढे थांबलेल्या लेखणीबद्दलची एक कविता तुमच्यासमोर सादर करते। कवितेचं नाव आहे अन खुंटते माझी शाई। तू चांदणे नभीचे अन तृषित मी चकोर, तू चांदणे नभीचे अन तृषित मी चकोर, तू कल्पना मनीची मी तुझा चित्त चोर, जागृती स्वप्नी मज कायम तुझाच भास, जागृती स्वप्नी मज कायम तुझाच भास, बघशील वळून कधी ही लागली वेडी आस, ना चाफा ना बकुळी, ना चाफा ना बकुळी, सये तू मुक्त पारी जात, ना चाफा ना बकुळी, सये तू मुक्त पारी जात, चाहूल तुझी करते सुगंधी माझी रात, दरवळ तुझा सांगतो मज लिहिण्या काही बाही, दरवळ तुझा सांगतो मज लिहिण्या काही बाही, पण भिडता तुझ्याशी नजर खुंटते माझी शाई, पण भिडता तुझ्याशी नजर खुंटते माझी शाई। मंडळी, कविता हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय, आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारे कविता। भरपूर कविता सादर कराव्याशा वाटतायत, खूप गुजगोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतायत। जे काही लिहिलंय, जे काही लिहायचंय, ते सगळंच अगदी व्यक्त करावंस वाटतंय, पण आता घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे आपल्याला ह्या काव्य मैफलीत थांबावं लागणार आहे। पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी।

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:59 होत आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कशी बनली, ज्ञानेश्वरी विकार जावळे ज्याची वृत्ती निवली तो निवृत्तीनाथ, निवलेल्या वृत्तीला ज्ञानाची प्राप्ती म्हणूनच ज्ञानदेव, ज्ञान प्राप्तीला मार्ग सोपा म्हणून सोपान, आणि सोप्या मार्गाला मुक्ती पाहिजे म्हणून नाव मुक्ताई ठेवलं। निवृत्तीनाथ देव

या भजनात तल्लीन झाला, नामात तल्लीन झाले कोण? अव या भजनात तल्लीन झाला, अन संत गोरा कुंभार भला

चा पोवाडा आपण ऐकलात. श्रोतेहो, याबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात.

0: मानं प्रकटय्य नारंग वर्णीया संचेतना प्रख्यापिता। अपि च देहल्यां झारखण्डे कर्णाटक केरलयोः तटीय प्रदेशेषु च मध्यमा तीव्रा वा वृष्टिः संभाविता। देहली विमान पत्तने तु मंद दृश्यात्मकत्वात् चतुर्दश वायुयानानां गतिः अन्यत्र मोचिता। यात्राभिश्च यात्रिभ्यश्च सूचना संपर्काय उपदेशो प्रदत्तः। संयुक्त राष्ट्र संघस्य मरुस्थलीकरण प्रतिरोध परिषदि भारतस्य प्रतिनिधित्वं कुर्वन् केन्द्रीय पर्यावरण मंत्री भूपेन्द्र यादव प्रावोचत् यत् भूमेः और्वर्य रक्षणं न तु केवलं व्ययं मात्रम् अपितु भावि संततेः जीवन धारणाय अत्यावश्यकं वर्तते। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 239° आठक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। श्रोतेहो आता ऐकूया साहित्य सौरभ हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात महेश कराडकर यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 5।

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार। श्रोते हो, आजही आपल्या सोबत साहित्य सौरभ या कार्यक्रमात कवी, लेखक, कार्यकर्ते महेश कराडकर आहेत। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या या कवितेनं करूया आणि त्यांच्याशी गप्पाही मारूया।
1: मी तुम्हाला एक माती नावाची कविता ऐकवतो।
2: बर,
1: म्हणजे आपण सगळे या पंचेंद्रियांचाच भाग आहे, आपलं शरीर म्हणजे या पंचेंद्रियांपासून बनलेलं आहे असं आपण म्हणतो। तर त्यातून आलेली एक कविता आहे, माती। मी माती, तू माती, मी माती, तू माती, सारी दुनिया माती माती। मी माती, तू माती, सारी दुनिया माती माती, या मातीतून चैतन्याचे झरे वाहती गाती। मी माती, तू माती, सारी दुनिया माती माती, पण या मातीतून चैतन्याचे झरे वाहती गाती। चंद्र ही माती, माती चांदणे, चंद्र ही माती, माती चांदणे, मातीची नक्षत्रे। चंद्र ही माती, माती चांदणे, मातीची नक्षत्रे, इथे तिथे फिरती ती सारी या मातीची गात्रे। इथे तिथे फिरती ती सारीच
2: या मातीची गात्रे।
1: गंध मातीचा घेऊन आली रंगबिरंगी फुले, गंध मातीचा घेऊन आली रंगबिरंगी फुले, फांदी फांदी वर मातीचे किलबिल गाणे झुले। गंध मातीचा घेऊन आली रंगबिरंगी फुले, फांदी फांदी वर मातीचे किलबिल गाणे झुले। ही चमत्कृतींची दुनिया सारी या मातीची किमया, ही चमत्कृतींची दुनिया सारी या मातीची किमया, तुझ्यानी माझ्या मधली नाती या मातीची माया।
2: वा वा,
1: तू माती, मी माती, तू माती, मी माती, तरीही तुला मातीची आण। तू माती, मी माती, तरीही तुला मातीची आण, घाल गवसणी आभाळा परी पाय मातीचे जाण, घाल गवसणी आभाळा परी पाय मातीचे जाण।
2: वा वा, फारच छान। यातल्या शेवटच्या ज्या पंक्ती होत्या त्या पण

0: एकदा तुमची जी एक लकब आहे, स्टाईल आहे कविता लिहिण्याची, तीच जाणीव त्यातून होत होती.
1: काय तर जाणीव करून देतोय हा माणूस. मला एक असं वाटतं की हे जग आहे ना, हे सगळं जग जर सकारात्मक झालं, सगळी माणसं जर चांगलं वागायला लागली, नियम पाळायला लागली, तर सगळंच आनंदात होईल ना.
0: हो.
1: पण आपलं काय झालंय की सगळं मलाच पाहिजे, माझ्यातला स्वार्थ मी जास्तीत जास्त मोठा करायला बघतो, आणि मग मी सगळं टाळायला बघतो, सगळं तोडायला बघतो. ह्या सगळ्याला उपाय म्हणून एक गोष्ट आहे, आणि त्यासाठी मी आयुष्यभर काम करायचं ठरवलेलं आहे. आणि ती गोष्ट जी आहे ती म्हणजे सर्जनशील माणसांचं जे काही कलात्मक देणं आहे, म्हणजे एखादा चित्रकार असेल, एखादा संगीतकार असेल, एखादा वादक असेल, एखादा गायक असेल, एखादा नर्तक असेल, एखादा कवी असेल, लेखक असेल, एखादा कुठल्याही क्षेत्रात काम करणारा सर्जनशील माणूस असेल, तर त्या माणसानं जे निर्माण केलेलं आहे ते जर आपण समाजापुढे मांडत गेलो तर समाजाचा स्वार्थ, समाजाला आत्म बघायची जी दृष्टी आहे ती थोडी थोडी डेव्हलप होईल आणि हे सगळं संपेल असा एक माझा भाबडा विश्वास आहे.
0: खरंच आहे. म्हणजे एखादी गोष्ट चांगली बघायची सवय लागली की चांगली ऐकायची सवय, चांगलं वाचायची सवय लागली की विचार पण चांगले होत जातील.
1: त्यासाठी मी एक कार्यकर्ता ह्या क्षेत्रात,
0: भूमिकेतून
1: या कलेच्या क्षेत्रातला किंवा सांस्कृतिक क्षेत्रातला एक साधा कार्यकर्ता म्हणून मला जगायला आवडतं. मग आणि त्यातून जिथं चांगलं चाललेलं असेल त्या कामात आपण पुढे होऊन काम करायचं हा एक माझा स्वभाव आहे. मी अनेक गोष्टींमध्ये एक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून सतरंजी उचलायला असतो आणि याचा मला आनंद वाटतो. आपण जर काम करत असू तर अनेक लोक आपल्या बरोबर यायला तयार
0: असतात,
1: कुणीतरी एकानं पुढे व्हायला पाहिजे असतं. आणि मी कधी पैशाच्या मागे लागलेलो नाही, की पैसा हा तुम्ही जे काही तुमचं व्यावसायिक काम करत असता त्यातनं मिळतच असतो, पण हे म्हणजेच तुमचं
0: आयुष्य.
1: हा, की माझा जो मित्र होता अनिल शहा, तर तो म्हणायचा तू काय करतोस, तेव्हा मी सांगायचो मी असं असं एक जाहिरात संस्था आहे ती चालवतो. हे झालं म्हणला तुझं उपजीविकेचं साधन,
0: जीविकेसाठी
1: काय करतोस, आणि त्याचं उत्तर आहे ही सगळी कामं जी आहेत ती मी जीविकेसाठी करतो, आणि त्यातून उपजीविका आपोआप चालते, फार काय करावं लागत नाही.
0: खरं
1: तुम्ही करत गेलात की होत राहत.
0: बरोबर बरोबर. म्हणजे तुमची जी भूमिका आहे जी लेखनातून आहे ती तुम्ही जगताय, पण ही अगदी चांगली गोष्ट आहे. कराडकर सर, आपण तुमच्या कविता ऐकत आहोत आणि त्या कवितांविषयी जाणून घेत आहोत, आणि तुमची जी भूमिका आहे ती प्रत्येक वेळी खूप स्पष्ट होत जाते, आणि या सगळ्याची सुरुवात तुमच्या बोलण्यातून जाणवते की खूप पूर्वी झालेली आहे आणि अनेकांचा त्याला हातभार लागलेला आहे, काहींचा नामोल्लेख तुम्ही केलेला आहे.
1: अगदी अगदी अगदी.
0: या क्षणी मागं वळून बघताना काय वाटतंय, काय जाणवतंय?
1: अनेक गोष्टी लक्षात येतात की हे सगळं जाणीवपूर्वक जपून ठेवायला पाहिजे. मला एकानी सांगितलं की 4 ते 16 हे जे तुमचं वय आहे,
0: बरं,
1: ह्या वयामध्ये तुमच्यावर जे संस्कार होतात ते तुम्ही आयुष्यात कधीच विसरत नाही. म्हणजे ते जे वय आहे किंवा त्या काळामध्ये घडलेले प्रसंग आहेत, त्या काळामध्ये झालेले संस्कार आहेत, त्या काळामध्ये तुम्हाला मिळालेलं जे काही इंधन आहे ते आयुष्यभर तुमच्या बरोबर असतं, ते तुमच्या चिरस्मरणात असतं,
0: म्हणून ते संस्कारक्षम वय म्हणलेलं
1: आहे. असंच माझ्या बाबतीत जे काही आकाशवाणी हा एक वेगळा रोल आहे. म्हणजे आकाशवाणी हे एक साधक केंद्र आहे, एक माध्यम आहे असं नाही आहे. कारण आमच्या वेळी आकाशवाणी हे आई आणि वडिलांच्या नंतर किंवा शाळेतल्या गुरुजींच्या नंतरचं सगळ्यात मोठं शिकवणारं साधन होतं. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, मग तो वाटसरूसारखं नाटक असो किंवा त्यातून लागणारे क्लासिकलची जी आवड असेल ती असो किंवा इतर सगळ्या बातम्या असोत किंवा वेगवेगळे कार्यक्रम असोत, हे आमच्या काळामध्ये अतिशय उत्कृष्टपणे सादर व्हायचं. आणि त्या काळात जी माणसं काम करत होती ती माणसं बघण्याचा योग मला आला आणि मी आकाशवाणीशी जोडलो गेलो. कदाचित असं असतं की आपल्याला जे आवडत असतं त्या दिशेनं आपली वाटचाल चालू असते, आणि असाच मी कधीतरी माझ्या 20-22व्या वर्षी आकाशवाणीशी जोडला गेलो. महाजन सरांच्यामुळं मी एकदा आकाशवाणीत तपासे साहेबांच्याकडे आलो आणि तपासे साहेबांनी मला एका माणसाची, पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या एका नव उद्योजकाची मुलाखत घ्यायचं काम दिलं.
0: बरं बरं.
1: आणि तिथून मी आकाशवाणीशी जोडला गेलो.

0: नंतर मी आकाशवाणीत अनाउन्सरच्या परीक्षा दिल्या, त्या बी ग्रेडनं पास झालो. नंतर मी आकाशवाणीसाठी लिहायला लागलो, म्हणजे त्या लिखाणाचा, त्या सगळ्या गोष्टींचा मला भरपूर फायदा झाला. आणि जे आपल्या आयुष्यात मला जगण्याचं एक साधन मिळालं, म्हणा नुसतं जगण्याचं नाही तर विचार करण्याचं, ह्या सगळ्या गोष्टींची एक ऊर्जा, हे ऊर्जेचं केंद्र आहे असं मला वाटतं. नुसती आकाशवाणी नाही आहे, आणि ती खरोखर आकाशवाणीसुद्धा आहे, कारण ती तितकीच आजही
1: टवटवीत आहे.

0: माणूस मला भेटला, त्यांनी मला बोट धरून लिहायला शिकवलं, जाहिरात कशी लिहायची, संवाद कसे लिहायचे, आणि हे ते अगदी बसवून करून घ्यायचे. ते वेलणकर साहेब असतील, तपासे साहेब असतील, वामन काळे साहेब असतील, चहांदे साहेब असतील, एरंडे साहेब असतील, अनेक अधिकारी आहेत. म्हणजे त्यांनी नुसतं बघितलं की हे बरोबर आहे का, चूक आहे, ती शाब्बासकी ती सुद्धा नजरेतनं असायची, आणि ती इतकी प्रोत्साहन देणारी असायची की त्यातून आम्ही घडत गेलो, कळत गेलं जग. आणि एक कलाकारांचा ग्रुप त्या ठिकाणी मला मिळाला. मग त्यात प्रकाश गर्दे असतील, सतीश पप्पू असेल, अनेक नाटकात काम करणारी मंडळी असतील, नीना मेस्त्री असेल, असे अनेक मित्र मिळाले आकाशवाणीमुळं. ते आम्ही अगदी एका कुटुंबासारखे आयुष्यभर राहिलो, जगलो, आणि या सगळ्याने आम्हाला घडवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी युवा अवस्थेमध्ये पॉकेट मनी आहे तो मिळवायला सुद्धा आम्हाला आकाशवाणीनं शिकवलं, आणि तो आमच्या बरोबर आज तागायत आहे. आणि एक शाब्बासकी, लोकांचं प्रोत्साहन किंवा ॲप्रिसिएशन, कारण आकाशवाणीमुळे प्रसिद्धी आपोआप मिळत गेली, माणसं ओळखायला लागली. म्हणजे इतकं की माझं लग्न ठरल्यावर आमच्या सासऱ्यांना आमच्या जजच्या एका पाहुण्यांनी लिहून कळवलं, ते महेश कराडकर म्हणजे मुक्तांगण लिहितात ते का,
1: अरे वा,
0: असं एक साधं टपाल कार्ड. ह्या गोष्टी आकाशवाणीनं दिल्या, म्हणून आकाशवाणीचं माझ्यावरती प्रचंड ऋण आहे. आकाशवाणीत यायला मला नेहमी आवडतं आणि मी अतिशय उत्सुकतेनं आकाशवाणीत येतो आणि सगळ्यांना भेटतो.
1: फारच छान. आणि आकाशवाणीमध्ये आपल्याला अनेक प्रतिथयश माणसं म्हणजे साहित्यिक असतील, ती पण त्या आकाशवाणीमुळं प्रत्यक्ष
0: भेटली, बरीच मोठी मोठी लोक भेटली, आणि ती नंतर आम्हालाही ओळखायला लागली. म्हणजे आपल्याला एक ओळख मिळणं जे असतं,
1: बरोबर,
0: ती ओळख आकाशवाणीनं दिली. हे चार तपांचा हा प्रवास आहे आणि ती सोबत ही खरोखरच प्रेरणादायी आहे, काहीतरी नवं करायला शिकवणारी आहे. आणि असंच आकाशवाणीचं कार्य वृद्धिंगत होत राहो ही अपेक्षा व्यक्त करतो.
1: फारच छान. मला वाटतं हे जे संचित आहे ते प्रत्येकाला हवं असतं, आणि तुमच्याकडे तर ते खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण अनेक क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात आणि एक दृष्टिकोन जो महत्वाचा असावा लागतो प्रत्येकाकडे तो तुमचा फारच सकारात्मक आहे, आणि देणाऱ्याच्या भूमिकेत पण तुम्ही आहात, आणि तशीच घेणाऱ्याची, म्हणजे जे जे छान दिसेल ते टिपणाऱ्याची भूमिका पण आहे, त्यामुळं मला वाटतंय की हे आनंददायी सगळं सुरू आहे.
0: म्हणजे मी एक गोष्ट सांगतो, कविता ही समजून घ्यायची गोष्ट आहे, जाणिवेची गोष्ट आहे, अनुभवण्याची गोष्ट आहे, अनुभूतीची गोष्ट आहे. कविता ही तुम्ही अनुभवली पाहिजे, त्या कविता तुमचाही अनुभव असतो, कविता तुमच्या बरोबर पण असते,
1: आपल्या कुठल्या तरी अनुभवाशी आठवणीशी रिलेट
0: करलेली असते, आणि एखाद्या तंबोरा जुळावा तशी ती तुमच्याशी रिलेट होऊ शकते. म्हणून कविता ही
1: प्रत्येकाने
0: वाचावी. मग असे कितीतरी छान कवी आहेत आपल्याकडे, तर त्या कवींच्या कविता आपण वाचल्या पाहिजेत, अनुभवल्या पाहिजेत,
1: समजून घेतल्या पाहिजेत.
0: पाडगावकर, नारायण सुर्वे, परत विंदा करंदीकरांच्या कवितांचे कार्यक्रम मी ऐकले, सुनीताबाई त्यांनी केलेला मर्ढेकरांच्या कविता असतील किंवा खानोलकरांच्या कवितांचा त्यांनी केलेला कार्यक्रम असेल, ढसाळांची कविता असेल, चित्रेंची कविता असेल, बासी मर्ढेकरांची कविता असेल, ह्या सगळ्या कविता आपण कधी कधीतरी वाचायला पाहिजेत. कधीतर एखादी कविता काढून वाचायची आणि ती कविता खरोखर आपल्याला इतका आनंद देते, तुम्हाला सांगतो,
1: आणि प्रत्येक वेळी वेगळी
0: वाटते, प्रत्येक वेळी वेगळा आनंद देते. मी तुम्हाला जाता जाता आता माझ्या भरपूर कविता तुम्ही ऐकल्या, पण काही कविता आपल्या मनात घर करून असतात. अशी माझ्या मनात बोरकरांची एक कविता घर करून आहे. बाभ बोरकरांनी प्रेषित नावाची एक कविता लिहिलेली, तर ती इतकी छान कविता आहे, तुम्हाला इतकं छान सांगते की आपल्याला जगात घडून गेलेले सगळे जे प्रेषित असतील ते तुमच्या डोळ्यासमोर यायला लागतील.
1: बर,
0: कविता आठवणींची आहे. चालले हे उंट कोठे तप्त रेताडातून, चालले हे उंट कोठे तप्त रेताडातून, स्वार झाल्या प्रेषितांना कोण हाकी कोठुनी, चालले का सोडूनी हे बायका पोरे घरे, चालले का सोडूनी हे बायका पोरे घरे, ना जरी रस्त्यात कोठे पान पाणी पाखरे, पाणी आला पाठमोरी.

0: कोणती यांची तृषा, पाणियाला पाठमोरी कोणती यांची तृषा, आणि डोळे बांधणारी कोणती यांची दिशा, आणि डोळे बांधणारी कोणती यांची दिशा।
1: फारच लाजवाब।
0: आणखी एक बोरकरांची कविता आहे, ती मला फार आवडते, निसर्ग आणि आपलं जे नातं आहे त्याच्याविषयीची कविता आहे। पर्जन्याची पिसे सांडली पिसावलेल्या उन्हात, पर्जन्याची पिसे सांडली पिसावलेल्या उन्हात, तुझे नि माझे लग्न लागले विसावलेल्या मनात, तुझे नि माझे लग्न लागले विसावलेल्या मनात। तुझे नि माझे म्हणजे निसर्गाचं आणि माझं लग्नच लागले आणि हा पाऊस अक्षता टाकतो। पर्जन्याची पिसे सांडली पिसावलेल्या उन्हात, तुझे नि माझे लग्न लागले विसावलेल्या मनात, क्षणात झुलल्या मंगलाक्षता पाना सुमना तृणात, रत्नांच्या गहिवरात नकळे कोण हरवले कुणात।
1: साधे शब्द पण तरीही
0: किती त्यांना अर्थ जो आहे तो अर्थाचा त्याचा आवाका त्याचा परिघ आपल्या दृष्टीच्याही पलीकडे गेलेला आहे। इतके मोठे कवी मराठीत आहेत, आपल्या संत कवींनी तर खूप छान लिहिलेलं आहे सगळं। आपण वाचायला पाहिजे, आपण चित्र बघायला पाहिजेत, आपण नाटक बघायला पाहिजे, आपण प्रत्येक कलाकाराकडून काही ना काही घेऊ शकतो,
1: शिकायला पाहिजे,
0: अनेक गोष्टी आहेत। आज मी बघतोय की कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही गेलात तर 85 पुढचेच लोक असतात। यंग जनरेशननं सुद्धा यात थोडा रस घ्यायला पाहिजे आणि त्यांना मिळालेला जो नवा मीडिया आहे त्यामध्ये ह्या जुन्या लोकांनी केलेला जो काही कला प्रवास आहे तो ब्लेंड केला पाहिजे, तो पुढे नेला पाहिजे। ती आपली संस्कार देणारी आपली जननी ठरेल आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आणि माणूस अधिक समृद्ध होईल असं मला वाटतं।
1: खरे, अगदी खरे। कार्यक्रमाचा शेवट आपण एका कवितेनं करूया आपल्या।
0: हे माझ्या मना, हे माझ्या मना मलाच प्रसन्न हो ना, हे माझ्या मना मलाच प्रसन्न हो ना, अरे अवघ्या विश्वाचं भलं चिंतण्याचं व्यापकत्व मला लाभू दे, अवघ्या विश्वाचं भलं करण्याचं भलं चिंतण्याचं व्यापकत्व मला लाभू दे, अवघा अंधार प्रकाशानं झळाळू दे, अवघा दर्प सुगंध होऊन दरवळू दे, अवघा विकल्प प्रकल्प होऊ दे, अवघं छद्म ओवी अभंग होऊ दे। हे माझ्या मना प्रत्येक प्रश्नाला सतसत उत्तरांचा आशय बनव, हे माझ्या मना प्रत्येक प्रश्नाला सतसत उत्तरांचा आशय बनव, माझ्या किंतू परंतूंचा पर्वत राई राई एवढा होऊ दे, माझ्या किंतू परंतूंचा पर्वत राई राई एवढा बनव, ये होऊन सुखाचा परमावधी प्रत्येक जीवाला जगाच्या आईसारखं बनव, प्रत्येक जीवाला जगाच्या आईसारखं बनव, मला नच स्पर्शो, मला नच स्पर्शो लेश स्वार्थाचा क्लेश अर्थाचा दंश व्यर्थाचा, माझ्या मना मला जीवाभावाच्या आर्ततेचा स्वरांश बनव, मला जीवाभावाच्या आर्ततेचा स्वरांश बनव, हे मना प्रसन्न हो सृष्टीच्या चैतन्याचे आसन हो, संतांच्या दिव्य समतेचे पसायदान हो, हे माझ्या मना असा प्रसन्न हो ना।
1: फारच छान। आपल्याकडं अनेक कार्यक्रमांचा जो शेवट असतो तो पसायदानानं केला जातो, मागणं मागून आणि सगळ्यांसाठी।
0: अगदी अगदी अगदी,
1: होय की
0: नाही।
1: तसंच तशी कविता आहे आणि याच कवितेनं आपण आपल्या कार्यक्रमाचा शेवट करूया। सर, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात आलात, आकाशवाणीत आलात आणि इतक्या छान कविता श्रोत्यांना ऐकवल्या, त्यामागची कहाणी असेल, त्यामागचा विचार असेल, भूमिका असेल, ती सगळी सांगितलीत, खूपच छान वाटलं आम्हाला। मनापासून आभार, नमस्कार,
0: धन्यवाद।
2: महेश कराडकर यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 5वा भाग आपण ऐकला आणि याबरोबरच आजचा कार्यक्रम समाप्त करत आहोत। पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या। नमस्कार।

साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलत. आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण.

आपण ऐकता आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता ऐकूया आजचे उर्वरित तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या आमच्या ठळक कार्यक्रमाविषयी. ऐकूया कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोते हो, या कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या. 7:10 सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त बाजारभाव आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात द्राक्ष शेतीचे तंत्र याविषयी प्रगतशील शेतकरी हरुण रमजान मुल्ला यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, त्याचबरोबर आपण ऐकणार आहात मिरची पिकावर येणाऱ्या किडी आणि त्यांचं एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती. संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार. रात्री 8:00 आपण ऐकाल एक गाणे ताजे तवाने. रात्री 8:15 पॉप संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. रात्री 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाइट. 9:30 पब्लिक स्पीक. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षिपित करू. श्रोतो, रात्री 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंद. रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वादन, राग आहे गोरख कल्याण.

उद्या 25 ऑगस्ट 2026 वार मंगळवार आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल सकाळी 5:50 सकाळी 6:05 गिरवाणवाणी. या कार्यक्रमात गणपती अथर्वशीर्ष आपण ऐकाल. वाचक स्वर आहे कल्याणी जोशी यांचा. सकाळी 6:10 प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषी वार्ता. या कार्यक्रमात नत्रस पुराण पालाश या हा कार्यक्रम. संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात नेत्रदान याविषयी डॉक्टर डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात पावसाचं घटतं प्रमाण याविषयी माहिती सांगतील डॉक्टर राहुल भागवत. सकाळी 6:55 उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकू शकाल. सकाळी 7:20 आणि रात्री 8:00 आपण ऐकाल एक गाणे ताजे तवाने. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रमांच्या सोबतच आपण ऐकाल गाणी मनातली. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. स्वतः सकाळी 9:10

10 मिनिटांनी आणि संध्याकाळी 6:30 अमृत कलश या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शिक्षण सेवेत महत्त्वाचं योगदान देणारे चंद्रशेखर गोबी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते हो, सकाळी 9:30 प्रभातीचे रंग. लेखन शिवराज काटकर यांचं, निवेदन वेदवती गोखले यांचं. सकाळी 10 आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. NCRT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 10:30. श्रोतो, सकाळी 11 हिंदी चित्रपट संगीताचा खास कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 आपण ऐकाल भावधारा. दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम आपण ऐकाल. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. त्याचसोबत योग अभ्यासक मंदार आपटे यांची दुरिता खेर यांनी घेतलेली मुलाखत. दुपारी 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. दुपारी 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5. यामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी. संध्याकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात यादवराव कनोळकर आणि सहकारी यांनी गायलेली 10 का गीतं.

संध्याकाळी 6:50 आपण ऐकाल कार्यक्रमाची रूपरेषा. 7:10 सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त बाजारभाव. श्रोतळ 7:15 मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. श्रोतळ रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. 8:15 हिंदी भक्तिगीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:15 दिल्ली केंद्रावरून स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. श्रोतः रात्री 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपली आवड. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल निखिल बॅनर्जी यांचं सतारवादन. राग आहे चंद्रकंस. श्रोतः याशिवाय नेहमीच्याच वेळी बातम्या प्रसारित होतील. ही होती आज तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. यानंतर ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपए क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका सुमूर्ती शिंदे मला हे पीक विमा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीप पीक विम्यासाठी लवकरच

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-5 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्र निकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे. विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळा तिथल्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाईल. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यानुसार जागतिक विद्यापीठ स्तरीय खेळांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्ण पदकासाठी 10 लाख, रौप्य पदकासाठी 7 लाख तर कांस्य पदकासाठी 5 लाख रुपयांचं पारितोषिक मिळेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्ण पदकासाठी 7 लाख, रौप्य पदकासाठी 5 लाख तर कांस्य पदकासाठी 3 लाख रुपये मिळतील. युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतल्या विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेतही भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदकासाठी 22.5 लाखांवरून 50 लाख, रौप्यासाठी 15 लाखांवरून 30 लाख तर कांस्य पदकासाठी

साडेसात लाखांवरून 20 लाख अशी वाढ करण्यात आली आहे. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अहिल्यानगर इथं डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील खाजगी विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. सांगली जिल्ह्यात जत नगर परिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी 2585 चौरस मीटर शासकीय जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं दिवाणी न्यायालयांची स्थापना होणार असून त्यासाठीची पदं आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यापूर्वी 7 ऑगस्टला 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयांचं वितरण केलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतल्या 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपयांचं वितरण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मीन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं त्यांनी 7 वर्ष संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरण तज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मीन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज दुसऱ्या दिवसअखेर आपली बाजू मजबूत केली. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेल्या ऋषभ पंतला आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावा केल्या. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद झाले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8 अशी झाली. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं जर्मनीच्या वादिम पेट्रोस व्ही याला हंगेरीच्या कलिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांचं

0: निधन आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-5 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसारभारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवरही आता आम्ही उपलब्ध आहोत. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. प्रसारणात तुमच्या सोबत आहे मी आदिती जोशी. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाल्याचे बाजारभाव किमान आणि कमाल क्विंटलमध्ये असे आहेत. कांदा किमान 1000 ते 4200, बटाटा 900 ते 1500 रुपये, लसूण 7000 ते 18000 रुपये, आलं 8000 ते 14000 रुपये, सफरचंद 6000 ते 14000 रुपये, मोसंबी 2000 ते 5000 रुपये, संत्री 3000 ते 6000 रुपये, डाळिंब 3000 ते 8000 रुपये, चिक्कू 2000 ते 6000 रुपये, पेरू 3000 ते 7000 रुपये, सीताफळ 3000 ते 7000 रुपये, कलिंगड 600 ते 1000 रुपये, ड्रॅगन फ्रूट 3000 ते 8000 रुपये. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाल्याचे बाजारभाव आपण ऐकलेत. आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 होतात. आता ऐकूया मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिक्षक हा केवळ वर्गात पुस्तकी ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा, त्यांच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कवाडं खुली करणारा आणि संपूर्ण शाळेचा कायापालट करणारा शिल्पकार असतो. अशा ध्येय वेड्या उपक्रमशील शिक्षकांचा भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यातील बीड, नाशिक, लातूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका शिक्षकाचा या राष्ट्रीय सन्मानात समावेश आहे. त्या शिक्षकांपैकीच एक नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली इथल्या शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांच्या सोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार बच्छाव मॅडम, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद मॅम.
1: मॅडम, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची जेव्हा घोषणा झाली आणि त्यामध्ये तुमचं नाव जाहीर झालं, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?
2: खरं सांगायचं तर तो क्षण माझ्यासाठी अगदी शब्दांच्या पलीकडचा होता मॅम. आणि काही क्षण असे असतात जेव्हा डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात आणि मनात गेला अनेक वर्षाचा प्रवास असा चित्रपट असा उभा राहतो. अगदी तसंच झालं माझ्यासाठी. माझ्या विद्यार्थ्यांचे चेहरे, त्यांच्या छोट्या छोट्या यशासाठी घेतलेले प्रयत्न, पालकांचा विश्वास आणि माझ्या सहकारी शिक्षकांची साथ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाने मला वेळोवेळी दिलेला हात, हे सगळं मला अगदी एका क्षणात डोळ्यासमोर आलं. माझ्यासाठी हा पुरस्कार मला सन्मान वाटला नाही, तर तो माझ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, शाळेच्या सामूहिक प्रयत्नांचा आणि सरकारी शाळेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक पालकाचा सन्मान वाटला.
1: नक्कीच. आणि केंद्र सरकारनं तुमच्या ज्या उल्लेखनीय प्रयोगांची दखल घेतलेली, अनेक प्रयोग तुम्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवताय, तर त्यातील एक आम्ही पाहिलं की ई ट्विनिंग हे जे आहे, ज्याद्वारे नाशिकच्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट अमेरिकेतील शाळांमधील मुलांशी संवाद साधलाय. ई ट्विनिंग संकल्पना नेमकी काय आहे आणि ती सुरू करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता आणि तुम्ही हे कसं शक्य करून दाखवलं?
2: माझे विद्यार्थी हे महानगरपालिकेतील शाळेतील आहे. त्यांचं परिवार, त्यांचं विश्व हे फक्त त्यांच्या परिवारापुरतं किंवा शाळेपुरतं राहू नये, तर माझ्या दृष्टीने पूर्ण जग हेच आपल्या आजच्या मुलांची वर्गखोली बनावी असं वाटत होतं. आणि त्यामुळे म्हणजे मुलं हे केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित राहू नये असं मला वाटायचं. आणि त्यांनी जग समजून घ्यावं, जगातील वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्याव्यात, आत्मविश्वासाने जगाशी संवाद साधावा. म्हणून मी शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी काय करू शकते या विचारातूनच ई ट्विनिंग या उपक्रमाचा प्रयोग मी साकारला. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून माझ्या नाशिकमधील विद्यार्थ्यांना मी अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी, तिथल्या शिक्षकांशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी एकमेकांशी संवाद साधला ऑनलाईन व्हर्च्युअल आणि आपल्या शाळेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, तसंच आपल्या देशातील सण परंपरांबद्दल एकमेकांना माहिती दिली आणि एकमेकांच्या जगाचा त्यांनी परिचय करून घेतला. आणि विशेष म्हणजे ज्या मुलांना आता कदाचित भविष्यात विमानाने अमेरिकेत जातील किंवा नाही जातील तो प्रश्न पुढचा आहे, परंतु त्यांच्यासाठी आजच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी अमेरिकेची दारं त्यांच्यासाठी वर्गखोलीतच उघडून टाकली. त्याच्यामुळे तंत्रज्ञान मुलांच्या हातात देऊन फक्त स्क्रीन देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या स्वप्नांना एक आकाश देण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला.
1: तुम्ही ही जी ई ट्विनिंगची संकल्पना आहे म्हणजे ही कशी राबवली?
2: अमेरिकेतील जे ग्वाटेमाला देश आहे तिथल्या शिक्षकांशी संवाद साधला, त्यांना अशी संकल्पना समजवली. त्यांनाही खूप आवडली की आपण कल्चर एक्सचेंज करू आणि किंवा जागतिक समस्यांवर चर्चा होऊ शकते विद्यार्थ्यांशी. आणि मग झूम मिटिंगच्या माध्यमातून त्यांचा आणि आपल्या वेळेचा डिफरन्स होता, तर आम्ही त्यांच्याकडे जो दिवस राहायचा तेव्हा आपल्याकडे रात्र राहायची, तर आम्ही रात्री झूमचा प्रोग्राम करून विद्यार्थ्यांशी एकमेकांशी संवाद साधायचो. आणि आठवड्यातून काही दिवस आम्ही ठरवून घेतलेले होते, तर एका मिटिंग मध्ये पूर्ण प्रेझेंटेशन आपल्या शाळेचं, आपल्या इंडियाकडून राहणार असं आणि एक मिटिंग मध्ये त्यांच्याकडचं प्रेझेंटेशन असं होतं. त्याच्यामुळे खूप छान तो उपक्रम आमच्याकडे झाला. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी स्पॅनिश भाषा शिकले.

0: बरोबर. इंग्लिश तर राहायचंच, पण स्पॅनिश मध्ये त्यांचे काही संवाद होण्यासाठी जे अगदी बेसिक लेवलचे ते स्पॅनिश विद्यार्थी स्वतः शिकले गुगलवरून सगळं घेऊन, आणि तो संवाद खूप वेगळा प्रेम होता आमच्यासाठी जो.
1: आणि मुलांच्या प्रतिक्रिया कशा होत्या?
0: खरं तर म्हणजे एक महानगरपालिकेतील विद्यार्थी, आमचे सगळे एक स्लम एरियातील मुलं आहेत मॅम, त्यांच्या घरातून शिक्षणाचं असं काही वातावरण नाही आहे, आणि त्यामध्ये असं आपण फॉरेनर्सशी आपण बोलतोय त्या गोष्टीचं मुलांना खूप वेगळं असं कुतूहल वाटत होतं, त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यामुळे निर्माण झाला.
1: आता पाहतो मॅडम की आता डिजिटल आहे सगळं, सोशल मीडियाचं जग आहे, आणि लहान मुलांमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आपल्याकडे असावा आणि त्यांच्याकडे असतो, तर म्हटलं जातं की मोबाईलची सवय मुलांना लागली असं म्हटलं जातं. तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जसं मिशन मोबाईल फ्री अंतर्गत ज्ञान भिंत म्हणा किंवा आनंद वॅली शिक्षण कट्टा हे असे उपक्रम तुम्ही राबवताय, तर हे उपक्रम काय आहेत आणि या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक स्तरावर त्यांच्यामध्ये काय बदल झालेला आहे? तुम्हाला ही संकल्पना का सुरू करावीशी वाटली?
0: मोबाईल आज गरजेचा आहे, परंतु मोबाईल हा मुलांच्या हातातील साधन आहे, तो त्यांच्या आयुष्याचा मालक होऊ नये असं मला वाटतं. मुलांना मोबाईलचं महत्व आणि गरज किती आहे हे समजवता यावं, आणि त्याच्या पलीकडे पण जग आहे काही, याच्यासाठी मी मिशन मोबाईल मुक्ती हा उपक्रम शाळेत सुरू केला. मला खरं तर मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायचं नव्हतं, तर रिकामी जागा ही रिकामी राहत नाही, मोबाईल काढून घेतल्यानंतर त्यांच्या हाती मला पुस्तक, खेळ, कला, संगीत, संवाद अशा आणि कुतूहल हे आणणं गरजेचं वाटलं, आणि ते मी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञान भिंती याच्या माध्यमातून मुलांचं मोबाईलचं व्यसन कमी करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मी काय केलं, गावातील मुलं शाळेतून घरी गेल्यावर बऱ्याच वेळेस मुलांना प्रश्न विचारले की हा तुम्ही आता घरी जाऊन काय करणार, तर मुलं सांगतात मोबाईलवर गेम खेळणार, तर मग मी एकदा म्हटली थांबा, म्हटलं तुमच्या मम्मी पप्पांनाच सांगते मी तुम्ही मोबाईलवर गेम खेळतात, तर मला ते कुठेतरी खूप असं वेगळं वाटलं, आणि म्हणून मी गावातील ज्या भिंती आहेत तर त्यांच्या घरांच्या भिंती ह्या रंगवल्या, मॅथ, मॅथच्या ट्रिक्स, वेगवेगळे पझल, शब्द कोडे, वेगवेगळे शब्द आणि काढ्यांचे वेगवेगळ्या ट्रिक्स, अशाने मी गावातल्या 30-35 भिंती त्यांच्या घरांजवळच्या पूर्ण असे छान छान रंगाने रंगवून टाकल्या. माझ्या मैत्रिणी सहकारी शिक्षकांची त्याच्यासाठी मदत घेतली, विद्यार्थ्यांची घेतली, तर मुलांना म्हणजे शाळा सुटल्यानंतर मी त्यांना तो अभ्यास देऊ लागले की आज तुम्ही काय वाचणार आहे त्या भिंतींवरचं, आणि मुलांना इतकं छान वाटलं ते त्याच्यावरचे पझल्स ते करून आणायला लागले दुसऱ्या दिवशी, जे भिंतींवर दिलेल्या त्याच्यावरचे जे पाड्यांची पद्धती त्या करून आणायला लागल्या, म्हणजे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही त्याच्यात इन्व्हॉल्व झाले, म्हणजे एक कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट मला याच्यामुळे मिळाला, त्यांचे पालकही मोबाईल पासून दूर झाले,
1: पालकांचा सहभाग वाढला,
0: सहभाग वाढला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी मी गावात आनंदवलीच्या परिसरात माझी शाळा आहे आनंदवली गाव म्हणून, त्या आनंदवली कामगार वस्ती आणि संत कबीरनगर वस्ती आहे कामगार वस्ती, तर तिथे मी सुमारे 2000 अवांतर वाचनाच्या पुस्तकांचं खुलं वाचनालय सुरू केलं दोन्ही ठिकाणी मोठे मोठे मारुती मंदिरात, तर पालक येता जाता म्हणजे मंदिरात आले, मुलं खेळायला आले की ते तिथं पुस्तकं इतकी छान छान पुस्तकं लावली, तिथून लोकसहभागातून मिळाले मला, तर ते सहज बसून वाचू लागले, त्यांचे पालक वाचू लागले, मुलं वाचू लागले, आणि साहजिकच पुस्तक हातात आले की मोबाईल दूर होतो, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोबाईल पासून मुक्ती करण्यासाठी मला ह्या ज्ञान भिंती आणि हे जे खुले वाचनालय आणि आनंदवाली शिक्षण कट्टा म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अधिकारी, वेगवेगळे यशस्वी पुरुष, यशस्वी व्यक्ती यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली, विद्यार्थी स्वतः या अधिकाऱ्यांच्या यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतील त्याच्यासाठी त्यांना तयारी करायला सांगितली, प्रश्न काढण्यासाठी सांगितले, म्हणजे त्या मोबाईल व्यतिरिक्त त्यांना वेगवेगळ्या चांगल्या कामांमध्ये गुंतवलं, जेणेकरून त्यांचं मोबाईलचं व्यसन तर दूर होईल पण त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मला या गोष्टींची मदत घेता आली.
1: तुम्ही जी ज्ञानभिंती आणि आनंदवल्ली शिक्षण कट्टा हा उपक्रम सुरू केला, याला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कसा प्रतिसाद मिळतोय?
0: चांगला प्रतिसाद मिळाला मॅम, जे आधी मी आनंदवल्ली परिसरात हे वाचनालय सुरू केलं, खुले वाचनालय, बरेच दिवस त्याला महिना झाल्यानंतर पालक खूप चांगला त्यांचा रिप्लाय आला, तर संत कबीरनगर भागातले पालक स्वतः माझ्याकडे आले की मॅम तुम्ही आमच्या भागात का असं वाचनालय सुरू केलं, नाही आमच्या मुलांनाही आणि आम्हालाही गरज आहे अशा पुस्तकांची, आमचेही मुलं खूप वेळ मोबाईल मध्ये राहतात घरी आल्यावर, तर आमच्याकडे पण सुरू करा. अगदी पालकांच्या हट्टामुळे मी संत कबीरनगर परिसरामध्ये हे खुले वाचनालय सुरू केलं, म्हणजे समाज सुद्धा बदलायची त्यांची तयारी आहे, त्यांना फक्त चांगल्या गोष्टी चांगली प्रेरणा मिळणं गरजेची, त्यांनी स्वतःहून बदलाची ही तयारी दाखवली, हे ते मिशन मोबाईल उपक्रमाचे मोठे यश म्हणावं लागेल.
1: माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुमच्या शाळेत तुम्ही लोकसहभागातून कौशल्य प्रयोगशाळा म्हणजे स्किल लॅब आहे, ध्वनी मुद्रण आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि कला शिक्षणासाठी QR कोडची निर्मिती केली, आणि एका सरकारी शाळेत हे तंत्रज्ञान आणताना म्हणजे 3D प्रिंटिंग म्हणा, रोबोटिक्स म्हणा, लोकसहभाग कसा मिळाला, काही अडचणी आल्या का, आणि आल्या तर त्यावर तुम्ही कशी मात केली?
0: अडचणी तर नक्कीच आल्या, कारण कसं आहे मोठं स्वप्न बघितलं की त्याचा मार्ग नेहमीच सोपा असतो असं नाहीये,
1: नक्की.
0: तर माझं खरं तर एक

0: विश्वास आहे की सरकारी शाळेकडे निधी कमी असू शकतो, पण तिच्याकडे लोकांचा विश्वास आणि शिक्षकांची इच्छा शक्ती असेल तर तिच्या शक्यता नक्कीच मर्यादा असतात. मी लोकांना केवळ मदत करा असं सांगितलं नाही, तर त्यांना माझे विद्यार्थ्यांची स्वप्न दाखवली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी जे राबवलेले उपक्रम आहेत त्याच्या माध्यमातून पालकांचा, लोकांचा, समाजाचा माझ्या शाळेवर आधीच खूप विश्वास आम्ही शिक्षकांनी गेन केलेला होता. आणि त्या माध्यमातून पालक आणि समाज मला पुस्तकं, उपकरणं, तांत्रिक मार्गदर्शन, आर्थिक मदत करू लागले. आणि त्या माध्यमातून असंख्य हातांनी आमच्या शाळेची ही स्वप्न पूर्ण केली, जसे स्टील लॅब आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, तसेच रेकॉर्डिंग स्टुडिओ मधले वेगवेगळे जे 3D प्रिंटर वगैरे हे सगळं साहित्य. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही 2 वेळेस विमानाने सहल काढली, पहिली विधानभवन मुंबई आणि दुसरी इस्रो सेंटर. त्याच्यासाठी लागणारा 8 लाख रुपये निधी सुद्धा लोकसहभागातून पूर्ण 100% मिळाला. आणि त्या 100% निधीतून मुलांचं विमानात बसण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. म्हणजे हा पूर्ण समाजाचा आणि लोकांचा, आमच्या शाळेवरचा, आमच्या शिक्षकांच्या कामावरचा आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्न पूर्णतेसाठी हा विश्वासच म्हणावा लागेल मॅम.
1: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आता तुम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळे तुमची ही जबाबदारी आहे ती नक्कीच वाढलेली आहे. तर भविष्यात आपल्या शाळेतील किंवा शिक्षण पद्धतीला आणखीन पुढे नेण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत?
0: हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला आनंदापेक्षा पण जबाबदारीची जाणीव जास्त तीव्र झाली. खरं म्हणजे आता माझं एक स्वप्न फक्त माझ्या शाळेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये मॅम. नाशिक महानगरपालिकेची शाळा ही केवळ एक सरकारी शाळा म्हणून नव्हे तर एक गुणवत्तापूर्ण, एक आधुनिक आणि संवेदनशील शिक्षणाचं आदर्श मॉडेल म्हणून मी देशासमोर उभी राहावी ही माझी शाळा, असं माझी आता इच्छा आहे. तो विश्वास ह्या पुरस्काराने दिलाच आहे. आमच्या शाळेत आता कौशल्य आधारित शिक्षण आहे, स्टेम, रोबोटिक्स, AI VR आहे, अनुभवात्मक शिक्षण, डिजिटल साधनं सगळं आहे. आणि त्याचा मात्र आता मला विस्तार करायचा आहे. तो केवळ एका वर्गापुरता न राहता, एका शाळेपुरता न राहता, तो पूर्ण नाशिक महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये जाण्यासाठी माझा प्रयत्न असेल मॅम. हा प्रयोग माझ्यापुरतं मर्यादित राहू नये असं मला वाटतं. एक शिक्षक बदलला तर एक वर्ग बदलतो, पण अनेक शिक्षक यातून प्रेरित व्हावे. कारण अनेक शिक्षक प्रेरित झाले तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलू शकेल. म्हणून भविष्यातलं माझं काम, मी काय केलं यापेक्षा माझ्या कामातून मी आणखी किती शिक्षक, किती मुलं प्रेरित झाली यावर मोजलं जावं अशीच माझी आता इच्छा आहे मॅम.
1: राज्यातील शिक्षकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना, पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: संदेश देण्याची मी मोठी नाही मॅम, कारण प्रत्येक शिक्षक हा त्याच्या जागी काम करतो आहे. तमाम शिक्षकांच्या प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार घ्यायला जाणार आहे. की देशभरातील माझ्या ज्या शिक्षक बांधवांना मी एवढंच सांगू इच्छिते की आपण शिकवत असलेला प्रत्येक विद्यार्थी हा केवळ आजचा विद्यार्थी नसतो, तो उद्याचा आपला भारताचा नागरिक बनणार आहे. आणि तो नागरिक जबाबदार बनावा यासाठी आपल्याला एक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो विद्यार्थ्यांना मोबाईल उघडला की ज्ञान लगेच भेटत आहे, ज्ञानासाठी त्यांना काहीच कमी नाही, साधन भरपूर आहेत. पण त्यांना संस्कारांची खूप गरज आहे. आज त्यांना चांगलं नैतिकता शिकवण्याची खूप गरज आहे. दुसरं म्हणजे परिस्थिती कोणती असो, साधनं कमी असो, अडचणी मोठ्या असो, पण शिक्षकाची कल्पकता, त्याची संवेदनशीलता आणि जिद्द यांना मर्यादा नसतात. आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा, त्यांच्या क्षमतेला ओळखा, तंत्रज्ञानाला स्वीकारा, पण माणुसकीला मात्र कधीच हारू नका, विसरू नका. शिक्षणाला तंत्रज्ञान आधुनिक बनवतं पण संवेदनशीलता त्याला अर्थपूर्ण बनवते. म्हणून प्रत्येक शिक्षकाची ही जबाबदारी आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती संवेदनशीलता जागृत करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मला नक्कीच सांगायला आवडेल मॅडम की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, तर तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तर तुमचं भविष्य ठरवते ते तुमची स्वप्न, तुमची मेहनत आणि तुमची हार न मानण्याची वृत्ती. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे मनात जपायला पाहिजे. मोठी मोठी स्वप्न पहा, खूप प्रश्न विचारा तुमच्या शिक्षकांना, चुका करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि स्वतःसोबत इतरांनाही, तुमच्या मित्र परिवारालाही पुढे घेऊन चला. माझ्या दृष्टीने असं आहे मॅम की शिक्षणाचा अंतिम उद्देश हा केवळ यशस्वी विद्यार्थी घडवणे नाहीये, तर एक चांगला माणूस आणि एक जबाबदार नागरिक घडवणे आहे. आणि म्हणून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या पालकांना, माझ्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील त्या असंख्य हातांना सांगू इच्छिते की ज्यांनी ज्यांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, ज्यांनी माझ्या एका छोट्याशा महापालिके शाळेच्या मुलांना एक राष्ट्रीय क्षितिजापर्यंत पोहोचवलं, त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद मानेल. मी सर्व शिक्षकांना सांगेल की आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा.
1: नक्कीच बच्चा मॅडम, एक संवेदनशील शिक्षिका, शिक्षक कसे असावेत हे तुम्ही अगदी छान तऱ्हेने आमच्या सगळे श्रोते त्यांना सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता.

0: प्रसार भारती आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्त विशेष. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवर या प्लॅटफॉर्मवरही आम्ही आता उपलब्ध आहोत. श्रोतो संध्याकाळचे 7:31 झाली आहेत. आता ऐकूया माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा खास कार्यक्रम.

0: राम राम मंडळी. आज 24 ऑगस्ट 2026, वार सोमवार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनींचं अगदी मनापासून स्वागत. आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात द्राक्ष शेतीचे तंत्र याविषयी प्रगतशील शेतकरी हरुण रमजान मुल्ला यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, कष्ट करणाऱ्याला कधीही काहीही कमी पडत नाही, मात्र कष्ट हे जाणीवपूर्वक केले पाहिजेत, तरच त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. श्रोतेहो, गेल्या 2 दिवसापूर्वी आपण आपल्या पलूस तालुक्यातील प्रगतशील शेतकरी हरुण रमजान मुल्ला यांची मुलाखत ऐकत होतो. त्यांनी त्यांच्या द्राक्ष शेतीमध्ये कशी प्रगती केली, त्यांना कोणत्या अडचणी आल्या, या संदर्भात आपण माहिती घेत होतो. आणि आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांनी द्राक्ष शेतीमध्ये कशा पद्धतीने विविध प्रयोग केले या संदर्भात. हरुणजी,
2: द्राक्षाची शेती करत असताना तुम्ही म्हणालात की मला परदेशात माल पाठवायचा नाही आहे, पण बरेच शेतकरी आपल्याकडचे जर आपण बघितले तर बहुतांश शेतकरी हे बेदाण्याच्यासाठी म्हणून आपला माल राखीव ठेवतात आणि बेदाण्याचं उत्पादन करतात. तसं बेदाण्याच्या बाबतीत तुमचा अनुभव कसा आहे?
3: आता बेदाण्याचं ज्यावेळेला मी आलो 2005-06 साली, त्यावेळेला बेदाणा दर चांगला होता, पण नंतर बेदाण्याचं काय झालं, दर पडले. पण विचार कसा करणार लो, समजाता त्यावेळेला साधारणतः बेदाणा मला लहान म्हणलं की 40-50 रुपये 60 रुपयाला 4 किलो घेत होते 2006-07 साली. मग त्याचा त्यांना ते बेदाणा केला तर 1.25 रुपये पण जात होता, त्यांना ते बरं वाटत होतं. पण नंतर असं झालं की मार्केटमध्ये रेट वाढले आणि तिकडचा खर्च काढला, ते मला काही योग्य वाटलं नाही, म्हणून मी तिकडे वळलोच नाही. मी आज पण मी कधीही बेदाणा केलेलं नाही, मार्केटिंगच करतो.
2: आता असं सांगा की हे सगळे द्राक्षाचे तुम्ही रोपं लावली, सगळं गोष्टी केल्या, मात्र बऱ्याचदा आपण बघतो की हवामान हे आपल्याला कधीच साथ देत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोगराई ह्या सगळ्या पसरत होत्या आणि बऱ्याचदा लोकांनी यामध्ये द्राक्षाची शेती करणंही सोडून दिलं. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी त्या एखादा रोग किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर झालेला आहे आणि औषध फवारणी करून देखील त्याचा काही उपयोग त्यावेळी होत नव्हता, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाग कशी जगवली?
3: आता सांगायचं म्हणजे साधारणतः लॉकडाऊन पिरियड मधील गोष्ट आहे. पहिल्या वर्षी तर लॉकडाऊन मध्ये माल असून सगळं रेट भेटला नाही, दुसऱ्या वर्षी माल आली, पण तिसऱ्या वर्षी असं झालं की माल आले, फुल आले आणि फ्लॉवरिंग मध्ये असा पाऊस पडला की माल आमच्या जवळ पडले खाली आमचे, मग त्या

0: देऊन ते रोगून ते जाऊन पडले. मग आता काय करायचं, माल तर आपला कमी झाला. मग आम्ही विचार केला की आपण आता आहे आम्हाला टिकवायचं आहे. मग जो माल होता त्यालाच आम्ही डीप घेऊन त्याचे घड्यात संख्या लांबडी करून मने कोण जेवढं शक्य आपलं त्या पद्धत घेता येईल तसं आम्ही ते उपाय करून औषध मागतो ते पद्धत घेतलं आणि मेकअप झालं.
1: बऱ्याचदा आपण मार्केटला माल पाठवतो त्यावेळी काढणी पश्चात व्यवस्थापन हा एक महत्वाचा घटक आहे आणि हल्ली बऱ्याच म्हणजे शाळा महाविद्यालयामध्ये या सगळ्याचं खास ट्रेनिंग दिलं जातं की आपण पॅकेजिंग कसं केलं पाहिजे, ते आकर्षक असलं पाहिजे, लोकांना भावलं पाहिजे, तर आपल्या मालाला कोणतरी विचारेल. तुमचं या बाबतीतलं मत काय आणि अनुभव पण काय आहे?
0: आता सुरुवातीला आम्ही ज्यावेळेला द्राक्ष देत होतो त्याला बुट्टी असायची. ती बुट्टी म्हणजे तुम्ही म्हणा की 2 ते 3 किलो द्राक्ष बसतील, पण त्यामध्ये ते जे भरणारे माणसं होते ते 8-8 किलो द्राक्ष भरत होते. मग ते पेपर लावून त्याला थर देऊन व्यवस्थित बांधायचे. ते 2-3 वर्षानंतर त्याने मग क्रेट सिस्टम सुरू केली. मग क्रेटमध्ये व्यापारी बी असतात ना, मग त्याचा माल कसा लावायचा, मग ते वरती कोचे आले पाहिजेत, म्हणजे असं त्याला द्यायला दिसलं ना पाहिजे, सगळे मनी दिसले पाहिजेत, मग ते करणार. मग त्यांना व्यापाऱ्यांना विचारायचं काय बनणार आहे, ते म्हणणं असा माल दिसला की चांगला होतो. मग नंतर व्यापार झालं की आपण त्यात गुलाबाची फुलं टाकूय थोडे कलरचे, मग त्यामुळे ओढल्याबरोबर लोकांना ते दिसतं, आकर्षक दिसतं. मग त्यानंतर ते बेगड मिळते, ते बेगड कलर कलरचे बेगड ते कापून ते टाकायला लागले. मग ते व्यापारी करतात, आपण करत नाही. मग ते आकर्षक असं पॅकिंग करतात.
1: म्हणजे प्रत्यक्षात आपण ज्यांना भाग देतो ते लोक येऊन प्रत्यक्षात त्या जागेवर येऊन त्या पिठा भरतात, त्या पद्धतीनं त्याचे आकर्षक डिझाईन असं करणं या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. बागेचं ज्यावेळी आपण एखाद्याला दिली जाते बाग, त्यावेळी त्याचे जे पैसे आपण घेतो तर ते कशा पद्धतीने घेतले जातात, की अमुक एका टनासाठी घेतले जातात की किलोच्या ह्यानं तुम्ही भावानं पैसे घेता?
0: आता पोलिसमध्ये आता गेल्या वर्षीपासून रूल पडले की किलोवर नाही, त्याच्याबद्दल काय ते पेटी पेटी म्हणजे काय, तर 4 किलो द्राक्षाची किंमत त्या ठरवतात. मग ते त्यावेळी आले आपण व्यवहार बसलो, बाबा व्यापारी म्हणतो 150 तर आपण म्हणतो 250, मग कुठे व्यवहार करून का ते 200 पण ठरते. मग त्याच्या वहीमध्ये लिहितो, मग त्यांना विचारतो असं आम्ही विचारतो पहिल्यांदा तुम्हाला माल पसंत आहे का, आहे. बरं, तुम्ही जर व्यवहार केला चालू केव्हा करणार? असं नाही की आज तुम्ही माल ठेवला 15 दिवसांनी तुम्ही चालू करणार असला तर आम्ही देत नाही. व तुम्ही आज माल ठेवला 3 ते 4 दिवस तुम्ही माल चालू केला पाहिजे, कारण त्यावर कसं असतं व्यापारी माहित असतं की अजून हा माल आपण आज ह्या रेटने घेतला आणि 8 वाजता चालू केला तर त्याचा रेट हा होईल, अंदाज त्यांना असतो एक थोडा. मग ते त्यामुळे त्यांच्या हिशोबाने खातात, मग आपण आपल्या हिशोबाने खायचं. पण 4 ते 5 दिवस ठीक आहे, चालू केल्यानंतर तुम्ही किती दिवसात हा प्लॉट संपवणार? बाबा माझे 4000 पेटी माल आहे एका प्लॉटचा, तर तुम्ही किती दिवस संपवणार? मग तो म्हणजे बाबा 4 दिवस किंवा 8 दिवस, कारण ज्या प्लॉटला जास्त रेट मिळतो ते थोडं कमी करतात, कारण त्यांचं काय त्यांचं गणित असते माहित आता ते. आम्ही असं याच्यामध्ये देतो त्यांना.
1: प्रत्यक्षात ज्यावेळी एखाद्याचं रान रस्त्याच्या कडेला असतं किंवा काही लोकांचे रस्त्याच्या आतमध्ये असतात, वाहतुकीचा खर्च किंवा या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायचा झाला तर या सगळ्या गोष्टी आपल्याला परवडतात का, त्या फायद्यामध्ये येतात का?
0: फायद्यामध्ये येतेच, कारण काय आपण ठरवत ना विचार करतो. आम्ही गण करत असतो पण आपल्याला आज माल घालवायचा आहे तर आपण मालात आपलं घाण किती आहे, म्हणजे सफाई किती केली आहे. माल जर तुमचं स्वच्छ असेल तर 4 बायका दिवसाला 500 पेटी 2 टन माल काढू शकतात, आणि ते तुमच्या मालात घाण असेल किंवा मनपेक्षा असेल तर जास्त लागतो. मग सुरुवात आपण काळजी घेतली बाबा ना माल मी कमी ठेवला तर माझा मजूर कमी खर्च वाचला.
1: बरोबर.
0: बर, जो माल खाली पडणार आहे तो जर माल मी मापात ठेवला तर तो माल तिथं राहिला, तो माझा फायदा झाला. तुम्ही माल ठेवला भरपूर चांगला, त्यात घाण झालेले आहे, मम्मी आहे, ते खाली पडले, मग जो घर तुम्हाला दिसताना दिसतो सुरुवातला 1/2 किलोचा तो भरतापर्यंत 300 ग्रॅम भरणार. मग त्याच्यापेक्षा पहिलाच तू 300 ग्रॅम केला तर मजूर खर्च वाचला आपला.
1: बरोबर.
0: आणि फायदा होतो असा, म्हणजे आपण विचार काय पाहिजे की आपल्याला बाबा फायदा कोणत्या दृष्टीने आहे, हे आपण करतोय माल जास्त ठेवला तर चांगलं होत आहे, कारण हे आम्ही अनुभव घेतले सुरुवातच, त्यामुळे त्यात आम्ही कमी करत आलो सर.
1: बरोबर. आपल्याला प्रत्येक गोष्टीतून नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं, तसे द्राक्ष शेती करत असताना तुम्हाला नवीन असे काय शिकायला मिळालं?
0: आता द्राक्ष शेती करत असताना काय, कोणतं औषध कधी मारलं पाहिजे, काय वापरलं पाहिजे आपण, आणि एकाने सांगितलंय हे मारलं पाहिजे. आता मी बऱ्याच वेळा अनुभव घेतलेला आहे की जे शिकाऊ असतात म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स औषधाची फॅक्टरी कंपनी कडून येतात, तुम्ही हे वापरा ते वापरा, त्यांना नॉलेज नसतं. पण ते कसं म्हणा, आता ज्या ठिकाणी नत्राची गरज नाही तुम्ही जर सुरुवातीला नत्र जर जास्त दिलं आणि जर वातावरण खराब झालं तर ते कोज ते होणारच. मग हे शिकत गेलो आहे मला अनुभवातून की बाबा काय केल्यानंतर काय होतं, आपण हे गोष्ट केली तर पुढे त्रास होणार नाही, म्हणजे सुरुवात मग चांगलं दिसणार की, पण जर वातावरण बिघडलंच मनुष्यपर्यंत वातावरण जर बिघडलं तर फार नुकसान होतं.
1: बरोबर. बऱ्याचदा आपण बघतो की ज्यावेळी व्यापारी संघटना असतात किंवा आपल्या शेतकऱ्यांच्या संघटना असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्यावेळी आपल्या आवाक्यातनं

0: असतात, त्यावेळी या संघटना एकत्रित येऊन काहीतरी निर्णय घेत असतात आणि त्या संदर्भात निर्णय झाला की मग त्या पद्धतीने पावलं उचलली जातात. मग असे जे काही विविध प्रकारच्या संघटना असतील किंवा शासकीय स्तरावर काही विशिष्ट हे असतील, तर ह्या संघटनांचा किंवा ह्या सगळ्या लोकांचा तुम्हाला पाठिंबा मिळाला का या शेतीसाठी, की एखाद्या दिवस तुम्हाला अडचण आली तर त्या ठिकाणी एखाद्याने कोणी मजूर पुरवले किंवा एखाद्याने कोणी औषधासाठी काही विशिष्ट पद्धतीने मदत केली, असं कधी झालं का?
1: हो झालं. कसं असतं, शेतकरी म्हणले की गरजे प्रत्येकाला पडते, मग त्यात इम्पॉर्टन्स बाबा आज याचा माल चालू आहे त्याला गरज आहे माणसांची, माझा माल बंद आहे तर म्हणून तुम्ही तिकडे जावा, आज तिकडे करा, उद्या समजा तसाच माल बंद आहे तो तिकडे आणेल किंवा मला लागले तर मी तिकडून बोलून घेऊ शकतो. आणि मजूर बी तसे करत नाहीत, येते येतात पण पैसे घेतात, आपल्याला वेळ असते त्या वेळेला महत्व असतं तेव्हा आपण देतो.
0: आता बरेच आपण बघतो की भारत देश आपण कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो, पण प्रत्यक्षात तसं बघायला गेलं तर आपल्याला जे काही मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना आपण वेगवेगळ्या शाखेमध्ये शिक्षणासाठी पाठवतो की तुम्ही इंजिनिअर जावा, तुम्ही डॉक्टरेट करा, पण असं कोण म्हणत नाही की शेतीच्या ह्याच्यामध्ये

0: पण पैसे घेतात, आपल्याला वेळ असते, त्या वेळेला महत्व असणार, तेव्हा आपण देतो.
1: आता बरेच आपण बघतो की भारत देश आपण कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो, पण प्रत्यक्षात तसं बघायला गेलं तर आपल्याला जे काही मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना आपण वेगवेगळ्या शाखेमध्ये शिक्षणासाठी पाठवतो की तुम्ही इंजिनियर जावा, तुम्ही डॉक्टरेट करा, पण असं कोण म्हणत नाही की शेतीच्या ह्याच्यामध्ये जावा असं कधी होत नाही, किंवा एखाद्या मुलाला आपण शेतीमध्ये घातलं असं होत नाही. तर एक नवीन दृष्टिकोन म्हणून तुम्ही काय सांगाल की शेतीकडे लोकांनी कशा पद्धतीने बघितलं पाहिजे?
0: आता शेतीकडे पाहायचं म्हटलं की पहिलं आपण व्यापाऱ्या दृष्टीकोन पाहिलं पाहिजे, बाबा आपण घालतोय किती यामध्ये, मिळतोय किती आणि आपण कष्ट किती करतोय, त्याचा जर ताळमेळ घालून तुम्ही जर शेती केली तर तुम्हाला शेती 100% परवडणार आहे. पण तुम्ही जर ताळमेळ घातलाय, दुसऱ्यांना बघितलं त्यांनी हे केलं म्हणून मी करायला गेलो, अभ्यास करा ना किंवा हे घातलं तर फायद्याचं आहे का, काही नाही घातलं तर काय होईल, ह्याचा तुम्ही गणित केलं तर तुम्हाला ते फायदा पडणार आहे. आता त्यामध्ये आम्ही करतो काय होतो, एखादं औषध वापरायचं आहे, ते औषध आपल्याला माहिती आहे महाग आहे, परंतु आपण आम्ही जर विचार केला की हे औषध मानतो माझा हा जर रुग्ण आला तर माझा हा फायदा होणार आहे आणि ह्याच्यावर मला एक 5% जर रेट वाढला म्हणजे 5% जास्त माल निघाला तर मला तो खर्च औषध निघून जातोय. आम्ही काय करू असे विचार करून औषध मारतो.
1: बरेच आपण बघतो की हल्ली शेतकऱ्यांचा कल हा सेंद्रिय शेतीकडे आहे, रासायनिक म्हणलं की जरा लोक त्यापासून प्रवृत्त झालेली आहेत की आपला माल कुठेतरी स्वीकारला जात नाही, त्याला नाकारला जातो, त्याला किंमत कमी मिळते अशा ह्याच्याखाली म्हणून लोक सध्या रासायनिक शेती करत नाहीत, सेंद्रिय शेतीकडे त्यांचा कल आहे. मग या द्राक्ष पिकासाठी सेंद्रिय शेती फायदेशीर ठरू शकते का?
0: आता कसं आहे माहिती का, की आपण जर विचार केला की आज मी सेंद्रिय शेती केली म्हणजे आता तुम्हाला श्रीलंकेचा तुम्हाला अनुभव आला असेल, श्रीलंकेत सेंद्रिय शेती सुरू केली तर त्यांना स्वतः आयात करावं लागलं माल दुसरीकडून, कारण उत्पन्न वाढलं नाही. आज बाजारात गेलं की हे इतर द्राक्ष आहेत सेंद्रिय, इतर द्राक्ष काय बसलाय दुसरा तो रासायनिकची, हा म्हणतो माझा 100 रुपये किलो आहे, हा म्हणतो माझा 200 रुपये किलो आहे. आता सामान्य माणसं काय म्हणतात ह्यात काय 200 मध्ये 100 घेऊ का, आपण 100 चांगलं वाटतंय, माल दिसाय सेम आहे पण त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया जास्त आलेली आहे, त्याच्यावर सेंद्रिय केलेलं आहे, याचं उत्पन्न कमी निघणार आहे, याचं उत्पन्न जास्त निघणार आहे. मग हा विचार करून शेतकरी म्हणतो की आपण लोकांचं कदर केली तर सेंद्रियकडे वळायला काय हरकत नाही, पण लोकांचं जर नाही कदर केली तर काय फायदा होत नाही.
1: बऱ्याचदा आपल्याला अनेक सहकाऱ्यांची गरज शेतीच्या या माध्यमात पडत असते, वेगवेगळ्या करण्यासाठी वेगवेगळे लोक आपल्याला लागत असतात, तर अशा वेगवेगळ्या लोकांची जी तुम्हाला मदत झाली ती कशा पद्धतीने झाली?
0: आता सांगायचं म्हणजे सुरुवातीला मी ज्यावेळी बाग घातली आता मला बागेतलं शून्य नॉलेज होतं, मग आता बोलवाचे माई साहेब म्हणल्यानंतर आमचा दोस्त उत्तम भोसले म्हणून एक आहेत, ते म्हणले आपण त्यांच्याकडे सल्ला घ्यायचा झाले की दोस्त आहे त्याची 86 बाग होती आणि मी 2004 बाग घालत होतो, पण तरी तर मला सल्ला तिथून घ्यायचा, मग त्यांचा मला सल्ला घेतला, मग तिथून मग एक केला मी की शेतकरी म्हणून मी काय केलं की त्याचा अभ्यास केला की हे वापरलं का, माझं कसं होतं त्याला हे औषध वापरतो कशात वापरायचं, याचं काम काय, मी असं विचारत होतो आपल्याला नॉलेज असल्यामुळं, मग ते मी डोक्यात ठेवून राहायचो की बाबा मग हे सांगतात असे काय मग ह्याचा फायदा हा आहे तर आपण हे तो वापरून पाहूया. मग 2 वर्ष आम्ही सल्ला घेऊन केला, तिसऱ्या वर्षापासून सल्ला कमी केला म्हणजे सगळं 2 वर्ष फुल सल्ला घेतला, दुसऱ्या तिसऱ्या वर्षी एक 25% सल्ला आपल्या मनाचा वापरला, 75% त्यांचा वापरला, चौथ्या वर्षी परत 50% त्यांचा 50% आपला आणि 5 वर्षापासून आपल्या डोक्यात आपण करायला लागलो.
1: सगळ्यांची मदत तुम्हाला झाली आणि ते नॉलेज जे आहे, ज्ञान जे आहे ते तुम्ही स्वतः आत्मसात केलं आणि त्याद्वारे आपल्या शेतीचं तुम्ही उत्तम प्रकारे संरक्षण केलं आणि शेती पण चांगल्या पद्धतीने राबवली. हे सगळं करत असताना घर सांभाळणं आलं, घरातल्या लोकांचा देखील तुम्हाला पाठिंबा मिळणं खूप महत्वाचं होतं, तो कशा पद्धतीने मिळाला?
0: आता सुरुवातीला आमची आई होते तर आमच्या घरात शक्यतो लेडीज काही शेतामध्ये येत नाहीत, पण आई यायची, मग आता मी जेव्हा सुरुवातीला पाठीवर पंप घेऊन औषध मारायचं तर आई बादली घेऊन औषध बॅगमध्ये घेऊन यायची, पंपात ओतायची, मी औषध मारायचं, मग फक्त आई होती, आई मला मदत करायची, बाकी आमच्या घरात लहान मुलं होती, मेसेज होते तर ते घरीच बघायचे, मग तिथून यायचं, मग घरातलं काय नाही काय आहे बघायचं, मुलांना शिक्षणाचं काय बघायचं, याच्यामध्ये म्हणजे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण बिझी राहायचं.
1: बऱ्याचदा आपण शेतीला पूरक म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतो, मग हे द्राक्ष हित करत असताना तुम्हाला वाटलं का की आपण पशुपालनाचा देखील व्यवसाय करावा?
0: नाही वाटलं मला आपण करावा, पण प्रॉब्लेम असा व्हायला लागला की यातून एक वेळ कमी लागला आणि कुठं पाहुणे पै कोणा दोस्तामध्ये बसायला वेळ कमी लागला, मग म्हणजे आपण जर एवढं जर सहज करायचं असेल आणि कुठं माणसात बसत नसेल तर सगळ्या या करून काही फायदा नाही म्हणलं, यामुळे मी म्हणजे पशुपालनाकडे गेलो नाही. मी
1: म्हणजे एकंदरीतच शेती करताना फक्त तुम्ही आपली शेती ही जास्तीत जास्त फायद्याची कशी होईल आणि ते रोगमुक्त होऊन आपल्या मालाला जास्तीत जास्त किंमत कशा पद्धतीने मिळेल या पद्धती

0: तुम्ही तुम्ही शेतीच्याकडं लक्ष केंद्रित केलं आणि त्या पद्धतीने तुमची शेती तुम्ही यशस्वी केली. बऱ्याचदा आपण बघतो की बाजारामध्ये फसवेगिरी चालते आणि जे सामान्य शेतकरी असतात त्यांना कुठं आपण फसवलं गेलं हे कळत नाही. तर असं कधी तुमच्या बाबतीत झालं का?
1: नाही, माझ्या बाबतीत झालं नाही, पण त्यावेळेला माझ्या समोर एक होता त्याचं झालं. कसं झालं, लॉकडाऊनमध्ये माझा माल जात होता 7 रुपयाला 4 किलो पेटी. मी समज नव्हतो सेट बघून, पण माझ्या शहराचे बाग चालू होती 100 रुपयाला पेटी. आणि तो माणूस माझा माझे 100 रुपये माल गेला. माल माझ्यावर त्याचा डिम होता, पण माझा माल चांगला होता, पण 7 ने गेला. आणि त्याचा माल जो शेवटची गाडी भरली आणि तो माणूस जो गायब झाला, ते सगळे पूर्ण त्या प्लॉटचे पैसे त्याला मिळालेच नाहीत. असे 2-4 लोकांना झाले. पण आम्ही काय केलं, आपल्या 7 जाताना जाऊन दे, पण पैसे लोक आहेत. म्हणजे शेतकरी सगळं काय करतात की बाबा बघतात मला रेट जास्त मिळतोय, माणूस काय म्हणतो असून दे चला रेट मिळाला. मग व्यापारी काय करतात, एका ट्रिपचे पैसे द्यायचे, दुसऱ्याचे कमी द्यायचे, ते सर माझं ते सगळं झालं तो सगळं देतो आणि ते गायब होतात. आम्ही तसं नाही बाबा, खात्याचं माणूस वाटतं आपल्याला पैसे मिळत दे, बघताना आपण बघा ना त्याकडे बाबा हा पैसे व्यापारी कसा आहे, देणार आहे का बोलणार. माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आपण. नवीन आणि नवीन जर कोण व्यापारी आला, आता माझ्याकडे कसं आहे, शेती घातल्यापासून व्यापारी आपले एकच आहेत, 2-4 व्यापारी तेवढेच आहेत. पण नवीन जर कोण आला, आम्ही सर सांगतो मग हेतनं गाडी हलवायचे, पैसे द्यायचे, मग माल हलवायचा.
0: शेती उत्पादनं आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी त्याचे बाय प्रोडक्ट काहीतरी बनवावेत, किंवा आता बऱ्याच ठिकाणी शेतीपासून द्राक्षापासून वाईन वगैरे बनवायचे प्रोजेक्ट आलेले आहेत. तर तुम्हाला असं कधी वाटलं का की आपली पण द्राक्ष तिकडं
1: त्या वाळवावीत, किंवा तिथून आपल्याला 2 पैसे जास्तीचे मिळत असेल तर ते घ्यावे. नाही, आता वायनरीची काय वायनरीची व्हरायटी वेगळी आहे. आणि ते सुरुवातला ज्या प्रकल्प वाढले आमच्या पोलीस होते, त्यावेळी लोकांचा कल वाढला, त्यावेळी मी जस्ट नवीन होतो. पण तिथं प्रॉब्लेम काय झाला, 2 वर्ष माल घेतला, 3 वर्ष म्हणजे आमचा जो आहे तो स्टॉक संपला नाही, आम्ही काय माल घेत नाही. मग ते शेतकऱ्यांना करायचं काय, नुकसान झालं. मग त्यामुळं तिकडे लोकांचा आजकाल बंद झाला आणि ते वाढण्या सगळं प्रकल्प बंद पडले पडचे होते.
0: आपल्याला आहे ह्या गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहून एकदम सचोटीनं जे काय आहे ही शेती आपण प्रामाणिकपणाने केली तर आपल्याला मातीतून मिळणारं जे काही हे आहे समाधान आहे ते खूप कुठं ना कुठं आपल्या कुटुंबाच्या पचनी पडणारं आहे. आणि एकंदरीतच ही जी माती आहे आपल्या कष्टाचं एक प्रतीक आहे. जे काय आपण त्याला कष्ट करतो त्यामध्ये ती माती आपल्याला कष्टाचं फळ दिल्याशिवाय राहत नाही हे एकंदरीत तुमच्या या शेतीच्या प्रयोगातून आम्हाला दिसून येतं. अगदी सचोटीनं प्रामाणिकपणाने केलेले प्रयत्न कधीही निष्फळ जात नाहीत आणि ते तुम्ही या शेतीतून सिद्ध करून दाखवलं त्याबद्दल आणि इथं आज ही मुलाखत दिली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: द्राक्ष शेतीचं तंत्र याविषयी प्रगतशील शेतकरी हरुण रमजान मुल्ला यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आपण ऐकताय माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मिरची पिकावर येणाऱ्या किडी आणि त्याचं एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती.
3: नमस्कार मंडळी. मंडळी, अल्पावधीत जास्तीचं उत्पादन देणारी पिके म्हणजेच भाजीपाला पिकं, यामध्ये मिरची पिकाचा समावेश देखील होतो. मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरचीचा प्रामुख्याने उपयोग होतो. अशा या मिरची पिकाच्या विविध जाती आपल्याकडे प्रचलित आहेत. प्रत्येक जातीपरत्वे त्यांचं उत्पादनसुद्धा वेगवेगळे येतं. जरी असं असलं मंडळी, तरी या पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. परिणामी या किडींचा बंदोबस्त जर योग्य वेळी केला नाही तर आपल्या उत्पादनात घट होऊ शकते. यामुळे या पिकावर येणाऱ्या किडींचा लगेच बंदोबस्त करणं हे फायदेशीर तसेच गरजेचं आहे. मंडळी, मिरची या पिकावर प्रामुख्याने फुलकिडे, मावा, पांढरी माशी, कोळी, हरभऱ्यावर आढळणारी घाटी अळी आणि तंबाखू पिकावर आढळणारी पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. आता आपण या किडींच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि एकंदरीतच त्यांच्या नियंत्रणाबद्दल चर्चा करूया. सर्वप्रथम मिरचीवर येणारी मावा ही कीड. मंडळी, ही कीड आकाराने लहान असून रंगाने फिकट हिरवट किंवा काळसर असते. यामध्ये पुन्हा पंख असलेले आणि पंख नसलेले असे 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. मावा ही कीड पानाच्या मागच्या बाजूस कळ्या आणि फुलांवर तसंच झाडाच्या कोवळ्या भागावरील रस शोषण करते. यामुळं पाने सुरकुतल्यासारखे दिसतात. तसेच

कीड रसशोषण करताना शरीराबाहेर मधासारखा चिकट द्रव पदार्थ सोडते, त्यामुळं काळसर बुरशीची वाढ होऊन झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, परिणामी झाडाची वाढ थांबते. यानंतर मिरचीवर येणारी दुसरी कीड म्हणजेच फुलकिडे. मंडळी, हे किडे अतिशय लहान आकाराचे असून निमुळते असतात. ह्यांचा रंग फिक्कट पिवळा आणि करडा असतो. लांबी साधारण 1 मिलीमीटरपेक्षा कमी असते. ही कीड पानाच्या खालच्या बाजूचा पापुद्रा खरडून पानातील रस शोषून घेते, त्यामुळं पानं खालच्या किंवा वरच्या बाजूला मुरडली जातात. ह्या किडीचा उपद्रव पीक लहान असताना सुरू होतो, यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट येते. यानंतर मंडळी, मिरची पिकावर येणारी महत्वाची कीड म्हणजेच घाट्याळी. ही कीड बहुभक्षी असून ह्या किडीचे पतंग रंगाने पिवळसर असतात. पुढील पंख हे तपकिरी असतात आणि त्यावर काळे ठिपके आपल्याला दिसून येतात, तर मागील पंखाच्या कडा या धुरकट असतात. ह्या किडीच्या आळ्या विविध रंगछटेच्या असल्या तरी साधारणतः पोपटी रंगाच्या आपल्याला त्या दिसून येतात आणि त्यांच्या दोन्ही बाजूला उभ्या करड्या रंगाच्या रेषा असतात. सुरुवातीला लहान आळ्या पाने कुरतडून खातात आणि नंतर फळे लागल्यावर त्यांना छिद्र पाडून आतील भाग खाऊन टाकतात. यामुळं फळांची गळ होऊन अधिक नुकसान होतं. मंडळी, यानंतर मिरचीवर येणारी पुढची कीड म्हणजेच तंबाखूवरील पाने खाणारी आळी. ह्या किडीचा पतंग हा मध्यम आकाराचा असून पुढील पंख हे फिकट करड्या रंगाचे असून त्याच्यावर नागमोडी पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात, तर मागील पंख हे पांढरे असतात. किडींच्या मानेवर आणि पाठीवर केसाचे झुपके आपल्याला दिसून येतात. ह्या किडीची आळी फिकट हिरव्या रंगाची असून त्यावर काळ्या खुणा असतात, तर छातीवर पट्टे आपल्याला दिसून येतात. ह्या आळ्या दिवसा लपून राहतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडून झाडाची कोवळी पाने शेंडे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. तसेच ही कीड कळ्या फुले आणि फळांनाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवते. ह्याशिवाय मंडळी, मिरची पिकावर लाल कोळी पांढरी माशी यांचाही प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. यातील लाल कोळी ही कीड आकाराने अत्यंत लहान असून वर्तुळाकार रंगाने लाल किंवा पिवळसर असते. ही कीड फळावर अथवा पानाच्या मागच्या बाजूला राहून पानातील रस शोषण करते, यामुळं पानाच्या कडा खालच्या बाजूस मुरडतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते, फुले मोठ्या प्रमाणात गळून पडतात, फळांचा आकार लहान आणि विद्रूप होतो, परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. तर मंडळी, पांढरी माशी ही भुरकट पांढऱ्या रंगाची असून आकाराने लहान असते. ह्या किडीची पिल्ले तसंच प्रौढ पानातील रस शोषण करतात. या माशीमुळं मिरची पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रसार होण्यास मदत होते, त्यामुळं हिचं नियंत्रण करणं हे गरजेचं आहे. मंडळी, अशा प्रकारे मिरची पिकावर अशा विविध प्रकारच्या किडी आपल्याला दिसून येतात, मात्र योग्य वेळी योग्य ते दक्षता घेऊन आपण यांचं एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. यासाठी प्रथम पीक लागणी अगोदर उन्हाळ्याच्या दिवसात खोल नांगरट करावी, त्यामुळं जमिनीतील किडींच्या सुप्तावस्थांचा नाश होतो. शेतातील तसेच बांधावरील किडींच्या पर्यायी खाद्य असणाऱ्या वनस्पती या उपटून नष्ट कराव्यात. वेळेवर लागवड करावी आणि खतांची मात्रा योग्य तेवढीच वापरावी. नत्राचा अतिरिक्त वापर हा शक्यतो मंडळी टाळावा. तसंच मंडळी, प्रत्येक वेळी पिकांची फेरपालट करणं हे देखील खूप गरजेचं आहे. कीडग्रस्त फळे रोपे ही तोडून नष्ट करावीत. घाट्याळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे शेतामध्ये प्रति हेक्टरी 6 ते 7 या प्रमाणात लावावेत, तर पांढरी माशीसाठी पिवळे किंवा चिकट सापळे प्रति हेक्टरी 10 ते 12 या प्रमाणात लावून त्यांचं नियंत्रण आपल्याला करता येतं. अनावश्यक रासायनिक कीटकनाशकांचा वापर शक्यतो टाळावा. ह्यामुळं मित्र किडींचं संवर्धन होऊन हानिकारक किडींचं नियंत्रण होतं. मिरची पिकावर येणाऱ्या घाटे अळीसाठी ट्रायकोग्रामाची अंडी 50,000 प्रति हेक्टर या प्रमाणात शेतात सोडावीत, तर पांढरी माशी आणि इतर लहान सहान किडींसाठी क्रायसोपाच्या अळ्या 2 ते 3 प्रति झाड माशी आणि किडींचा प्रादुर्भाव पाहून सोडणं अपेक्षित आहे. मंडळी, मिरची पिकावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना तो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावा, म्हणजे किडींचा नायनाट योग्य पद्धतीने होण्यास मदत होईल. मंडळी, अशा प्रकारे आपण मिरची पिकावर येणाऱ्या विविध किडींचा योग्य पद्धतीनं एकात्मिक

0: नियंत्रण केलं तर निश्चितच आपल्या उत्पादनात भरघोस प्रमाणात वाढ होईल. बरं आहे मंडळी, नमस्कार.
1: मिरची पिकावर येणाऱ्या किडी आणि त्याचं एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत. संकलक आणि वाचक महेश इनामदार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आता ऐकूया आनंद भाटे यांनी गायलेलं हे गीत.

आनंद भाटे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आता निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. आता ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

अवधूत गुप्ते यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण श्रोतेहो आपण ऐकलं. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातम्या.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश.

समावेश. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित. श्रीलंकेच्या दिवसअखेर 2 बाद 8 धावा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतल्या 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉ संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे. विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी, तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉ कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळेच्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाणार आहे. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज सांगितलं. ते सध्या रशिया दौऱ्यावर असून त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची क्रेमलिन इथं भेट घेतली. भारत रशिया आंतरशासकीय आयोगाच्या बैठकीत त्यांनी पुतीन यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेश आणि शुभेच्छा सुपूर्द केल्या. व्यापार, ऊर्जा, खतं आणि आण्विक क्षेत्रात दोन्ही देशांमधलं सहकार्य लक्षणीयरित्या वाढलं असून द्विपक्षीय बैठकीचं फलित सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत येत्या 2 महिन्यात आपल्या उत्पादन क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये महत्वाचे बदल करणार असून विदेशी कंपन्यांच्या गरजेनुसार नवे नियमही लागू करणार आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जपानमधल्या टोकियो इथं सांगितलं. गोयल सध्या भारतीय उद्योजकांच्या 200 अधिक व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासह जपानच्या दौऱ्यावर असून तिथं त्यांनी 2 मोठ्या जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. यातली एक कंपनी भारतात सेमीकंडक्टर उपकरण निर्मितीचा कारखाना सुरू करण्यास उत्सुक आहे, तर दुसरी कंपनी ऑटोमोबाईल सुट्ट्या भागांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपन्यांनी मांडलेल्या अडचणी आणि मागण्या योग्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जपानी कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून भारताच्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. व्यावसायिकांमध्ये सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा, पोलाद, ऑटोमोबाईल, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश आहे. अमेरिकेकडून आज रात्री जाहीर होणाऱ्या संभाव्य नव्या निर्बंधांमुळे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होणार नाही, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. अमेरिका जर निर्बंध वाढवणार असेल तर इराण त्याला तीव्र विरोध करेल, असंही बघाई म्हणाले आहेत. अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या देशांनाही याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. इराणनं युद्ध थांबवण्यासाठी आणि हॉर्मुझचा सागरी मार्ग

पुन्हा सुरू करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये अमेरिकेनं सागरी नाकेबंदी उठवावी, या भागातून आपलं लष्कर मागं घ्यावं आणि संघर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. हा सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्याबाबत इराणनं ओमानसोबत स्वतंत्र चर्चाही केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणूनही कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरण तज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर भारताची स्थिती मजबूत झाली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद केले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8 अशी झाली आहे. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. हंगेरीच्या नागी काणिजा इथं झालेल्या कणिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रणेशनं जर्मनीच्या वादिम पेट्रोविस्कीचा पराभव केला आणि स्पर्धेत 9 गुण मिळवले. अंतिम फेरीनंतर इस्रायलचा ओर ब्रॉन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई ओलोकितीन आणि भारताचा कार्तिक व्यंकटरमण हे 3 खेळाडूही प्रत्येकी 7 गुणांसह अव्वल स्थानावर होते. यामुळे या खेळाडूंमध्ये टाय झाला होता. मात्र सरस टायब्रेक गुणांच्या जोरावर प्रणेशनं या सर्वांना मागं टाकून विजेतेपद पटकावलं. हंगेरीमधल्या स्थानिक वेळेनुसार काल रविवारी या स्पर्धेची 9वी आणि अंतिम फेरी झाली. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी त्या त्या देशातल्या तळागाळातल्या लोकांशी संवाद वाढवून स्थानिक समुदायांशी भारताचे संबंध अधिक दृढ करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2025 तुकडीतल्या 50 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला. तंत्रज्ञान, नाविन्यता आणि प्रभावी संवादाचा वापर करून भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यावर भर दिला. भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्य जगासमोर मांडून देशाला जागतिक पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित. श्रीलंकेच्या दिवसाखेर 2 बाद 8 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

249 अंश 8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्जवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्जवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:16 झाले आहेत. श्रोतहो, आता ऐकूया पॉप संगीत. आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत गुरु सेवक मान यांनी गायलेली पॉप गीतं.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं, सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: उद्या सकाळी 9:30 प्रभातीचे रंग हा कार्यक्रम जरूर ऐका. लेखन शिवराज काटकर, निवेदन वेदवती गोखले. श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. कार्यक्रमामध्ये आपण ऐकताय पॉप संगीत.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी.

गुरु सेवक मान यांनी गायलेलं पॉप गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच पॉप संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम प्रसारित होतील. सुरुवातीला आपण ऐकूया समाचार संध्या.

मध्यमार्गी 249° 8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्झवर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवरही आता आकाशवाणी सांगली केंद्र उपलब्ध आहे. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेत. आता ऐकूया श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंत.

सर्व रसिका श्रोत्यांचं मी आदिती जोशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतहो, कार्यक्रमामध्ये पत्रांचा अक्षरशः पाऊस पडलाय, त्यामुळं आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करूया. कार्यक्रमातलं पहिलं पत्र जे माझ्या हातात आहे ते पाठवणारे आपले श्रोते आहेत कवटेमंकाळ विद्यानगर इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एस पी म्हैसाळकर. त्यांनी आपल्याला पत्र पाठवलंय. मिलन या चित्रपटातील मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या या सावन का महिना या गाण्यासाठी, याच गाण्यासाठी अनेक पत्रांचा समावेश आपण कार्यक्रमामध्ये करणार आहोत. पत्र पाठवणारे आपले आणखीन श्रोते आहेत ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद इथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, कुमार संचित मौताळा इथून कुमार प्रथमेश देशमुख, कुमारी प्रणाली करडा रिसोड इथून कुमारी सानवी देशमुख आणि कुमार सर्वद देशमुख, समस्त राजे जाधव आणि देशमुख वायाळ परिवार त्यांनी आपल्याला पत्र पाठवले. त्याचबरोबर पत्र पाठवणारे आपले आणखीन श्रोते आहेत आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. त्यांनी आपल्याला पत्र पाठवलंय. त्याचबरोबर पत्र पाठवणारे आपले आणखीन श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम पोस्ट हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर. त्यांनी आपल्याला पत्र पाठवले. उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर शेख, फैजनबी शाकेर, इस्लमबी, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिलाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड इथून चांदणी अयुब सय्यद आणि बाळ रजे अमन सय्यद, माहिरा सय्यद. त्याचबरोबर पत्र पाठवणारे आपले आणखीन श्रोते आहेत डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजबिये, राधिका गजबिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजबिये. कृष्णानगर टीव्ही टॉवर इथून सेमिनरी हिल्स नागपूर इथून पत्र पाठवले. नाना डोंगर दिवे, रमाताई, सीमाताई, रीमाताई, दीक्षाताई आणि राहुल डोंगर दिवे. श्रोते हो, कार्यक्रमात पत्र पाठवणारे आपले आणखीन श्रोते आहेत मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, विजय कुमार स्वामी, रेखा साबळे, अलका साळवी, मेघा सातवेकर, आशा गोरे, किशोरी गोरे, अनिता भांबिष्टे, नंदाताई भंडारे आणि सारिका सुतार. मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. कार्यक्रमातलं पहिलं हे गाणं आता आपण ऐकूया. मिलन या चित्रपटातील हे गीत आहे.

श्रोते हो, नीलम या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतासाठी आवाज होता लता मंगेशकर आणि मुकेश यांचा. गीताची रचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकताय. कार्यक्रमात आता वळूया पुढच्या पत्रांकडे. पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्ती भूषण नामदेव, आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौ गीतांजली सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, कार्तिक अर्पित, सौ अनुराधा आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून. त्याचबरोबर पत्र पाठवणारे आपले आणखीन श्रोते आहेत रियल लिस्नर्स ग्रुप जत, जिल्हा सांगली, अल्ताफ हुजरे, सैफुअल्ला सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख यांनी आपल्याला पत्र पाठवले. त्याचबरोबर मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ अरग, तालुका मिरज इथून शशिकांत डी कांबळे, एस डी कांबळे, फुलाताई ऋषिकेश, दीक्षा, शीतल, चार्ली, सायली, सौ प्रतिभाताई अरग बेड अरग इथून त्यांनी पत्र पाठवलं आहे. त्याचबरोबर सय्यद हवालदार बोलवाड, तालुका मिरज त्यांनी आपल्याला पत्रात त्यांचं नाव लिहिलं आहे. श्रोतो पत्र पाठवणारे आपले आणखीन श्रोते आहेत मुक्काम पोस्ट जळगाव, सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी, तालुका बदनापूर. त्याचबरोबर पत्र आणखीन पाठवणारे आपले श्रोते आहेत. आज कार्यक्रमामध्ये पत्रांची संख्या भरपूर आहे.

तेव्हा पत्र वाचतीये. पत्र पाठवणारे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशीष, पृथ्वीराज, कुमारी साधवी जोशी परभणीहून, गणेश हरगावकर. श्रोते हो वरुड जवळ का इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे यांनी आपल्याला पत्र पाठवलंय. श्रोते हो त्याचबरोबर पत्र पाठवणारे आपले आणखीन श्रोते आहेत सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. श्रोते हो या पत्रानं आता आपण या गाण्यानं पोच देऊया.

आशा सावंत या चित्रपटातील गीत आपण ऐकताय. गीतासाठी आवाज आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा. गीताची रचना आहे संतोष आनंद यांची आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता पुढच्या पत्रांकडे वळूया. पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ अडी तालुका निपाणी इथून लक्ष्मण भाऊ लोखंडे यांनी आपल्याला पाठवलंय. त्याचसोबत रुक्मिणी लोखंडे, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, हरी, अंजली, सीमा, अनुसया, भूमिका, स्नेहल, शौर्य, संकेत, राजवी, शीतल, आनंद, आनंदा, अभिनव, संभाजी, तानाजी, गणेश, सुब्राव, रामचंद्र, शिवाजी, सुमन, बाबूराव, कुंभार. या श्रोत्यांनी आपल्याला पत्र पाठवलंय. सर्वेश हे पण नाव त्याच्यामध्ये आहे. या सगळ्या श्रोत्यांनी आपल्याला पत्र पाठवलंय. त्याचबरोबर पत्र पाठवणारे आपले आणखीन श्रोते आहेत. इचलकरंजी इथून वसंतजी हजारे, प्रमोद हजारे आणि हजारे परिवार यांनी पत्र पाठवले. त्याचबरोबर श्रद्धा आकाशवाणी श्रोतृमंडळ मलकापूर इथून संजय पाटील, सौ उषा, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान, तालखेड जिल्हा जळगाव, काशीनाथ ढेंगे पाटील आणि सौ नंदाताई ढेंगे पाटील यांनीही आपल्याला पत्र पाठवलेत आणि भरपूर पत्र पाठवलेत श्रोते हो. त्याचबरोबर जत इथून श्याम कुलकर्णी आणि राम कुलकर्णी पुढचं पत्र पाठवणारे आपले आणखीन श्रोते आहेत. तानाजी खेमलापुरे, अंकुश, पार्थ, धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. त्यांनी खाली आणखीन अद्विका कदम आरोग असं लिहिलंय. सौ संपत्ती खेमलापुरे, अंकिता खेमलापुरे यांनीही आपल्याला पत्र पाठवलंय. श्रोते हो, त्याचबरोबर शाहूनगर यवतमाळ इथून राहुल मनवर, सरला, विशाल, चेतन, रोशनी मनवर, स्वीट बेबी प्रियांशी यांनीही आपल्याला पत्र पाठवलंय. श्रोते हो, या सगळ्यांच्या आवडीचं हे गीत आता आपण ऐकूया. हे गीत आपकी कसम या चित्रपटातील आहे. त्या गीतासाठी आवाज आहे लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकारी यांचा.

आपकी कसम या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतासाठी आवाज होता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा. श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमातल्या पत्रांकडे मी वळतीये. पत्र पाठवणारे श्रोते आहेत वारणा रेडिओ श्रोता संघाचे विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत, माय चव्हाण, वारणा शहापूर, कोल्हापूर, शौर्या कांबळे, सतीश वाघमारे, अतिश, स्वाती, वर्षा वाघमारे, श्रमण, श्रुमेण वाघमारे, MIDC चंदन नगर, सातारा यांनी आपल्याला पत्र पाठवलंय. त्याचबरोबर रंग रंगोली रसिक श्रोता

संघ सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर शोभा पुष्पा सुवर्णा सन्मती शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकळंगले जिल्हा कोल्हापूर यांनीही आपल्याला आपकी पसंत या कार्यक्रमासाठी पत्र पाठवलंय. त्याचबरोबर पत्र पाठवणारे आपले आणखीन श्रोते आहेत श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजाराम गायकवाड राज पेंटर आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड अभी अदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरंगे कसबा बावडा कोल्हापूर सुशीला विलास दावणे कागल सुभाष मिंचे शिरढोण श्रीनिवास कांबळे यड्राव सुरेश किलदार भडगाव शशिकांत पाटील कुरुंदवाड. त्याचबरोबर पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत मुक्काम पोस्ट गोवर्धन जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार सौमीना चिरंजीव श्रीकांत पवार आणि एकनाथ काळे. त्याचबरोबर पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत श्रीधर भेंडे मंगल प्रसन्नजीत प्राजक्ता मयंक प्रज्ञा श्रद्धा कांबळे समस्त धेंडे परिवार मुक्काम पोस्ट सावळस तालुका तासगावचे हे श्रोते आहेत. श्रोते हो येत्या 28 तारखेला रक्षाबंधन आहे तेव्हा त्यावर आधारित या गाण्याचा आता आपण शेवटी आनंद घेऊया.

हरे राम हरे कृष्ण या चित्रपटातील ह्या गीताबरोबरच आपकी पसंद हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. रसिक श्रोते हो, या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आता निरोप द्या. पत्र पाठवा किंवा मेल करा. कार्यक्रमात आता निरोप द्या. नमस्कार.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10:31 झाली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वाद.